लटरिंगिया चित्रपटासाठी देवी शृंगारी सहकाऱ्यांच्या स्वरातील गुरु ठाकूर यांची ही लावणी आपण ऐकत आहात. संगीतकार अजय अतुल आणि मंडळी या गीताबरोबरच गीतांजली हा मराठी चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम आम्ही

आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत सकाळचे 8 वाजता. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 7 वाजता मॉर्निंग न्यूज. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 8:30 वाजता मराठीतून बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून क्रमशः आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युक्रेन पश्चिम आशिया आणि इतर तणावांच्या

केंद्रावरून ऐकत आहात। भारत कोणत्याही स्वरूपाचा दहशतवाद खपवून घेणार नसल्याचा पुनरुच्चार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे। राजनाथ सिंह दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असून भारतीय समुदायाशी संवाद साधताना ते काल बोलत होते। भारत आपल्या प्रथम वापर न करण्याच्या धोरणाशी कटिबद्ध असला तरी कोणत्याही प्रकारची अण्वस्त्र वापरण्याची धमकी सहन करणार नसल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे। संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। पुढील 1 ते 2 वर्षात संरक्षण निर्यातीचा आकडा 50,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे तर संरक्षण उत्पादन पुढील काही महिन्यात 1,75,000 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे। पश्चिम बंगाल सरकारने भारत बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण उभारण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे। काल नबन्ना इथं मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी बीएसएफ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या प्रक्रियेला सुरुवात केली। घुसखोरी, तस्करी, बनावट चलन, सक्तीचं धर्मांतर आणि बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांशी संबंधित गुन्हे यांसारख्या समस्यांचा संदर्भ देत सीमेवर कुंपण उभारणे हे राष्ट्रीय आणि राज्याच्या सुरक्षेसाठी महत्वाचं असल्याचं अधिकारी यांनी यावेळी सांगितलं। दरम्यान पश्चिम बंगालमध्ये काल CAA अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा अधिकारी यांनी केली आहे। CAA अंतर्गत संरक्षण मिळालेल्या 7 समुदायांच्या सदस्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, मात्र यासाठी त्यांनी 31 डिसेंबर 2024 पूर्वी भारतात प्रवेश केलेला असणं आवश्यक असल्याचं अधिकारी यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून गरजेच्या प्रमाणात इंधन साठा उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते, त्यामुळे इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। फडणवीस यांनी काल मुंबईत विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला। पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील फलटा विधानसभा मतदारसंघात आज फेरमतदान होत आहे। मतदानाला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली असून सायंकाळी 6 वाजता संपणार आहे। 2 अपक्ष उमेदवारांसह एकंदर 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे। तथापि उमेदवारी मागे घेण्याची मुदत यापूर्वीच संपल्यामुळे मतपत्रिकेवर त्यांचं नाव औपचारिकरित्या कायम आहे। देवांशु पांडा हे भाजपचे उमेदवार असून काँग्रेसने अब्दुल रझ्झाक मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे तर CPIM ने शंभू नाथ कुर्मी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल मेटा, गुगल आणि टेलिग्राम यांसारख्या प्रमुख समाज माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी स्पर्धा परीक्षांशी संबंधित चुकीच्या माहितीचा वाढता प्रसार आणि निनावी ऑनलाईन समूहाच्या माध्यमातून होणारा प्रसार याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली। 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे। दिल्लीतील एका न्यायालयानं नीट पेपरफुटी प्रकरणातील 5 आरोपींना 2 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे। या आरोपींमध्ये महाराष्ट्रातील धनंजय लोखंडे याचाही समावेश आहे तर शुभम खैरनार याच्या CBI कोठडीत वाढ केली आहे। छत्तीसगडमधील रायपूर इथं 29 ते 31 मे या कालावधीत राष्ट्रीय आंबा महोत्सव आयोजित केला जाणार आहे। इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाच्या आवारात होणाऱ्या या महोत्सवात आंब्याच्या 250 हून अधिक जातींचं प्रदर्शन मांडलं जाईल। या कार्यक्रमादरम्यान आंब्याच्या विविध जातींच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातील ज्यामध्ये छत्तीसगड आणि इतर विविध राज्यांमधील आंबा उत्पादक सहभागी होतील। हवामान। भारतीय हवामान विभागानं आज उत्तरेतील बहुतांश

0: राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर पुढील दोन दिवसात ओडिशा, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात रात्रीचं तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अंदमान आणि निकोबार बेटे, आसाम, मेघालय, केरळ, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. युक्रेन, पश्चिम आशिया आणि इतर तणावांच्या संदर्भात सर्व समस्या संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे सोडवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी. अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचं नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. भारत बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण उभारण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन हस्तांतर. नीट पेपर फुटी प्रकरणातील 5 आरोपींना 2 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. मंडळी, सकाळसाठी 8:40 झालेत ही वेळ आहे. आता सुगम संगीताची भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोते हो, त्यापूर्वी काही जाहिरात संदेश.

अपेक्षित फेगड़े सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड सांधे दुखी गुड़घे दुखी आणि मणके दुखी वर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित फेगड़े यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59।

आणि मनोरंजनाची जयवाणी आपली बीड आकाशवाणी म्हणजे तुमचं निखळ मनोरंजन ही आमची हेच आमचं कर्तव्य आहे.

0: www.eoj.in या वेबसाइट वरून मिळू शकता.
1: दहा लाखांची लॉटरी मला.
2: सगळ्या ऑफर्स पासून सावधान.
3: RBI सांगते
4: जाणकार बना, सतर्क राहा.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरामध्ये सुधीर मोघे यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार राहुल फाटक. भावभरा या कार्यक्रमात शेवटी प्रसारित करत आहोत सुरेश वाडकर यांच्या स्वरात चंद्रशेखर सानेकर यांची ही भावगीतरचना. संगीतकार विजय मोरे.

या गीताबरोबरच बाळगरी सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 9 वाजता आहेत. यानंतर ठीक 9 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारणाचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. दरम्यान वाद्यसंगीत

0: ये है विविध भारती।
1: आज के फनकार कार्यक्रम कुछ ही पलों के बाद।

0: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. आता आपण ऐकणार आहात कार्यक्रम विशेष गीतगंगा. या संवादात्मक मालिकेमध्ये सहभाग आहे किशोर कदम यांचा. भाग तिसरा सादर करते संजय भुजबळ. पण त्यापूर्वी काही जाहिरात संदेश.
1: आजच्या नाश्त्याची चवच काही आवडती का? खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.rovoro-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: नागपूरचे कलिंग कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22 ते 24 मे, हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ, तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड, डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ.

0: जोधपुरचे करीब प्रभावी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22 ते 24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेसवर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेसवर अप टू 30% ऑफ.
1: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन ओपन.
2: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
3: आत्मा मालिक NDA एकेडमी सर.
2: बिल्कुल सही, आत्मा मालिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
3: विजिट
4: atmamalikonline.com.
1: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशंस ओपन.
5: आत्मा मालिक.
1: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशंस ओपन.
5: आत्मा मालिक.
0: नागपूरचे करीब प्रभावी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22 ते 24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेसवर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेसवर अप टू 30% ऑफ.
1: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशंस ओपन.
5: आत्मा मालिक.
0: नागपूरचे करीब प्रभावी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22 ते 24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेसवर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेसवर अप टू 30% ऑफ. नागपूरचे करीब प्रभावी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22 ते 24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेसवर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेसवर अप टू 30% ऑफ. नागपूरचे करीब प्रभावी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22 ते 24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेसवर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेसवर अप टू 30% ऑफ. नागपूरचे करीब प्रभावी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22 ते 24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेसवर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेसवर अप टू 30% ऑफ.
6: प्रसारित करत आहोत संवादात्मक मालिका विशेष गीत गंगा. सादर करते संजय भुजबळ. सहभाग किशोर कदम. भाग 3.
7: श्रोतो नमस्कार. विशेष गीत गंगा कार्यक्रम मालिकेच्या सुप्रसिद्ध कवी, गीतकार, अभिनेते किशोर कदम सौमित्र यांच्याशी झालेल्या बातचीतीचा 5वा भाग ऐकूया. विशेष गीत गंगा सादर करते

0: बीपीबद्दल आपण बोलताना तोही मुद्दा आम्हा सगळ्यांना सांगा की लॉकडाऊन नंतर हा जो नवीन प्रकार चित्रपट प्रदर्शनाचा पुढे आला आहे त्याबद्दल
1: आधी सांगा, तुम्ही पाहिलाय का तिथे?
0: हो, मी माझं नशीब असं की तुम्ही याच्यातच बघितला, पीफमध्येच.
1: बरोबर, ओके ओके.
0: खूप आधी बघितलं मला, मग त्यामुळे खूप मला तो सिनेमा थिएटरमध्ये बघितल्याचा एक अभिमान आहे असं मी म्हणेन.
1: त्याबाबत वा वा.
0: आणि एकूणच
1: सुमित्राबाई बरोबर माझा हा चौथा सिनेमा होता आणि त्यांचं माझ्यावर एक अभिनेता म्हणून खूप, माणूस म्हणून पण खूप प्रेम होत आणि एक विश्वास होता ऍक्टर म्हणून आणि दिथी सारखा रोल माझ्यावर विश्वास टाकून मलाच देणं, कारण त्या ज्या सिनेमामध्ये मोहन आगाशे आहेत, ज्याच्यामध्ये दिलीप प्रभावळकर आहे, ज्याच्यामध्ये गिरीश कुलकर्णी आहे, ज्याच्यामध्ये शशांक शेंडे आहे, या सगळ्या लोक आहेत, पण त्या वयाचे ते लोक आहेत. म्हणजे मोहन आगाशे त्या वयाचे आहेत, दिलीप प्रभावळकर त्या वयाचे आहेत, गिरीश कुलकर्णी नॅशनल अवॉर्ड विजेता ऍक्टर आहे, तर त्यांना ती भूमिका न देता आग्रहाने ती फक्त मलाच तूच करावी असं त्यांना जे वाटलं आणि हा जो विश्वास त्यांनी मला दाखवला तो तो सार्थ करणं ही माझी जबाबदारी होती. आणि ती कथा दिबा मोकाशीची इतकी ग्रेट आहे, ती मराठीतली आद्य कथा म्हणायला हरकत नाही अशी कथा आहे आणि ती कथा वाचल्यानंतर उत्कृष्ट काहीतरी वाचल्याचं, काहीतरी अनुभवल्याचा आनंद आपल्याला मिळतो. ते सगळं मी आम्ही खर तर दिथी हा चित्रपट 7-8 वर्ष करण्याचा प्रयत्न करत होतो. म्हणजे पहिल्या वर्षी प्रोड्युसर पळून गेला, दुसऱ्या वर्षी गेला, तिसऱ्या वर्षी गेला, नंतर मग मोहन आगाशे म्हणाले आता हा पण गेला ना पळून 7व्या वर्षी, तर आता सगळ्या कलाकारांचं या कथेवर प्रेम आहे, सुमित्राबाईंवर प्रेम आहे, त्यांच्या कन्व्हिक्शनवर प्रेम आहे, तर आता कुणीही त्यांचे नेहमीचे पैसे घ्यायचे नाही, किंबहुना पैसेच नाही घ्यायचे. माझी जी जमवलेली पूंजी आहे ती मी शूटिंगसाठी खर्च करतो. शूटिंग आधी आपण हातात घेऊन टाकूया, कारण पावसाळा आपल्याला पकडायचा आहे, वारी आपल्याला पकडायची आहे. एकदा पावसाळा सुटला आपल्या हातून का आपल्याला परत एक वर्ष थांबायला लागेल, तर आता 7व्या वर्षी हे करूया नको. माझ्याकडे जे पैसे आहेत ते मी शूटिंग पुरते टाकतो. म्हणजे मग शूटिंगचा खर्च थोडा नसतो, लोकेशनचा खर्च खूप असतो. ऑन लोकेशन कितीही लो बजेट फिल्म असलं म्हणली तरी तुम्ही जवळजवळ 300-400 लोक असतातच ऑन लोकेशन तिकडे, तर त्या सगळ्यांचे जेवण खाणं. इथे पैसे कमी होते म्हणून 250 माणसं पकडूया आपण, 250 माणसांचं जेवण खाणं नाश्ता राहणं, टेक्निकल सगळी टीम, कॅमेराचा खर्च, लाईटचा खर्च, लोकेशनचा खर्च मोहन आगाशेंनी स्वतःच्या उत्तरायुष्यासाठी ठेवलेली पूंजी सगळी तिकडे घातली. म्हणजे हे ग्रेटच होतं असं मला वाटतं.
0: खरंच
1: हे त्या कलाकृतीवर विश्वास असल्याचं आणि प्रेम असल्याचं, एक कलावंत असल्याचं लक्षण होतं असं मला वाटतं. आणि मग सगळ्यांनी म्हटलं की आम्हाला पैसे नाही मिळाले तरी चालतील, पण आपण आधी हा सिनेमा कम्प्लीट करू. आणि अशा अनेक अडचणींतून आम्ही हा सिनेमा कम्प्लीट केलेला आहे. आणि आतापर्यंत दिथीपर्यंत सुमित्राबाईंनी जेवढे सिनेमे केले ते कुठल्या तरी वेगवेगळ्या इश्यूज वर होते. स्वतंत्र असा संविताच होता असं मला वाटतं त्यांचा. तर दिथी हा वेगळा होता आणि त्याचं यश पाहायला मावशी नव्हत्या याचं खूप,
0: तो एक झटका लावून गेली ती घटना आहे. मला वाटतं सगळ्यात मोठं नुकसान या क्षेत्राचं कोरोनानं या रूपानं केलंय. आणि दिठीचा उल्लेख निघाला म्हणून फक्त एक जोडतो त्याला की तुमच्या त्या सगळ्या त्या लोकेशनवर, लोकेशनचा आपला विषय एकदा लोकेशन सांगतो सर, कुठलं होतं हे नेमकं?
1: ते लोकेशन पुण्याजवळच भरेकरवाडी म्हणून आहे, तास 1.5 तासाच्या अंतरावर
0: होय
1: भरेकरवाडी.
0: हो, तर तिथं त्या लोकेशनवर तुमच्या सगळ्यांसोबत काम करणारी म्हणा, ज्याला बाकीचा सपोर्ट असतो तुमचा ऑफ स्क्रीनचा,

0: ती माधवी तोडकर आता माझ्यासोबत दुसऱ्या चॅनलला आता काम करते.
1: ओ माय गॉड,
0: जस्ट योगा योग तिथीचा ती पण एक भाग आहे.
1: हो हो, महत्वाचा भाग आहे.
0: तर आपण ओटीटी आणि या नव्या पद्धतीबद्दल बोलत होतो सर, डीटी त्या पद्धतीनं प्रेक्षकांसमोर आलाय, तर एकूण आता कसं असणार आहे भविष्यात? म्हणजे पुन्हा आपण थिएटरमध्ये गेल्यानंतर आता पहिल्यासारखंच परत सुरू होईल का आता लोकांनाही आवडायला लागलाय हा नवा प्रकार?
1: मला असं वाटतं की हा नवा प्रकारही लोकांना आवडायला लागलाय आणि जुना प्रकारही लोक मिस करतात आहेत. परंतु आता डीटी डीटीच्या अनुषंगाने बोलायचं झालं आणि मला असं वाटतं की ओटीटीवर जितक्या प्रमाणात तो पाहिला गेला तितक्या प्रमाणात तो थिएटरमध्येही पाहिला गेला असता की नाही मला शंका वाटते.
0: खरं हे एक शल्ले आपलं सगळ्यांच्या मनात की मराठी सिनेमाच्या बाबतीत एवढे सगळे चांगले सिनेमा असूनही का कम्पॅरिझन होतं म्हणा किंवा कम्पॅरेटिव्हली का कमी प्रेक्षक वर्ग असतो? खरं खूप मोठा तो विषय आहे. सध्या तरी कुठला रस्ता निवडायचा आहे दोन्ही पैकी? आता म्हटलं त्याप्रमाणे एक प्रश्न प्रेक्षक आणि निर्मात्यांसमोर असणार.
1: कुठला रस्ता?
0: नक्कीच मी तिकडेच जाणार होतो.
1: फारच सुंदर चाल होती आणि त्याच्यावर मी लिहिलं, मला सिच्युएशन सांगितली आणि माझं आवडतं गाणं आहे ते.
0: ऐकूया आपण गाणं, ते
1: ऐकूया.

0: तर डीपी या कथेमध्ये जी जगण्याची इन्सिक्युरिटी आणि अनेक जे आध्यात्मिक प्रश्न आहेत, हा की जगणं म्हणजे नक्की काय, आपलं असणं म्हणजे काय, देव म्हणजे काय, खरंच विठ्ठल आहे का, हे सगळे प्रश्न त्या कथेमध्ये आहेत, त्या सगळ्या पात्रांच्या आयुष्यामध्ये आहेत. आणि कोरोनाच्या एक वर्षाच्या लॉकडाऊन मध्ये लोक घरी बसलेली आहेत, अनेक लोक बर्बाद झालेली आहेत, कामं गेलेली आहेत, पैसे संपलेले आहेत, अनेक अडचणी आलेल्या आहेत, काय खूप लोक मृत्युमुखी घरातली जवळची गेलेली आहेत त्यांना सोडून. आणि त्याच्यानंतर मनाची मनस्थिती सगळ्यांची हीच झाली आहे की हे नक्की काय चाललंय, आपलं आयुष्य म्हणजे काय, आता हे कधी संपणार आहे का, ही अनिश्चितता जगण्याची आणि मरण्याची म्हणजे काय, कोरोना म्हणजे कधी संपणार आहे का, आयुष्य परत कधी आधीसारखं सुरळीत होणार आहे का, हे प्रश्न ऑलरेडी सबकॉन्शियस माइंड मध्ये लोकांच्या चालू होते आणि त्याच्यात दिठी येऊन पडला आणि त्याच्यातले पात्र, त्याच्यातला पाऊस आणि त्याच्यातल्या प्रश्नाची त्याशी सांगड घातली गेली आणि म्हणून तो लोकांपर्यंत जाऊन भिडला, हे कारण म्हणायला हरकत नाही.
1: सर, कोरोनाविषयी आपण भरभरून बोललात, आत्मीयतेनं बोललात, पोटतिडकीनं बोललात, प्रत्येकाच्या मनात हा कधी जातो आणि हा अंधार आपल्याला कधी मागे टाकता येईल, पुन्हा कधी पहाट होईल, या सगळ्यांच्या एका विचारानं म्हणा, कारण यात कुणाचंच काही चालत नाहीये, कुणी पर्याय देऊ शकत नाहीये.
0: नाही,
1: म्हणजे लस हा फार तर कोरोनावर पर्याय असू शकेल, पण मनस्थितीवर तो असू शकत नाहीये.
0: नाही,
1: त्याला कुठलंही औषध मनस्थितीवर आणखी सापडलेलं नाहीये.
0: नाही,
1: जोपर्यंत हे अंधाराचं जाळं फिटणार नाही तोपर्यंत आपण या स्थितीत राहणार आहोत का?
0: राहावं लागेल आपल्याला. आणि एकीकडे आपण मरूही शकत नाही, आत्महत्याही करू शकत नाही, पण सर्व्हाइव्ह व्हायचं आहे आपल्याला, तर वेगवेगळी जगण्याची कारण उत्स्फूर्तपणे शोधावी लागतील असं मला वाटतं.
1: नक्कीच,
0: तिथे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाशात.

वैभव नेहमी म्हटलेलं आहे की मला हेवा वाटणारी गाणी खूपशी माझ्या मित्रांनी लिहिलेली आहेत. त्याच्यापैकी वैभव जोशी नावाचा एक मित्र आहे जो खूपच जवळचा मित्र आहे. आम्ही एकमेकांना म्हणजे शिव्या देण्या इतपतचे मित्र आहोत आणि त्यांनी खूप गाणी सुंदर सुंदर लिहिलेली आहेत आणि त्याच्या गजला इतक्या सुंदर असतात. मी फार आधी काही गजला लिहिलेल्या होत्या, लिहायचो, पण अलीकडे मी गजला लिहित नाही कारण मी थोडासा ट्रॅक बदलला. पण वैभवच्या गजला वाचल्यानंतर असं वाटतं की अजूनही मराठीमध्ये सुंदर गजल लिहिली जाते आणि मला वैभवची गजल ही मराठी साहित्याचं एक वेगळं वळण असं मला वाटतं. वैभवची गजल ही साध्या शब्दातनं सांगितलेली

0: वाहत जाणारी नदी आहे असं मला वाटतं.
1: खरंच आहे. आणि तो इतका स्टॅम्प आहे,
0: काही लोक गझल लिहितात पण त्याच्या म्हणजे ते मात्रांमध्ये वगैरे बसवतात, परंतु त्यांच्या त्या दोन ओळीतला विचार इतका कॉम्प्लिकेटेड असतो ना. वैभवच तसं नसतं, साध्या साध्या गोष्टी तो गझलच्या शेरमध्ये इतक्या सुंदर पद्धतीने मांडतो की ते फक्त वैभवच करू जाणे असं मला वाटतं.
1: आणि त्या आता क्लिष्ट म्हणाबद्दल आपण म्हणालात, त्या मीटरमध्ये बसण्यासाठी किंवा कारण गझल ही कवितेपेक्षा जास्त रचायला अवघड असं म्हटलं जातं, पण यांच्या गझलही गाणेच वाटतात. पाहायला गेलं तर ते मीटर बरोबर साधलेलं असतं, पण खूपदा ते गाणं पण वाटतं.
0: येस येस येस.
1: म्हणजे हा सर एवढा स्टॅम्प आहे मराठी गझल आणि वैभव जोशी की परवा कुणीतरी एका नव्या निवेदिकेनं अनाउन्समेंट वाचायला घेतल्या, मराठी गझलांच्या कार्यक्रमातली पहिली गझल वैभवी एवढी फक्त ती म्हणाली, म्हणजे ते वैभव आहे. तू वैभव लिह तिथे, मला गझल कुठली ते पण सांगू नकोस, ते वैभव कर आधी. एवढा तो स्टॅम्प आहे.

तर शोध हो संपत चाललेला हा श्रावण संपणार नाहीच आहे. तो पुन्हा पुन्हा त्रास देणार आहे आणि त्या आनंददायी त्रासासाठी आपणही सज्ज राहणार आहोत. सुप्रसिद्ध कवी गीतकार अभिनेते किशोर कदम सौमित्र यांच्याशी झालेल्या या प्रदीर्घ बातचीतीचे पुढचे भाग ऐकत रहा. विशेष गीत गंगा सादर करते संजय.

विशेष गीतगंगा हा संवादात्मक कार्यक्रम आता आपण ऐकलात. सहभाग किशोर कदम सादर करते संजय भुजबळ.

करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22 ते 24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ. नागपूरचे करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22 ते 24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ. नागपूरचे करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22 ते 24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ. नागपूरचे करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22 ते 24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ. नागपूरचे करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22 ते 24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ.

रसिकश्रोत्यांनो नमस्कार. आज सगळा तर हे मेरा दिल आपल्या सेवेत मी सादर करते आपली रेडिओ सखी प्रीतीताई सवाई. मंडळी, आजच्या गात रहे मेरा दिल या कार्यक्रमाचा विषय अगदी आपल्या परिचयाचा, आवडीचा, जिव्हाळ्याचा, तो म्हणजे ऋतू, मौसम. आता मंडळी, हा मौसम, हा ऋतू आपल्याला कधी कधी आल्हाददायक वाटतो तर कधी कधी खूप त्रासदायक आणि क्लेशकारक वाटतो. जसं की सध्या सुरू आहे तो उन्हाळा, अत्यंत कडक उन्हाळा आपण अनुभवतोय. 45 डिग्रीपर्यंत तापमान वाढते मंडळी. कल्पना करा, इतक्या कडक उन्हामध्ये कष्टकरी समाज, ज्याला की बाहेर निघल्याशिवाय पर्याय नाही, त्यांनी काय करायचं मंडळी? आणि असाही एक समाज आहे, असेही काही मंडळी आहेत की त्यांना हे ऊन अजिबात सहन होत नाही मंडळी, आणि कायमस्वरूपी एसीमध्ये बसून ह्या उन्हापासून ते वाचत असतात. तर काही लोक असे आहेत की या उन्हाच्या झळया, हे ऊन आपल्या पाठीवर घेत या ऋतूचा, या मौसमचा विरोध करत, त्याच्यामध्ये सर्व्हायव्हल करत पुढे जातात. असा हा ऋतू. तर जसं की आपला भारत देश हा मौसमी वाऱ्यावर अवलंबून आहे आणि आपल्याकडे मुख्य तीनच ऋतू आहेत, ते म्हणजे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. तर म्हणजे उन्हाळ्याबद्दल तर झालं, परंतु आवडणारे हे असे बरेच ऋतू आहेत, जसं की पावसाळा. म्हणजे पावसाळा कोणाला आवडत नाही? पावसाळा तर प्रत्येकाच्या आवडीचा ऋतू आहे. अगदी अबालवृद्धांना, पशुपक्ष्यांना, प्राण्यांना, समस्त निसर्गाला आवडणारा हा ऋतू म्हणजे पावसाळा. कवीला कविता सुचावी आणि शायराला गझल सुचावी, असा हा पावसाळा आल्हाददायक, सुंदर, या नभानं या भूमीला दान द्यावं आणि तिनं चैतन्य पसरावं. कारण अखंड निसर्ग या पावसाची वाट पाहतो मंडळी, म्हणून या पावसाचं हे गीत.

भांडी भारताचा स्वर्ग असणार काश्मीर भारताचाच नाही तर संपूर्ण जगामध्ये अप्रतिम निसर्ग सौंदर्य असणार भारताची ही समृद्धी आणि श्रीमंती दाखवणार भारतीय निसर्गाची समृद्धी आणि सौंदर्य दाखवणार काश्मीर म्हणजे प्रत्येकानं एक वेळा त्याला व्हिजिट द्यावी असं हे काश्मीर म्हणजे काश्मीर मध्ये काय आहे तर काश्मीर मध्ये सुंदर असं सुंदर सुंदर अशी फुलांच्या बागा आहेत तर सुंदर सुंदर नद्या आहेत सांगावं तेवढं कमीच आहे मंडळी म्हणून प्रत्येकाने एकदा तरी काश्मीरला जावं असा हा आपला भारताचा स्वर्ग ज्यामध्ये निसर्गाने अगदी मुक्त हस्ताने उधळण केली आहे कुठे बर्फ पडतोय तर कधी सुंदर लांबच लांब अशा या बर्फाच्छादित रांगा पर्वताच्या रांगा म्हणून मंडळी चला आपणही जाऊयात काश्मीर मध्ये

निसर्गाचं हे ऋतुचक्र कायम फिरत राहतं. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे सगळे ऋतू अगदी नियमितपणे सुरूच राहतात, परंतु हे निसर्ग सौंदर्य आपल्याला मोहित केल्याशिवाय राहत नाही. मंडळी, निसर्ग म्हणजे प्रत्येक माणसाला काही क्षण आपलं दुःख विसरायला लावणारा

दुःख विसरायला लावणारा हा निसर्ग आहे. हिरवी हिरवी गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. खरंच मंडळी, निसर्गाचं हे सौंदर्य प्रत्येकाला मोहित केल्याशिवाय राहतच नाही.

गीताबरोबरच गाते रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमात. नमस्कार. FM 102.9 मेगाहर्ट्झ सर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. मंडळी सकाळचे ठीक 11 वाजले आहेत प्रसारित करत आहोत आपल्या आवडीचा आपली आवड हा कार्यक्रम.

नमस्कार मंडळी. आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपली रेडिओ सखी रेडिओ मैत्रीण प्रीतिता इसवई अगदी मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमातील सुरुवातीचे गीत प्रसारित करत आहोत लय भारी या चित्रपटासाठी.

मंडळी अजय गोगावले यांच्या स्वरातील हे गीत. गुरु ठाकूर यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे अजय अतुल यांनी आणि या गीताला पसंती कळवणारे आमचे लय भारी श्रोते आहेत. साई रेडिओ शोधसंघ वडवणी तालुका वडवणी शिल्ला बीडसे मनमतप्पा राजूरकर सौलता राजूरकर माहेश्वरी महेश ऐश्वर्या संस्कार पारसप्पा विमल शीतल आणि समस्त राजूरकर परिवार. श्री समर्थ रेडिओ श्रोता संघ कोरडगाव तालुका पाथर्डीचे नानासाहेब घुगरे द्वारकाबाई अनिता उज्ज्वला वैष्णवी वैभव साक्षी साईनाथ योगेंद्र घुगरे आणि कृष्णा पारवे. भोलेनाथ कॉलनी इंदोर मध्य प्रदेश येथून स्वाती प्रयाग चौधरी मालती चौधरी भाऊ मराठा गणेशदादा मराठा कार्तिक भाऊ मराठा परिसंजन मराठा ललिता नारायण खर्चे. सेक्टर 67 मोहाली चंदीगड इथून टी डी मल्होत्रा प्रतीक मल्होत्रा ऋतिक मल्होत्रा अनिल शर्मा जयवीर सिंह ठाकूर डॉक्टर अमनदीप कालका इथून शुभचंद्र बजाज साहिल पिट्टा बजाज. गणेशपेठ पाथर्डेचे अंबादास शिंदे संगीता शिंदे अमोल अमृत आणि सुवर्ण शिंदे. तर मंडळी ऐकूयात आमच्या या श्रोत्यांच्या पसंतीचं हे लय भारी चित्रपटातील गीत. Thank you.

कार्यक्रमात यानंतर लक्ष्मीची पावलं या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरातील गीत. गीतकार सुधीर मोघे आणि संगीतकार श्रीधर फडके. कार्यक्रमाची या गीताला बसंती कळवणारे आमचे श्रोत्यात फकीरा रेडिओ संघ जिल्हा बीडचे

रंजित कुमार, रामदेव थोरात, रितेश आकाश, रश्मी अंजना, गबरू पहलवान थोरात, रामकिशन गणपत थोरात, फौजी सावळराम जोगदंड, पोस्टमन सुभाष साबळे आणि डॉक्टर जितेंद्र ओव्हा. जीवनज्योती रेडिओ श्रोतासंघ मुक्कम पोस्ट वसारी जिल्हा वाशिमचे एकनाथ काळे, आशाताई काळे, ज्ञानेश्वर काळे, शुवांशु मगर, सूरज खेडार, रवींद्र पवार गोवर्धन. डोंगरगाव जिल्हा राज नांदगाव छत्तीसगड येथून राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनिष्का, तन्मय गजभिये, बिलाईगड छत्तीसगड येथून, रोशन देवांगन, कौशल्या देवांगन, हेमलता देवांगन, डिंपल देवांगन, वाघेश्वर रेडिओ श्रोतासंघ वाघाडी तालुका पैठण जिल्हा औरंगाबादचे बाबासाहेब काळे, पांडुरंग काळे, प्रेरणा वेदांत, बद्रीनाथ पठाळे, सौ नीलबाई काळे, सौ सोनाली, सौ प्रियंका, सौ शीतल, कुमारी ओबी, कुमारी पूर्वी, पार्थ रेडिओ श्रोतासंघ छत्रपती संभाजीनगरचे राजेश पाटील साबळे, राजदीप राजेश, राजी राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश, गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना येथून निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर उद्धव साबळे. तर मंडळी ऐकूयात त्यांच्या पसंतीचं.

श्रोत्यांनो या गीताला पसंती कळवणारे अजूनही काही श्रोते आहेत. संत रविदास रेडिओ श्रोता संघ गोंधा इथून रावसाहेब उनवणे, सारिका उनवणे, वीरेंद्र उनवणे, गौतम उनवणे, सुंदरराव उनवणे, शशिकला उनवणे. जय हिंद रेडिओ श्रोता संघ ही पुरसोबा तालुका उसा जिल्हा लातूरचे उस्मान शेख, फौजी सायरावानो शेख, दस्तगीर शेख, फैजान बी शेख, शाकर शेख, इस्लामी शेख, बाबा शेख, सिमर शेख, करिश्मा शेख, सानिया शकील पठाण, वळसंगीकर, बिस्मिल्ला बी शेख, गदर शेख, निरोपर शेख. बिरोली जिल्हा नांदेड इथून चांदनी अयुब, सय्यद बाळाज, अमन सय्यद, महिरा सय्यद.

मंडळी आता ऐकवत आहोत पिंजरा या चित्रपटातील उषा मंगेशकर यांच्या स्वरातील ही लावणी, गीतकार जगदीश खेबुडकर आणि संगीतकार राम कदम यांच्या पसंतीवरून. पसंती कळवणारे आमचे हे श्रोते आहेत. सुंदरखेड राजमातानगर बुलढाणा महाराष्ट्र इथून नरेंद्र नरवाडे, ज्योती नरवाडे, आकांक्षा नरवाडे, आकाश कुमार. बालेपीर जिल्हा बीडचे शेख सागर भाई टायरवाले, पठाण वाजिद खान. खासबाग जिल्हा बीडचे शेख नूर मोहम्मद, तेलेगल्ली बीडचे विघ्नेश्वर पवार. माऊली रेडिओ श्रोता संघ मुख्य पोस्ट वाघोरा तालुका माजलगावचे मदनराव तांगडे, सुखदेव तुकाराम, गंगाराम रामराव, कमलबाई कुमारी धनश्री आणि श्रुती तांगडे. शनिवार पेठ बीड शहर इथून पीबी कुलते, हनुमंत कुलते, समर्थ कुलते, वल्लभ कुलते, श्रावणी कुलते, प्रथमेश कुलते. दयानंद नगर नांदेड इथून प्रकाश जैन, तिरुपती नगर लातूर इथून संगीता जैन, सूरज जैन. नात्याविश्वासाचे नात्या पुलकीचे श्रोता संघ मुकाम जळगाव सोमनाथ. तालुका जिल्हा जालना इथून डॉक्टर रामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर जळगाव, वैष्णवी जगदाळे, हरतुल सावंगे औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे वासिंगपूर औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते रुद्रादेवी, रुद्र कोळकर वाकुळणी तालुका बदनापूर. ऐकूया ते यांच्या पसंतीचं पिंजरा या चित्रपटातील हे गीत.

कार्यक्रमात यानंतर पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत नरसोबानगर जिल्हा बीडचे जयताई शामराव दळवी सह कोमल विशाल झेंडू भिसे सरस्वतीबाई थोरात तसेच सौनंदिनी हरिभाऊ कुलकर्णी पांढरकवडा येथून अनिल बुरांडे उषा बुरांडे प्राची बुरांडे अनुषी बुरांडे धनश्री बुरांडे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे रेडिओ श्रोता संघ मुक्कम पोस्ट पांढरे तालुका गेवराईचे विठ्ठल तातेबा कांबळे शशिकला पायल कल्याणी सोनू अभय कांबळे आणि समस्त कांबळे परिवार मुक्कम पोस्ट बोराळा धरण येथून दत्ता घायाळ सुनीता घायाळ गजानन खायाळ मंडळी आमच्या श्रोत्यांना ऐकायचं आहे फटाकडी या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही लावणी गीतकार जगदीश खेबुडकर आणि संगीतकार बाळ पळसुबाई

0: लगीन पपलेट ठरलं.
1: आता चांगलं झालं की
0: लगीन झालं गोंधळ झाला. आता एक काम हो उरलं.
1: आता आणि काय.

आणि जाता जाता ही शेवटची पेशकश घरकुल या चित्रपटासाठी. आशा भोसले यांच्या स्वरात सुरेश भट यांचीही गझल आपण आता ऐकणार आहात. संगीतकार सी रामचंद्र आणि पत्रप्रेक्षक आहेत बीड जिल्हा रेडिओ श्रोता संघाचे अंबिका चौक विश्वनगर बीडचे आपले हे अगदी जुने श्रोते आहेत. जनार्दन वेदपाठक, मंगला नारायण, आदित्य चिमो, स्वीटी वेदपाठक, पिऊ खंडेराव काळे, विठ्ठल मंदिर चौक बीड शहर येथून प्रकाश पगारिया, पराग पगारिया, संतोष पगारिया, रामनिवास अग्रवाल, केशव पटेल, प्रवीण पटेल, हितेश पटेल, गणेश कारखाना तालुका येवरे, जिल्हा बीडचे दिनकर साळवे, गंगा साळवे, सचिन साळवे, संजय साळवे आणि प्राजक्ता शहाली बाबा रेडिओ श्रोता संघ पिंपरी शहाली निवासाचे भाऊसाहेब नवथर, अक्षय चंदन, जयकुमार नवथर, हरीश सेठ, दादाभाऊ तांबे, दादाभाऊ सूर्यवंशी, हरिभाऊ जगदळे, रुचिता चंदन, पाकिस्तान रेडिओ श्रोता संघ वैष्णव कॉलनी सनावत मध्य प्रदेश येथून मोहम्मद सादिक, मुश्ताक अहमद, मोहम्मद शाकीर, मोहम्मद अलकमा खत्री, मोहम्मद अल्तमश खत्री, रमेश गौड, मोहम्मद शादाब खत्री, गणेशपेठ पाथरजी. तर श्रोते हो, ऐकूयात या सर्वांच्या पसंतीचं हे गीत.

0: आणि मंडळी या गीताबरोबरच आपली आवड हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमात. तोपर्यंत प्रीती सवाई आपली रजा घेत आहे. नमस्कार. आपल्या आवड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. एफ एम च्या 102.9 मेगा हॅर्ट्स वर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. मंडळी सकाळचे ठीक 11:30 झाले आहेत. आता वेळ आहे गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानस गान या कार्यक्रमाची. आज या कार्यक्रमाचा भाग 290 आपण ऐकणार आहात. गायक कलाकार अनुप जरोटा आणि सुरेश वाडकर. पण त्यापूर्वी काही जाहिरात संदेश.
1: आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
3: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
4: हो मग.
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
5: नीट जेईई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है.

गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानस गान या कार्यक्रमाचा भाग 290 आताच आपण ऐकत. गायक कलाकार होते अनुप जलोट आणि सुरेश वाडकर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्राने प्रसारित केला. यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: बीड केंद्र आहे. सकाळचे 11:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिश्र संगीताचा. श्रोत्या, मिश्र संगीताच्या कार्यक्रमामध्ये सुरुवातीस ऐकवत आहोत प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, जयवंत संतोष यांच्या स्वरातील हे गीत. संगीतकार विलास जोगळेकर.
1: घोंगडे.

0: குரீஸ்வரா நான் காந்தா
1: போறதுக்கு
0: ஓ காந்தா கே காந்தா.

मिश्रसंगीताच्या कार्यक्रमामध्ये आताच आपण हे गीत ऐकलं. प्रल्हाद शिंदे, अनिल शिंदे, जयवंत आणि संतोष यांच्या स्वरातील हे गीत आपण ऐकलं. संगीतकार विलास जोगळेकर आणि संतोष नाईक.

झाला तुमचे सामील करून मी काही याडा वंगळ हाय का आब अब तुमच्या वाणी का नाक गोळ घसा हाय की मला घ्या की तुमच्या सामील करून घ्या की मला घ्या घ्या घ्या.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत एक नाट्यपद संगीत संशय कल्लोळी या नाटकासाठी मृगनयना रसिक मोहिनी हे गीत आता प्रसारित करत आहोत. गायक वसंतराव देशपांडे, गीतकार गो ब देवल आणि ऐकूयात संगीत संशय कल्लोळ या नाटकातील हे गीत.

वसंतराव देशपांडे यांनी गायलेल्या संगीत संशय कल्लोळी या नाटकातील हे नाट्यपद आपण ऐकलं. गीतकार गो ब देवल या गीताबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. FM 102.9 मेगाहर्ट्झवर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या पीड केंद्रावरून. श्रोता दुपारचे 12 वाजतात, यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत धर्मवाद्य संगीत.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, लहानपणी शाळेत म्हटलेली प्रतिज्ञा अजूनही आपल्या आठवणींच्या कप्प्यात दडलेली आहे. त्यातलीच एक ओळ म्हणजे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेनं नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. बालपणी जरी याचा अर्थ तेवढा नीटसा कळत नव्हता, तरी आता मात्र त्याची ओळख झाली आहे. साऱ्या जगात वेगवेगळी संस्कृती आहे. तेव्हा आज आहे 21 मे. आजचा हा दिवस जगातील संस्कृतीचं वैविध्य साजरी करण्यासाठी, शांतता राखण्यासाठी आणि विविध संस्कृतीमधील संवादाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी पाळला जातो. आणि तो दिवस आहे संवाद आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधतेचा जागतिक दिन. या दिवसाच्या निमित्तानं विविध संस्कृतीच्या समृद्धतेबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आपणही हातभार लावूया. आणि आता वळूया आपल्या मालिकेकडे. ऐकूया आरोग्य संवाद ही मालिका. या अंतर्गत जयश्री शिवलकर यांची सुवर्ण पाटील यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. आजचा विषय आहे आत्मविश्वासाची पायवाट. चला तर ऐकूया.

0: नमस्कार डॉक्टर जयश्री शिवलकर, आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार
0: मैत्रिणींनो, जीवनामध्ये प्रत्येक टप्प्यावर अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट कोणती, तर ती म्हणजे आत्मविश्वास, स्वतःबद्दलची खात्री किंवा मी हे छान करू शकते ही जाणीव. परिस्थिती कोणतीही असो, आत्मविश्वास पूर्ण जगण्याची जर सवय असेल तर ती व्यक्ती नक्कीच पुढे जाऊ शकते. आणि स्वतःवरचा आत्मविश्वास वेगवेगळ्या गोष्टींमधून, विचारांमधून, अनुभवांमधून वृद्धिंगत होतो, फुलतो. पण त्यासाठी आपली प्रकृती, आपली तब्येत देखील निरोगी असायला हवी. चला तर आज जाणून घेऊया आरोग्य संवाद या आपल्या मालिकेमध्ये आत्मविश्वासाची पायवाट या विषयावर डॉक्टर जयश्री शिवलकर यांच्याकडून मार्गदर्शन. तर जयश्रीताई, आम्हाला सांगा की हा आत्मविश्वास महत्वाचा काय आहे?
1: नमस्कार. सर्वप्रथम हा इतका महत्वाचा विषय घेतल्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करते, कारण आत्मविश्वास ही गोष्टच अशी आहे की जी आपल्याला जीवनामध्ये अतिशय आवश्यक असते, आणि मुख्य म्हणजे ती आपल्या आतमध्ये असते.
0: हो,
1: म्हणूनच त्याला आत्मविश्वास असं आपण म्हणतो असतो, म्हणजे स्वतःचा स्वतःवर विश्वास. आणि जेव्हा स्वतःचा स्वतःवर विश्वास असतो तेव्हा आपल्याला स्वतःबद्दल पण चांगलं वाटत असतं, आणि आपल्या आजूबाजूला होणाऱ्या घटनांकडे सुद्धा सकारात्मक दृष्टीने बघण्याची आपली एक दृष्टी विकसित होत असते. त्याच्यामुळे आत्मविश्वास हा आजच्या काळामध्ये अतिशय महत्वाचा आहे.
0: तो एक जीवनाचा अविभाज्य भाग आहे असंही आपण म्हणू शकतो.
1: हा, चांगल्या रीतीने जर आपल्याला जीवन जगायचं आहे, आपल्याला जे उपलब्ध झालेलं आहे त्या उपलब्धतेमधनं आपल्याला जर पुढे जायचं आहे, विकास करायचा आहे किंवा प्रगती करायची आहे किंवा एक समाधान मिळवायचं आहे, यश मिळवायचं आहे, तर मला असं वाटतं आत्मविश्वास ही आपली खूप

0: मोठी पुंजी आहे. आणि इथे ऐकणाऱ्या महिलांना किंवा त्यांच्या मुलांना मी हे सांगेन की ह्याच्यासाठी पैशाची गरज नसते. म्हणजे बरेचदा काय असतं की आर्थिकदृष्ट्या जर आपण तेवढे सक्षम नसू तर एक आत्मविश्वासाची कमतरता येऊन जाते आणि मग असं वाटतं की माझ्याकडे पैसे नाही आहे किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहे तर मी आयुष्यात काही करू शकणार नाही. तर अशांना आपण सांगू शकतो की तुमच्यात जर आत्मविश्वास असेल तर तुम्ही या गोष्टीवर सुद्धा मात करून आपल्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या संधी आणू शकता, उपलब्ध करून घेऊ शकता आणि पुढे जाऊ शकता. इतका महत्वाचा आहे हा आत्मविश्वास.
1: खरं खरं आहे. तर महिलांनी आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावं?
0: खूप चांगला प्रश्न आहे हा. कारण आत्मविश्वास जो आपला विकसित होत असतो तो आपल्या आत्म्यानं तर होत असतो, परंतु त्याला बाजूच्यांची साथ लागत असते. म्हणजे दुसरे आपल्याला कशा दृष्टीने बघत असतात त्या दृष्टीने आपला स्वतःचा एक स्व ज्याला आपण म्हणतो किंवा आपलं सेल्फ ज्याला म्हणतो ते विकसित होत असतं. तर आता आपल्या इथे बरेचदा महिलांना अशा खूप संधी मिळत नाही किंवा असे खूप प्रसंग येत नाही की त्यांचं भरभरून कौतुक होईल किंवा त्यांच्या कामाचं कौतुक होईल किंवा त्यांच्या अस्तित्वाचं कौतुक होईल. कारण एक टेकन फॉर ग्रांटेड की जसं आता महिला आहे, घरकाम आहे, करतातच आहे, नोकरी आहे, करतातच आहे. तर रोजच्या व्यवहारात त्यांचा आत्मविश्वास वाढेल असे खूप प्रसंग येत नाही. पण इथे महिलांनी काय केलं पाहिजे की स्वतः त्याच्याबद्दल जाणीव करून घेतली पाहिजे की हे मला करायचंय. म्हणजे समोरचा त्याच्यामध्ये हातभार लावेल की नाही ह्याची आपण नाही काही गॅरंटी देऊ शकत. पण मी आहे ना, मी माझ्याबद्दल जर छान फील करू शकते, मी जर माझ्या क्षमतेबद्दल विश्वास बाळगू शकते किंवा मी जर मला एक पुढचे जे माझे लाईफचे किंवा जीवनाचे टप्पे आहे त्याच्यात जाताना एक सकारात्मकता ठेवायची आहे, हे असे विचार जर महिलेने मनात आणले तर तिचा आत्मविश्वास वाढेल. पण त्याच्यासाठी जर ती पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून राहिली तर सध्याच्या परिस्थितीत तेवढा तिला बाहेरनं सपोर्ट मिळेल की नाही हे आपण नाही सांगू शकत. पण तिने स्वतः जर मनावर घेतलं तर ती नक्कीच आपला आत्मविश्वास विकसित करू शकते.
1: जयश्रीताई, आपण पाहतो की अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपण करत असतो आणि त्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो आणि हा आनंद सुद्धा आपला आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतो, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, आता जसं तुम्ही म्हटलं की छोट्या छोट्या गोष्टी आपण करत असतो त्याच्यातनं आपण आनंद मिळवत असतो. पण खरंच जर असा तुम्ही महिलांना प्रश्न विचाराल की तुम्ही रोज कोणत्या छोट्या गोष्टी करताय की ज्याच्यानी तुम्हाला आनंद मिळतो आहे, तर तुम्हाला कदाचित उत्तर निगेटिव्हच येईल आहे की मी तर काही असं विशेष करतच नाही. पण जसं मी उदाहरण देईल की एखाद्याने ठरवलं की मला बगीच्याची आवड विकसित करायची आहे आणि रोज मी ते काम 10 मिनिटं का होईना करते, 15 मिनिटं का होईना करते आहे. जे मी बी लावलं होतं त्याला आता झाड आलेलं आहे, त्याला फुलं आलेली आहे. तर अशा जर घटना काही आपण केल्या तर त्याच्यातनं आनंद मिळू शकतो. तर इथे म्हणजे महिलांना हे सांगणं खूप गरजेचं आहे की तुम्ही अशा गोष्टी करा की ज्याच्यातनं तुम्हाला आनंद मिळेल. असं नाही होणार की आपण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाच्या आनंदासाठीच करतो आहे, पण थोडासा वेळ काढून किंवा आपण जे करतो आहे ते आनंदाने करणं हे जर महिलांनी अंगीकारलं तर मला असं वाटतं त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आहे.
1: आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर हा आत्मविश्वास वाढतो का?
0: हो, खरं म्हणजे हे दोन्ही बाजूनी खरं आहे. म्हणजे आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर कुठलीही गोष्ट करायला आपल्याला मनामध्ये सकारात्मकता येईलच. पण आपला जर आत्मविश्वास चांगला असेल तर आपलं आरोग्य पण चांगलं राहील. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी परस्पर पूरक आहे आणि म्हणून ज्या व्यक्तीला आपण जे करतो आहे त्याच्यामध्ये जर आनंद येत असेल किंवा त्याच्यामध्ये त्याचा विश्वास वाढत असेल आहे, त्याच्यामुळे त्या व्यक्तीला जर समाधान मिळत असेल तर त्याचा त्याच्या आरोग्यावर नक्कीच सकारात्मक परिणाम होणार. कारण एक आनंद अशी गोष्ट आहे की जी आपल्याला आपल्या शरीरामध्ये एक हॅपी हार्मोन्स निर्माण करत असते. त्या हॅपी हार्मोन्सचा आपल्या पूर्ण सिस्टमवर अगदी चांगला परिणाम होत असतो. जसं कोणाला व्यायाम केल्यानंतर छान वाटतं किंवा कोणाला गाणं म्हटल्यानंतर छान वाटतं, तर अशी कुठली तरी गोष्ट जर आपण केली ज्याच्याने आपल्याला छान वाटेल, आपल्याला सकारात्मकता येईल, तर आपलं आरोग्य पण चांगलं राहील. आणि नॅचरली कोणती गोष्ट करण्यासाठी आधी सर्वप्रथम आपलं आरोग्य चांगलं राहणं आवश्यक आहे, तर दोन्हीचा खूप परस्पर संबंध आहे.
1: आणि आताच तुम्ही म्हणालात की स्वतः थोडासा वेळ काढायला पाहिजे, म्हणजे स्वतःसाठी त्या व्यक्तीनं काही असा थोडासा तरी रिकामा वेळ किंवा मोकळा वेळ देणं गरजेचं आहे का?
0: हो, म्हणजे कसं आहे की आपले जे रोजचे कामं असतात ज्याला आपण डेली लिव्हिंग ऍक्टिव्हिटीज म्हणतो त्याची आपल्याला सवय झाली असते, ते एक रुटीन झालेलं असतं. त्याच्यामुळे

0: रोज स्वयंपाक करून आपल्याला आनंद येईल बा किंवा रोज आपण तीच ती गोष्ट करून आपल्याला आनंद मिळेल असं होणार नाही. पण एखादी गोष्ट जर आपण आपल्या स्वतःसाठी केली आणि ती डेव्हलप होताना पाहिली किंवा विकसित होताना पाहिली तर त्याच्यातनं आपण आनंद घेऊ शकतो किंवा त्याच्यातनं समाधान मिळू शकतं. जसं कोणाला सोशल वर्क असेल आहे, कोणाला गार्डनिंग असेल आहे, तर अशा विविध गोष्टीतनं आपल्याला आनंद मिळू शकतो आणि आनंदासोबतच आपला आत्मविश्वासही वाढतो की मी काहीतरी करते आहे, मी काहीतरी करू शकते आहे, मी माझ्यासाठी वेळ काढते आहे किंवा ह्या गोष्टीने मला एक मानसिक समाधान मिळतं आहे आणि काल ही गोष्ट मी अशी करत होती आणि आज मी ती अधिक चांगली करते आहे, या गोष्टींनी सुद्धा आपला आत्मविश्वास वाढत असतो.
1: जयश्रीताई, दैनंदिन जीवनामध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी नेमकं काय काय करावं?
0: आत्मविश्वास वाढण्यासाठी सगळ्यात पहिले जे आपल्याला करायचं आहे की स्वतःबद्दल नकारात्मक विचार किंवा नकारात्मक बोलणं टाळलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांनी आपल्याला बरं वाईट बोलण्याच्या आधीच आपण बरेचदा स्वतःला म्हणत असतो की माझी हाईटच अशी आहे, माझा रंगच असा आहे, मी काही करू शकत नाही, मी बाहेर काही केलं नाही, घरी माझ्या कामाची कोणाला किंमत नाही. हे असे विचार जर तुमच्या मनात वारंवार येत गेले की जे हे तुमचेच विचार आहे, हे दुसऱ्यांनी नाही दिले आहेत, यांनी आपली स्वप्रतिमा कमी होत जाते. म्हणजे आपल्या मनामध्ये आपलीच स्वप्रतिमा कमी होते आणि स्वप्रतिमा कमी झाली की आपला आत्मविश्वास कमी होतो आणि आपल्या मनामध्ये थोडं नैराश्य येतं किंवा आपल्याबद्दल स्वतःबद्दल डाऊट्स येतात आणि मग त्याच्यातनं एक किंवा इंग्रजीमध्ये ज्याला लो सेल्फ एस्टीम म्हणतात की आपली स्वतःचीच किंमत आपल्या मनामध्ये कमी असते. तर सगळ्यात पहिले प्रत्येक महिलेने हे केलं पाहिजे की स्वतःला पॉझिटिव्ह टॉक केलं पाहिजे की मी हे छान करते बा, की माझा स्वयंपाक छान असतो किंवा माझं घर स्वच्छ असतं किंवा माझ्या मुलांचा अभ्यास मी घेते ते मला आवडतं आणि त्याचा त्यामुळे त्यांच्यावर चांगला परिणाम होत आहे किंवा ज्या कोणत्या गोष्टी त्या रोज करत असतील आहे त्याच्याबद्दल त्यांना एक सकारात्मक विचार त्यांच्या मनात जर आला तरच त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो.
1: तर स्वप्रतिमा आणि आत्मविश्वास यांचा काय संबंध आहे?
0: स्वप्रतिमा ही आपण आपल्या मनामध्ये स्वतःबद्दलची बनत असतो ज्याच्यासाठी दोन तीन गोष्टी कारणीभूत असतात. एक तर मी जसं म्हटलं की आपण स्वतः स्वतःबद्दल काय समजतो, दुसरं हे की दुसरे माझ्याबद्दल काय समजतात. आणि बरेचदा दुसऱ्यांच्या ज्या बोलण्याचा प्रकार असतो किंवा त्यांच्या बोलण्याचा जो एक मतितार्थ असतो किंवा त्याच्यातला जे मेसेज असतो तो जर निगेटिव्ह असेल, सातत्याने निगेटिव्ह असेल, तर मात्र व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. जसं आता ती हाऊस वाईफ असेल आहे आणि वारंवार तिला आहे की तू तर पैसेच नाही कमवत किंवा इतर बायका पहा कशा करतात आहे, तू ते करतच नाही, तर ती आनंदाने घरकाम करते आहे ते पण ती करू शकणार नाही. म्हणजे तिला स्वतःला पण तसंच वाटत राहील आणि बाहेरचे पण अशाच कमेंट्स जर करत राहिले तर त्या स्त्रीचा स्वप्रतिमा आधी कमी होईल आणि स्वप्रतिमा कमी झाली की आत्मविश्वास कमी होतो. स्वप्रतिमा मला किती महत्वाची आहे किंवा त्याच्या दृष्टीने मी स्वतःच बद्दल किती महत्व देते आहे स्वतःला किंवा माझ्या लाईफला किंवा माझ्या अचीवमेंट्सला, यांनी आपलं एक मानसिकता तयार होत असते आणि त्या मानसिकतेने आपला कॉन्फिडन्स वाढत असतो. म्हणजे स्टेप्स जर तुम्ही विचारल्या तर एक पॉझिटिव्ह सेल्फ टॉक म्हणजे स्वतःबद्दल एक सकारात्मक बोलणं, स्वतःबद्दल सकारात्मक विचार आणणं, मग त्याच्यातनं एक सकारात्मक स्वतःची स्वप्रतिमा करणं, त्याच्यामुळे स्वतःबद्दलची भावना जी आहे ती पॉझिटिव्ह होणं, सकारात्मक होणं, ज्याला आपण पॉझिटिव्ह सेल्फ एस्टीम म्हणू, आणि मग तुम्हाला आत्मविश्वास येतो. तर या आत्मविश्वासाच्या पायऱ्या आहेत.
1: अच्छा, जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला ऍक्सेप्ट करते किंवा ती आपलं म्हणणं मान्य करते तेव्हा मग आपला आत्मविश्वास थोडासा वाढतो ना?
0: वाढतो, नक्कीच वाढतो. कारण मी म्हटलं की आत्मविश्वास जो आहे ना तो जसा आपल्या विचार करण्यामधनं येतो तसा तो दुसऱ्यांच्या बोलण्यातनं पण येत असतो.
1: हो,
0: जसं आजकाल आपण पाहिलं आहे की आई जर कमी शिकलेली असली आणि मुलं मोठे होतात तर त्या मुलांना मी रागवू शकते की नाही हा पण आईला डाऊट येतो. कारण काय, तिचा आत्मविश्वास कमी झालाय. कदाचित मुलं तिला म्हणत तुला काय समजतं, तू कुठे बाहेर जाते का, तू अभ्यास केलाय का, तर असं जेव्हा समोरच्यानी बोललं तेव्हा व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. खरं म्हणजे मातृत्व जे आहे त्याचा अभ्यासाशी काही संबंध नाही आहे, ती भावना आहे, ते कर्तव्य आहे, ते तर आई करतच असते ना, शिक्षित असो का अशिक्षित असो. पण जेव्हा समोरचा व्यक्ती असं म्हणतो तेव्हा त्यांचे आत्मविश्वास कमी होतो. आणि मी तर आजकाल बरेचदा असं म्हणते की आपला पालकत्वाचाच आत्मविश्वास कमी व्हायला लागलेला आहे की मुलांचं ऐकायचं, मुलांच्या मनासारखं करायचं, टीचरच्या मनासारखं करायचं, असं करता करता एक पालक म्हणून आपली जी भूमिका आहे तिथे सुद्धा मला आत्मविश्वासाची कमी दिसते की मी माझ्या मुलाला रागव का नको रागव,

0: किंवा त्यांनी एखादी चुकीची गोष्ट केली आहे तर मी त्याला बरोबर सुधरवू का नाही सुधरवू, अशा अनेक पातळीवर आम्ही असं बघतो की पालकांचा एक पालकत्वाचा आत्मविश्वास कमी झालेला आहे आणि मग अशा ठिकाणी आपल्याला मुलांच्या समस्या आढळून येतात. त्याच्यामुळे पालकत्व सुद्धा आपल्याला एक आत्मविश्वासानेच करणं गरजेचं आहे.
1: मैत्रिणींना आपण ऐकत आहात वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आरोग्य संवाद या मालिकेत आत्मविश्वासाची पायवाट याविषयी डॉक्टर जयश्री शिवलकर यांचं मार्गदर्शन. तर जयश्री ताई आता असं सांगा की घरातून किंवा कुटुंबातून आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण कशी मदत घेऊ शकतो.
0: जसं आपण एक म्हटलं की एक मूल लहान असतं घरी तर तेव्हा आपण त्या मुलाशी कशा पद्धतीने बोलत असतो, त्या मुलाच्या भलेही फिजिकल कॅरेक्टर्स आपण ज्याला म्हणतो शारीरिक त्याचे जे हे असतील आहे, मग त्याचं वागणूक जी असेल आहे, मग त्याचे बुद्धिमत्ता जी असेल आहे, किंवा ओव्हरऑल जनरल गोष्टी ज्या असतात की ज्याद्वारे मुलांचा विकास होत असतो, त्याच्याबद्दल जर आपण सारखं निगेटिव्ह बोललं तर त्या मुलाचा आत्मविश्वास कमी होतो. मग ते शाळेत असो घरी असो का मित्रांमध्ये असो. तसंच एखादी महिला जेव्हा घरी असते आणि तिच्या आजूबाजूचे जे लोक असतात त्यांनी जर तिच्या कार्यपद्धतीबद्दल तिच्या वर्तनाबद्दल किंवा तिच्या सवयींबद्दल किंवा अनेक गोष्टींबद्दल जर सातत्याने निगेटिव्ह बोलणं केलं तर त्या महिलेचा आत्मविश्वास नक्कीच कमी होईल. आणि अशा कमी झालेल्या आत्मविश्वासामधनं बाहेर निघण्यासाठी तिला स्वतःची इच्छाशक्ती जबरदस्त ठेवावी लागेल आणि आधी स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणावे लागतील आहे की माझ्या आयुष्यात कुठे निगेटिव्हिटी आहे तिला मला दूर करायचं आहे आणि माझ्या आयुष्यात काय पॉझिटिव्हिटी आहे ते मला करायचं आहे. असं जर तिने स्वतःचा विचार केला तर कदाचित ती स्वतःचा आत्मविश्वास वाढवू शकते. बालपणापासूनच ही प्रक्रिया सुरू झालेली असते आणि साधारण किशोरवयीन वयापर्यंत इस्तूर ती पुष्कळशी स्टेबल झालेली असते. त्याच्यामुळे बालपणात जर आपल्याला सकारात्मक अनुभव मिळाले, आपल्याला जर आपल्या कार्याचं कौतुक झालं तर मुलांचा आत्मविश्वास हा वाढतो. प्रत्येक ठिकाणी आपण स्वतःवर विश्वास ठेवला आणि आपल्या आयुष्यातल्या ज्या गोष्टी उपलब्ध आहे त्याच्यातनं पुढे जायची मानसिकता ठेवली तर आपला आत्मविश्वास पुढे जाऊन आपण यशस्वी नक्की होऊ शकतो.
1: बरं, आता इथे कधी कधी काय होतं की ओव्हर कॉन्फिडन्स पण असतो काही जणांमध्ये, तर त्याविषयी काय सांगाल.
0: हो, जसं बरेचदा हा शब्द कुठे आपण वापरतो माहितीये का, म्हणजे महिला कुठे वापरतात आपल्या मुलांना परीक्षेबद्दल, त्या म्हणतात की म्हणजे काय अभ्यास झाला नसतो पण तो मुलगा सांगतो माझा अभ्यास झालाय, पेपर चांगला झाला नसतो पण तो मुलगा सांगतो माझा पेपर चांगला झालाय, आणि मग जेव्हा 15 दिवसांनी त्याचा पेपर येतो आणि त्याला जेव्हा तेवढे अपेक्षित मार्क मिळत नाही तेव्हा त्याला नैराश्य येतं. आता हे कशातनं झालेलं आहे, ओव्हर कॉन्फिडन्स कशातनं आलेलं आहे की आत्मविश्वासाची जी एक पायरी आहे ज्याला आपण म्हणतो सेल्फ अवेअरनेस, म्हणजे स्वतःची जाणीव. तर आता हेच उदाहरण जर घेतलं की त्या मुलाला आपल्या क्षमतेची जाणीव योग्य रीतीने होणं की माझा अभ्यास झालाय की नाही झालाय किंवा माझा पेपर चांगला गेलाय की नाही गेलाय ही जाणीवच नाही हा, त्यामुळे तो ओव्हर कॉन्फिडंट आहे की मी लिहून आलो माझा झाला होता अभ्यास, मी ट्युशन अटेंड केली होती, पण कळतं कधी जेव्हा पेपरमध्ये मार्क कमी मिळतात. त्याच्यामुळे जेव्हा तुमचा हा सेल्फ अवेअरनेस बरोबर नसतो म्हणजे स्वतःबद्दलची जी क्षमता आहे त्याच्या जाणीवेची तुमची जी आकलन असते ते बरोबर नसतं तेव्हा आपण ओव्हर कॉन्फिडंट होतो. आणि जेव्हा तुमची क्षमता आहे पण तेवढं तुम्ही आकलन केलंच नाही तेव्हा त्याला आपण कमी आत्मविश्वास म्हणतो. म्हणजे झालाय त्याचा अभ्यास, आईला पण माहितीये की ह्यांनी केलेलं आहे, मुलाला येत आहे, पण तरी परीक्षेला जाताना मला जमेल की नाही मला जमेल की नाही. मग कदाचित अशांना परीक्षेचा पेपर सोडवताना एन्झायटी होऊ शकते किंवा स्ट्रेस येऊ शकतो. तर एक योग्य आत्मविश्वास येण्यासाठी योग्य आकलन होणं, स्वतःचं सेल्फ अवेअरनेस जो आहे तो अगदी योग्य पद्धतीने असणं हे खूप गरजेचं आहे. आणि सेल्फ अवेअरनेस मी ज्याला म्हणते की स्वतःबद्दलचं आकलन हे एक महत्वाचं जीवन कौशल्य आहे आणि ते जर तुम्हाला नसेल तर ते तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. आणि ते जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपल्याला आपण एक आत्मविश्वासाचा पहिला टप्पा जो आहे तो गाठत असतो.
1: आत्मविश्वासाचे फायदे कोणकोणते आहेत.
0: ज्याचा आत्मविश्वास योग्य असतो तो व्यक्ती आपली क्षमता योग्य रीतीने वापरत असतो, हे एक झालं. दुसरी गोष्ट, त्याच्या विचार करण्यामध्ये एक सकारात्मकता असते, अचीव्ह केलेलं आहे किंवा आपल्या आजूबाजूला जे आहे त्याच्याबद्दल कुठेतरी समाधान असतं किंवा त्याचा समाजाकडे स्वतःकडे परिवाराकडे बघण्याचा दृष्टिकोन पण सकारात्मक असतो. आणि मग अशांच्या जेव्हा दुसरे लोक येतात तेव्हा त्यांना पण ती पॉझिटिव्हिटी जाणवते की ह्यांच्याशी बोलल्यावर छान वाटतं.

0: आनंद वाटतो. परिणाम त्यांच्या ओव्हरऑल आयुष्यावर पण होत असतो, त्यांच्या आरोग्यावर पण होत असतो, त्यांच्या नातेसंबंधावर पण होत असतो. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या हातात खूप नाही आहेत त्याच्याबद्दल सतत कटकट जर करत राहिली तर कुठेतरी ही आत्मविश्वासाची कमी असं जाणवतं आणि त्यांच्यामध्ये सकारात्मकता नाही असं जाणवतं. मग त्यांच्याशी बोलल्यावर दुसऱ्यांना खूप प्रसन्नता येत नाही. पण ज्यांचा आत्मविश्वास चांगला असतो त्यांच्याशी बोलताना त्यांच्याकडनं आपण एक पॉझिटिव्ह एनर्जी पण घेतो.
1: जयश्रीताई, आता स्वॉट अनालिसिस म्हणजे काय आणि याचा आत्मविश्वासाशी काय संबंध आहे?
0: हो, आजकाल प्रत्येकाला काही ना काही काम करण्याची गरज पण आहे, इच्छा पण आहे, संधी पण आहे.
1: हो,
0: आहे ना. तर मग अशा ह्याच्यामध्ये आपण कोणतं काम करतो आहे किंवा आपल्याला पुढे चालून कुठलं काम करायचं आहे किंवा मुलांच्या बाबतीत त्यांना कुठलं करिअर करायचं आहे या संबंधात जेव्हा आपण सेल्फ अनालिसिस करतो म्हणजे स्वतःच आकलन करतो तेव्हा हा स्वॉटचा जो एक कन्सेप्ट आहे तो वापरला जातो. याच्यामध्ये SWOT असं म्हटलं जातं. तर हे एक निमोनिक आहे की जेव्हा आपल्याला कुठलं करिअरचा निर्णय घ्यायचा आहे किंवा मला पुढे बिझनेस करायचा आहे किंवा मला कुठे क्षेत्रात करिअर करायचं आहे, मग भले ते स्टुडंट्स असो का एखादी महिला असो, इव्हन मिडिल एजेड महिला असो की जिला आजपर्यंत काही केलं नाही बाहेर पण आता मला करायची इच्छा आहे बो, तर अशा वेळेस विचार केला पाहिजे, स्वतःचं आकलन केलं पाहिजे. तर याच्यात एस म्हणजे स्ट्रेंथ, किंवा माझी स्ट्रेंथ काय, किंवा माझं कुकिंग चांगलं आहे, किंवा मी बोलते चांगली, किंवा जे काय तिला मला मेकअप चांगला करता येतो, तर हे माझं स्ट्रेंथ आहे. मग माझी विकनेस काय आहे, किंवा मी मला जे करायचं आहे ते मला घरात राहून करायचं आहे, मला बाहेर नाही जाता येणार, किंवा मी खूप कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही, किंवा इंग्लिश भाषा माझा विकनेस आहे. तर हे स्वतःला जाणीव होते की मला हे विकनेस आहे. मग ओ म्हणजे अपॉर्च्युनिटी, की माझ्या पुढे संधी काय आहेत. आणि टी म्हणजे थ्रेट्स, मार्गाने जातात मला कुठले बॅरियर्स आहेत किंवा कुठले अडथळे आहेत, ते मला आधीच माहिती असले तर कदाचित मी त्याला जास्त चांगल्या रीतीने फेस करू शकेन.
1: म्हणजे कधी एखाद्या गोष्टीचं दडपण किंवा थोडीशी भीती, जास्तीची भीती, ती सुद्धा चांगला परिणाम करते.
0: किंवा आपण त्या समस्येला फेस करण्यासाठी तयार असतो किंवा हो असं होणार आहे तर तुम्ही तयार असता. तर हे जे आहे स्वॉट अनालिसिस, पुष्कळदा करिअर निवडण्यामध्ये किंवा बिझनेसमध्ये किंवा जसं आता इथे आपण महिलांचं बोलतो आहे की त्यांना काहीतरी आता आयुष्यात करायचं आहे, कळत नाही काय, तर त्यांनी जर स्वतः हे करून घेतलं, स्वतःच स्वतः करून घेतलं की मला काय जमतं काय नाही जमत, तर ते आपला मार्ग आत्मविश्वासाने नक्कीच निवडू शकतील.
1: आता आपण आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये ताणतणाव आणि आत्मविश्वास यांचा काही संबंध आहे का, याबद्दल काय सांगाल?
0: हो नक्कीच. आता मी जसं सांगितलं की आत्मविश्वासाचा जो पायवा आहे तो सेल्फ अवेअरनेस आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, पॉझिटिव्ह टॉक, स्वतःबद्दलच पॉझिटिव्ह टॉक. तिसरं काय की मी काहीतरी करते आहे आणि त्याच्यातनं मला आनंद मिळतोय आणि दिवसेंदिवस माझी ती क्षमता वाढते आहे. आता या तिन्ही गोष्टी जर नसल्या, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतनं पण मला आनंद मिळत नाही, स्वतःच्या क्षमतांबद्दल मला अवेअरनेस नाही आणि मी जे करते त्याच्यात मला काही समाधान नाही, तर मग तो नक्कीच ताणतणाव परिस्थिती आहे ती. तर ताणतणावाचं सामना करायला सुद्धा जर कॉन्फिडन्स वाढवला आणि याच स्टेप्स घेतल्या, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, छोटे छोटे टार्गेट्स देऊन स्वतःला सक्षम बनवणे, त्याच्यामध्ये आनंद घेणे आणि स्वतःचं स्वॉट अनालिसिस करणे, हे जर केलं तर एक चांगला आत्मविश्वास निर्माण होऊन ताणतणाव आपण नक्कीच कमी करू शकतो.
1: आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यासाठी काय काय करायला हवं?
0: आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यासाठी पहिले आपल्याला त्या क्षमतांची जाणीव पाहिजे. एखादी किटी पार्टी असते, रुटीन गोष्ट आहे किटी पार्टी असणं, पण त्या ह्याच्यात कोणीतरी म्हणतं की चला बो आपण डान्स करू, प्रत्येकीने एक डान्स करून दाखवा, आणि एखादी स्त्री असते ती अगदी उत्तम डान्स करते, मग तिला असं वाटतं अरे मला तर माहितच नव्हतं की मी डान्स करू शकते, किंवा मला तर माहितच नव्हतं मी गाणं म्हणू शकते, किंवा मी इतकं चांगलं लिहू शकते. म्हणजे पहिले तर त्याची जाणीव आपल्याला होणं गरजेचं आहे की मला हे आहे माझ्यात हे. मग दुसरं हे की मग मला हे विकसित करायचं आहे का, मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, मग त्याच्यासाठी छोट्या छोट्या स्टेप्स घेणं, मग त्या स्टेप्स घेऊन आनंद हे करणं, अशा रीतीने तुम्ही जर तो पायवा बनवला आणि त्याच्यातने पुढे गेले तर मला असं वाटतं तुम्ही आत्मविश्वास नक्की स्वतःमध्ये आणू शकता आणि काहीतरी सकारात्मक कार्य तुमच्या हातनं नक्की घडू शकतं.
1: आत्मविश्वासाशी संबंधित कितीतरी वेगवेगळी जीवन कौशल्य आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हो, आत्मविश्वासाशी संबंधित सगळ्यात पहिलं जे जीवन कौशल्य आहे ते म्हणजे सेल्फ अवेअरनेस आहे. म्हणजे स्वतःची जाणीव, स्वतःबद्दलचं आकलन,

0: त्यानंतरचं दुसरं कौशल्य जे आहे ते म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिसिजन मेकिंग. म्हणजे एक चांगला निर्णय मला माझ्या आयुष्यात घ्यायचा आहे, त्याचे पॉझिटिव्ह पण काय होणार आहे, त्याचे निगेटिव्ह पण काय इम्पॅक्ट आहे, हे सगळं जाणून घेऊन मी माझ्या आयुष्यात एक निर्णय घेते आहे. असा घाईघाईत काहीतरी भावनिक निर्णय मी घेत नाही आहे, मी विचारपूर्वक निर्णय घेते आहे. तसंच एखादी समस्या आली तर ती हाताळण्यासाठी मला जे कौशल्य लागतं ते सुद्धा जीवन कौशल्य आहे. तर हे तीन जीवन कौशल्य तर अगदी आत्मविश्वास वाढण्यासाठी लागतातच. याच्या व्यतिरिक्त एक ज्याला आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणतो, ती चांगली असणं म्हणजे माझ्या भावनांवर माझं नियंत्रण असणं, समोरच्यांच्या भावना मला समजून घेता आल्या पाहिजे, आणि तर आपण कुठली पण परिस्थिती चांगल्या रीतीने हाताळू शकतो आणि स्ट्रेस सुद्धा आपण मग मॅनेज करू शकतो. तर ही सगळी जीवन कौशल्य जर आपण वापरली तर आत्मविश्वास आपण नक्कीच हळूहळू डेव्हलप करू शकतो.
1: आत्मविश्वास आणि समाधान यांच्याविषयी काय सांगाल?
0: पहा, आपलं समाधान जे आहे ते पण आपल्या आतनंच येत असतं. म्हणजे माझ्याकडे खूप जरी गोष्टी असल्या तरी माणूस असमाधानी राहू शकतो, किंवा माझ्याकडे काही नसलं तरी माणूस समाधान राहू शकतो. कारण ते समाधान हे आहे, ही वृत्ती आहे. आपल्याला जीवनात काय मिळालेलं आहे किंवा आपण काय करायचा प्रयत्न केलेला आहे याबद्दल जर आपण पॉझिटिव्ह टॉक करत आलो तर आपला आत्मविश्वास वाढतो आणि हळूहळू आपण आहे त्या परिस्थितीत समाधानी पण राहू शकतो. तर आत्मविश्वास आणि समाधान याचा खूप जवळचा संबंध आहे.
1: तर डॉक्टर जयश्री शिवलकर, आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आत्मविश्वासाची पायवाट याविषयी आपल्या सखळ्यांना खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत डॉक्टर जयश्री शिवलकर यांची सुवर्णा पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. विषय होता आत्मविश्वासाची पायवाट.

0: आता ऐकूया जागर आर्थिक साक्षरतेचा. या मालिकेअंतर्गत कांचन करंदीकर यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. चला तर ऐकूया.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आज आम्ही आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय अर्थतज्ञ कांचन करंदीकर यांना. कांचनताई नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद.
1: कांचनताई, बऱ्याच जणांना पैशाची बचत तर करायची असते पण योग्य दिशा माहीत नसते, मार्ग समजत नाही. मग अशा लोकांसाठी फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय साध्या भाषेत समजावून सांगाल का?
2: हो नक्कीच. तर फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे आपल्या पैशांचा एक रोडमॅप असतो. आता जसं की नोकरी लागल्यावर किंवा आपला बिझनेस स्टार्ट झाल्यावर आपण पैसा कमवतो, मग त्या पैशाचा उपयोग आपले पुढचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, जसं शिक्षणासाठी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसा लागतो, रिटायरमेंटसाठी पैसा लागतो, घर घेण्यासाठी पैसा लागतो, तर हे सगळे उद्दिष्ट साधन करण्यासाठी त्या पैशाचं एक नियोजन करावं लागतं. तर त्या नियोजनालाच फायनान्शियल प्लॅनिंग असं आपल्याला म्हणता येईल. आता त्याच्यामध्ये बरेच विविध प्रकार असतात जे की आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत.
1: मग आजच्या काळात फायनान्शियल प्लॅनिंग आवश्यक आहे का, विशेषतः तरुणांसाठी, काय सांगाल?
2: आता पाहिलाच गेलं तर आजचा काळ हा खूप फास्ट आहे. मुलांना म्हणा किंवा आजकालच्या तरुण पिढीला खूप फास्ट मनी सवय आहे किंवा तशी त्यांची वृत्ती झालेली आहे. पण ते पाहत असतानाच आता महागाई ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

0: तसेच तरुण पिढीची लाईफस्टाईल जी आहे ही खूप महाग होत चालली आहे. पण ऍट द सेम टाइम जॉब अनसिक्युरिटी सुद्धा खूप वाढली आहे. म्हणजे कारण एका वेळेस वर्षानुवर्ष कोणी जॉब करत चाललंय असं आजकाल फार कमी पाहायला मिळतं. जॉब स्विचिंगचं पण प्रमाण वाढलंय. तर अशा सिच्युएशन मध्ये किंवा अशा परिस्थितीत जर नोकरीला लागल्यापासूनच जर आपण फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर पुढे येणारा स्ट्रेस हा कमी होतो. म्हणून तरुण असतानाच किंवा कमाईला लागल्यास फायनान्शियल प्लॅनिंग करणं हे अत्यंत गरजेचं आहे.
1: खूप छान सांगितलं कांचनताई. कारण लोक पैसे तर कमावतात पण तरीही त्यांना सारखा आर्थिक ताण जाणवत असतो. मग हे असं नेमकं का होतं?
0: तसं पाहायला गेलं तर हा प्रश्न खूप कॉमन आहे. कारण कसं आहे की लोक पैसे कमवतात पण नियोजनचा अभाव असल्यामुळे तो पैसा हा योग्यरित्या सेव्ह करत नाही. जर तो पैसा योग्यरित्या सेव्ह झाला नाही तर त्याचा योग्यरित्या खर्चही होत नाही किंवा त्याचा योग्यरित्या उपयोग होत नाही. म्हणून जेव्हा खरी पैशाची गरज असते, म्हणजे समजून चला की आपला कुठला मेडिकल इमर्जन्सी आली किंवा रिटायरमेंटच्या वेळेस, तर योग्य प्रकारे जर नियोजन नसेल तर या सगळ्या गोष्टींचा अभाव जाणवतो. म्हणून आपण म्हणतो की पैसा तर कमवतो पण जेव्हा पाहिजे तेव्हा त्या पैशाचा उपयोगच घेता येत नाही कारण पैसाच हाताशी राहत नाही. तर ह्याच्यासाठी नियोजनचा अभाव हे प्रमुखतः मुख्य कारण असेल असं मला वाटतं.
1: तर सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट यामध्ये नेमका काय फरक आहे? मग
0: आता सेव्हिंग पाहायला गेलं तर सेव्ह करणे म्हणजे काय? तर तो पैसा सांभाळून ठेवणे. तर सेव्हिंग करणे म्हणजे पैसा सुरक्षित ठेवणे. आणि इन्व्हेस्टमेंट काय काम करतं? तर इन्व्हेस्टमेंट हा पैसा वाढवण्याचं काम करतं. आता ह्याच्यामध्ये कसा ताळमेळ साधता येईल की जेव्हा आपण कमायला लागतो तेव्हा पहिले स्वतःला पैसा सेव्ह करण्याची सवय लावा. जेव्हा पैसा सेव्ह व्हायला सुरुवात होईल तेव्हा तो पैसा हळूहळू इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा. आणि मग जेव्हा दिसेल की तुम्ही जो सेव्ह केलेला पैसा आहे तो इन्व्हेस्ट करून जेव्हा ग्रो होतोय तेव्हा तुमची आवड किंवा त्यापासून तुम्हाला जो मिळणारे प्रेरणा आहे ती आपोआपच हळूहळू वाढत जाईल. त्याच्यामुळे पैसा नुसता सेव्ह करून चालेल का? तर नाही. कारण महागाई ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. तुम्ही आज सेव्ह केलेला पैसा कदाचित पुढील 10 वर्षात तुम्हाला तेवढा पुरेसा नाही पडणार. त्याच्यामुळे तो पैसा नुसता सेव्ह करून चालणार नाही तर तो पैसा इन्व्हेस्ट करून त्या पैशाला वाढवणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. पैसा सेव्हिंग ही तुमची सुरक्षितता वाढवतो पण इन्व्हेस्टमेंट ही तुमची वेल्थ वाढवतं. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी तेवढ्याच आवश्यक.
1: अगदी बरोबर. आधीचे लोक म्हणायचे की पैशावर पैसा कमावता आला पाहिजे, तर तो प्रकार आहे.
0: बरोबर बरोबर.
1: तर मग फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करण्याचं योग्य वय नेमकं काय आहे?
0: फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करण्याचं योग्य वय मी म्हणेल आजच. आता तुम्ही म्हणाल आजच म्हणजे आजच कसं? तर ज्या मोमेंट पासून तुम्ही कमाईला लागाल त्या दिवसापासनं किंवा त्या महिन्यापासनं जर तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंगला जर लागले. आता तुम्ही पाहता लहान घरात लहान लहान मुलं असतात. आई वडील जर जागृत असतील तर लहान मुलांना सुद्धा या सगळ्या गोष्टींची लहानपणापासूनच कल्पना येते, सवय लागते की नाही जर आईबाबा घरातले खर्च किंवा आपल्या शिक्षणाचा खर्च योग्य रीतीने घरात कोणावरही ताण पडू देता करतायत तर आपणही असेच करावे. तर मी म्हणेल की जसं आपण बोललो की तरुणांनी तर ही सवय लावायलाच हवी. तर ज्या वेळेपासनं किंवा ज्या वर्षापासनं तुम्ही कमाईला सुरुवात कराल त्या वर्षीपासनं तुम्ही एक तर फायनान्शियल प्लॅनिंग करा, इन्व्हेस्टमेंट करा. आणि याचा सगळ्यात मोठा होणारा फायदा म्हणजे कंपाऊंडिंगचा. जसं आपण म्हणतो चक्रवाढ व्याज, म्हणजे व्याजावर जे व्याज मिळतं. तर जेवढा जास्त तुम्ही पैसा प्लॅनिंग करून इन्व्हेस्ट कराल तेवढा तुमचा पैशावर पैसा बनत जाईल. आणि पुढे जाऊन निर्माण होणारा तुमचा तयार होणारा जो कॉर्पस असेल हा खूप मोठा राहील. त्याच्यामुळे अर्ली इज द बेस्ट. जेवढ्या लवकरात लवकर कराल तेवढं सगळ्यात छान.
1: अगदी छान सांगितलं. आणि आता बरेचदा काय होतं ना, कॉलेजमध्ये असतानाच कॅम्पस इंटरव्ह्यू मधून नोकऱ्या लागतात. त्याच्यामुळे ते वय असतं जास्तीत जास्त 22 वर्षाचं वगैरे. 20 नंतरच करायला सुरुवात करावी.
0: हो हो, असं अगदी अगदी. म्हणजे शिक्षण झाल्यावर कॅम्पस प्लेसमेंट झालं किंवा तुम्ही कुठला बिझनेस स्टार्ट केला, एमबीए वगैरे झालं त्याच्यानंतर तुम्ही कुठला बिझनेस स्टार्ट केला, तर हळूहळू पैसा तुम्ही स्वतःसाठी प्रॉपर प्लॅनिंग करून इन्व्हेस्ट करायला सुरुवातीपासूनच सवय लावा. म्हणजे पुढे जाऊन त्याचा त्रास नाही होणार.
1: तर मग कांचनताई, हे आर्थिक नियोजन करताना कुठली 3 पावलं सुरुवातीला उचलावी माणसानी?
0: हो, याच्यामध्ये आता पाहायला गेलं तर 3 स्टेप्स ज्या आहेत, 3 ह्या महत्वाच्या स्टेप्स आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुमचे उद्दिष्ट तुम्ही तयार करा. आता उद्दिष्ट कोणते असू शकतात? एकतर छोट्या काळासाठी तुम्हाला जे मिळवायचे आहे किंवा त्याला शॉर्ट टर्म गोल म्हणतो किंवा मग लॉंग टर्म गोल. आता शॉर्ट टर्म गोल कोणते असू शकतात? की मला नोकरी लागल्यावर पुढच्या 2 वर्षात कार घ्यायची आहे, किंवा तुमचं जर घर असेल तर मग घरामध्ये काही रिपेअर्स करायचे आहे, काही रिनोव्हेशन करायचे आहे. हे शॉर्ट टर्म गोल. लॉंग टर्म गोल म्हणजे

0: पुढच्या 10 वर्षात तुम्हाला घर घ्यायचंय किंवा अजून कुठल्या घरात मुलं असतील तर मुलांच्या शिक्षणाचा खर्च, तर हे लॉंग टर्म गोल. तर पहिले तुम्ही तुमचे गोल्स सेट करा की तुम्हाला किती वर्षासाठी पैसा गोळा करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तुम्हाला मिळणारं जे इन्कम आहे किंवा जे सॅलरी आहे, पगार आहे किंवा बिझनेसमधनं जो तुम्हाला नफा होतो, प्रॉफिट होतो, तो आणि तुम्हाला लागणारे खर्च याचा ताळमेळ पहा. त्याचं एकदा कागदावर तुम्ही उतरवा की आपल्याला एवढा खर्च लागतोय आणि एवढं आपल्याला मिळणारं हे मिळकत आहे, इन्कम आहे. आणि त्यानंतर जो पैसा तुमचा वाचतो आहे तो योग्य रीतीने, तिसरी स्टेप्स म्हणजे तुमचा पैसा योग्य रीतीने इन्व्हेस्ट करा. तर ह्या 3 स्टेप्स ह्या खूप महत्वाच्या आहेत तुमच्या फायनान्शियल किंवा तुमच्या आर्थिक नियोजन करण्यासाठी. ह्या 3 स्टेप अतिशय महत्वाच्या.
1: कांचन, ते इमर्जन्सी फंड एक असावा असं सगळे जण म्हणतात, तर तो नेमका किती असावा?
0: हो, आता पहिल्यांदा आपण समजून घेऊया की इमर्जन्सी फंड म्हणजे काय. तर तुम्हाला जो पैसा तात्काळ लागतो किंवा अशी कुठली संकट असतं, आर्थिक संकट जे येतं ज्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या रेग्युलर खर्चापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त खर्च लागतो,
1: तर असे अचानक येतात.
0: हा, जे अचानक येतात असे कोणते असू शकतात? एखादी मेडिकल इमर्जन्सी, घरातल्या एखाद्या व्यक्तीला कुठल्या रोगाचं निदान झालं किंवा ऍक्सिडेंट झाला तेव्हा येणारी मेडिकल इमर्जन्सी, किंवा घरातल्या कमावत्या व्यक्तीचा जर जॉब गेला किंवा दुसरी नोकरी मिळत नाहीये तेव्हा मग घर चालवण्यासाठी लागणारा खर्च, किंवा घरात अचानक येणारे रिनोव्हेशन, यासाठी जो पैसा अचानक लागतो त्याला आपण इमर्जन्सी फंड म्हणतो. तर पैशाचं नियोजन करताना किंवा पैशाची इन्व्हेस्टमेंट करताना पहिले 6 ते 12 महिने पुरेल एवढा इमर्जन्सी फंड बाजूला काढावा आणि त्यानंतरच मग पैशाची इन्व्हेस्टमेंट सुरू करावी. म्हणजे पुढे भविष्यात अशी कुठली जर घटना घडली किंवा अशा कुठला जर प्रसंग आला तर तुमच्या इमर्जन्सी फंडचा तुम्हाला उपयोग करता येतो आणि प्लस तुमची इन्व्हेस्टमेंट जी चालू राहते ती स्मूथली चालू राहते. अशा दोन्ही गोष्टी साध्य करता येतात. त्याच्यामुळे इमर्जन्सी फंड तर असायलाच हवा,
1: कारण संकट कधी सांगून येत नाही.
0: बरोबर.
1: आधीच्या काळात इन्शुरन्स काढला जायचा, ज्याला म्हणजे सगळ्यांच्याच नोकरीत त्या इन्शुरन्स काढण्याला खूप महत्व असायचं. मग हे इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स असू द्या किंवा हेल्थशी संबंधित इन्शुरन्स असू द्या, तर मग हे इन्शुरन्स आर्थिक नियोजनात किती महत्वाचे आहे?
0: बरोबर. आता इन्व्हेस्टमेंट आधी करायची की प्रोटेक्शन आधी पाहिजे, हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. मी सांगू इच्छिते की इन्व्हेस्टमेंटच्या आधी प्रोटेक्शन असू द्या. प्रोटेक्शन म्हणजे काय? तर तुमचं आयुष्य आणि तुमचा लागणार तुमचं आरोग्य या दोन्ही गोष्टी प्रोटेक्टेड असायला पाहिजे. म्हणजे कसं आहे ना की घरावर छप्पर नाही पण तुम्ही घर सजवताय, तर असं नको व्हायला. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा पण त्याच्या आधी तुम्ही पहिले सिक्युअर करा. तर काय सिक्युअर करा? घरातली जी कमावती व्यक्ती आहे, समजा कुठल्या अनावधानाने घरातली व्यक्ती जर डेथ झाली किंवा एक्सपायर झाली तर घरातल्या बाकीच्या सदस्यांवर आर्थिक संकट नको कोसळायला, म्हणून त्या व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स असणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच मेडिक्लेम इन्शुरन्स, हे दोन इन्शुरन्स अत्यंत आवश्यक आहेत की कुठलीही मेडिकल खर्च आला तर घरातले सगळे मेंबर्स जेव्हा मेडिकल इन्शुरन्स मध्ये प्रोटेक्टेड राहतील तेव्हा अचानक येणारा जे खर्चाचं नियोजन आहे हे इन्शुरन्स मधून होऊ शकेल. त्याच्यामुळे हे दोन इन्शुरन्स असणं अत्यंत आवश्यक आहे, टर्म इन्शुरन्स आणि मेडिकल इन्शुरन्स. आणि जेव्हा हे तुम्ही घ्याल त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट किंवा तुमचे उद्दिष्ट जे तुम्हाला साध्य करायचे आहेत त्याचं प्लॅनिंग त्याच्यानंतर तुम्ही सुरू करा. पण हे दोन इन्शुरन्स तर घ्यायलाच हवे,
1: म्हणजे हे अगदी मस्ट आहे.
0: येस, बिलकुल.
1: कांचनताई, आजकाल गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहे, म्हणजे FD, म्युच्युअल फंड, शेअर्स मध्ये पैसा गुंतवणं, गोल्ड, म्हणजे अनेक पर्याय असताना मग यापैकी प्रमुख पर्याय कोणते आहेत?
0: प्रमुख पर्याय म्हणजे तुमच्या उद्दिष्टांनुसार तुमचे गुंतवणुकीचे पर्याय तुमच्यासाठी योग्य ठरतील. जसं की तुम्हाला जर कमी वेळात पैसा हवाय, म्हणजे पुढल्या 1-2 वर्षात पैसा हवाय, तर मग अशा वेळेस ज्याच्यामध्ये रिटर्न कमी मिळेल पण तुम्हाला पैसा लगेचच्या लगेच लिक्विडेट तुम्ही तुमचा पैसा करू शकाल, अशा वेळेस मग तुम्ही FD मध्ये करू शकता, RD मध्ये करू शकता. पण तुमचं जर प्लॅनिंग लॉंग टर्म आहे, दीर्घकाळासाठी तुम्हाला जर ठेवायचं आहे, तर तुम्ही रिअल इस्टेट मध्ये पैसा इन्व्हेस्ट करू शकता, म्युच्युअल फंड मध्ये पैसा इन्व्हेस्ट करू शकता, गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आता कसं आहे ना की हा जो इन्व्हेस्टमेंटचा पर्याय आहे हा तुमच्या गोल्स आणि तुमच्या रिस्कवर डिपेंड आहे. जेवढे तुमचे उद्दिष्ट हे कमी काळासाठी राहतील तेवढं रिस्क फॅक्टर तुमचा कमी राहील, आणि जेवढे तुमचे गोल किंवा उद्दिष्ट हे दीर्घकाळासाठी राहतील तेवढं तुमचा रिस्क फॅक्टर तेवढा तुम्ही थोडा जास्त घेऊन तुमचा पैसा तुम्ही चांगल्या प्रकारे वाढवू शकता. तर ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहे.
1: मग रिस्क आणि रिटर्न याचा संबंध कसा समजावून सांगाल तुम्ही?
0: इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, रिस्क अँड रिटर्न गोज हँड इन हँड.

0: हायर द रिस्क हायर द रिटर्न, म्हणजे जेवढं जास्त रिस्क घेण्याची तुमची तयारी राहील तेवढं जास्त तुम्हाला रिटर्न मिळतील. पण आता रिस्क घेताना ही एक गोष्ट महत्वाची आहे की ती रिस्क ब्लाइंड नको. जी रिस्क तुम्ही घ्याल ती रिस्क तुमची सिस्टमॅटिक हवी आणि त्याच्यामध्ये एक प्रॉपर स्मार्ट रिस्क असायला हवी, ज्याच्यामध्ये प्रॉपर तुम्ही गायडन्स घेऊन ती रिस्क घ्यायला हवी. तुम्ही जर ती ब्लाइंड रिस्क घेतली तर कदाचित जास्त रिटर्नच्या मागे धावता धावता तुम्हाला जेवढे साधे म्हणजे नॉर्मल रिटर्न असतील त्याच्यापेक्षाही कमी मिळतील. त्याच्यामुळे हाय रिस्क घेताना नेहमी स्मार्ट आणि सिस्टमॅटिक रिस्क जर घेतली तर मिळणारा पैसा हा नक्की गुलर आपल्या ऑप्शन म्हणजे FDRD पेक्षा नेहमीच जास्त असेल. पण त्याच्यासाठी प्रॉपर मार्गदर्शन घेऊनच ती रिस्क घ्यावी असा सल्ला देता येईल.
1: पण कांचन ते कधी कधी आपल्याला लगेच पैसा हवा असतो आणि काही गुंतवणुकी अशा असतात की जिथे आपल्याला लगेच परतावा मिळत नाही आणि आपल्याला अगदी लगेच पैसा हवा असेल तर त्यावेळेस कुठे गुंतवणूक करावी?
0: हा लगेच परतावा हवा असेल तर अशा केसमध्ये गव्हर्नमेंटचे बॉन्ड आहेत जे सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट म्हणतो किंवा आपण FD म्हणतो किंवा RD म्हणतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारा जो रिटर्न आहे हे कमी आहे पण तुम्हाला जर लगेच हवा आहे तुमचं जर ड्युरेशन कमी वेळासाठी तर अशा वेळेस या सिक्युअर्ड वेज मध्ये तुम्हीच पैसा इन्व्हेस्ट करायला हवा हे सजेस्ट करेल.
1: मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेत आपण ऐकत आहात अर्थतज्ञ कांचन करंदीकर यांची मुलाखत. विषय आहे फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. चला परत वळूया आपल्या मुलाखतीकडे. कांचन ताई, आजकाल म्युच्युअल फंड आणि SIP याचं नाव ज्याच्या त्याच्या तोंडी असते म्हणजे अगदी हे लोकप्रिय झालंय, तर या लोकप्रियतेचं काय कारण आहे?
0: म्युच्युअल फंड म्हणा किंवा SIP म्हणा हे थोडंसं आजकाल ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंटपेक्षा हा थोडा वेगळा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारे जे परतावा असतो हा तुमच्या FD म्हणा किंवा RD पेक्षा जास्त असतो. तर तो का जास्त असतो? कारण याच्यामध्ये डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग आहे. FDRD मध्ये सुद्धा आहे पण मिळणारे रिटर्न हे म्युच्युअल फंड मध्ये जास्त आहे. पण ते डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट करताना त्याच्यासोबत तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहायचं आहे. जेवढा जास्त काळासाठी तुम्ही इन्व्हेस्टेड राहाल, जेवढ्या जास्त काळासाठी तुम्ही त्याच्यात पैसा गुंतवाल तेवढं जास्त तुम्हाला त्याच्यामधनं मिळणारे रिटर्न हे जास्त मिळतील. तर मी म्हणेल की SIP म्हणजे दिस इज द काइंड ऑफ डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग, त्याच्यामध्ये तुम्हाला एक पैसा सेव्ह करण्याची तर सवय लागतेच लागते पण ऍट द सेम टाइम पैसा सेव्ह केल्यानंतर तो पैसा इन्व्हेस्ट करण्याची सुद्धा सवय लागते. आणि आता मार्केटमध्ये किंवा भारतामध्ये भरपूर अशा म्युच्युअल फंड कंपनीज आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शनही मिळतं आणि तुमचा पैसा सुद्धा व्यवस्थित वाढतो. म्हणून त्याचा ट्रेंड जास्त आहे सध्या
1: SIP, म्हणून हे एवढं लोकप्रिय. अगदी खरं आहे. मग गुंतवणूक करताना लोकांना जेवढं नॉलेज असतं आणि एकमेकांना विचारून मित्रांना विचारून जेवढं शक्य आहे तेवढं ते करतात, चर्चा करतात करायच्या आधी, तर मग या गुंतवणूक करताना बऱ्याचशा चुकाही लोकांच्या हातून होतात, म्हणजे यातल्या मोठ्या चुका कुठल्या?
0: तर आता चुका करताना म्हणायचं झालं तर सगळ्यात पहिली चूक म्हणजे लोक इमोशनवर डिसिजन घेतात. एखाद्या गोष्टीबद्दल किंवा न्यूज आली एखाद्या कंपनीबद्दल म्हणा किंवा दुसरी गोष्ट कोणी टिप सांगितली तर त्या टिपच्या बेसिसवर पैसे इन्व्हेस्ट करायला सुरुवात करणं, किंवा तिसरी गोष्ट म्हणजे की शॉर्ट टर्म मध्ये एखादी घटना घडली जसं आपण पाहिलं कोविडच्या काळामध्ये मार्केट क्रॅश असं खूप वेळा झालं. पण तो कोविडचा काळ निघून गेला आणि त्याच्यानंतर मग मार्केट बऱ्यापैकी मार्केटनी उच्चांक गाठला. तर अशा शॉर्ट टर्म गोष्टीमध्ये जिथे पॅनिक असतं तिथे पॅनिक होऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट जो काही पैसा टाकलाय तो पैसा काढून घेणं, तर हे सगळे चुकीचे निर्णय आहेत मी असं म्हणेल. तर ह्या सगळ्या चुका लोक करतात गुंतवणूक करताना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य आर्थिक सल्लागाराचं मार्गदर्शन न घेणं. ह्या सगळ्या चुकांमध्ये लोकांचे इन्व्हेस्टमेंट डिसिजन चुकतात, तर ह्या गोष्टी टाळायला पाहिजे.
1: अगदी बरोबर. आणि बरेचदा कांचन ते काय होतं ना, कधी मित्रांचा सल्ला कधी नातेवाईकांचा सल्ला हा वेगवेगळा असू शकतो, मग यांच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करणं हे कितपत योग्य आहे?
0: यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही गुंतवणूक करा पण ब्लाइंड राहू नका. तुम्ही पण तेवढेच अवेअर व्हा की यांनी दिलेला सल्ला आपल्याला योग्य आहे का.
1: मग आणि ते किती तज्ञ आहेत त्या क्षेत्रात?
0: बरोबर, अगदीच. ते जर तज्ञ असतील तर काही प्रश्नच नाही. त्यांनी जर कुठलं पुस्तक वाचलं, कुठलं मासिक वाचलं किंवा कुठल्या न्यूज ऐकल्या आणि त्या बेसिसवर त्यांनी तुम्हाला सल्ला दिला, तर ब्लाइंडली तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून इन्व्हेस्टमेंट करू नका. कारण कशी आहे ना,

0: की प्रत्येकाची सिच्युएशन ही युनिक असते. प्रत्येकाला भविष्यात लागणाऱ्या पैशाची गरज ही वेगवेगळी असते. प्रत्येकाचं कमवणाऱ्या पैशाची कपॅसिटी ही वेगवेगळी असते.
1: घरात येणारा पैसाही
0: वेगवेगळा असतो. त्याच्यामुळे प्रत्येकाचं इन्व्हेस्टमेंट हे कस्टमाइज असतं. प्रत्येकाचं सारखं असू शकत नाही. त्याच्यामुळे ब्लाइंडली कोणावर विश्वास न ठेवता तुम्ही योग्य रीतीने व्यवस्थित माहिती काढा आणि मगच इन्व्हेस्टमेंट करा.
1: अगदी खरं आहे कांचन. ते प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात रिटायरमेंट म्हणजे निवृत्ती ही तर येणारच असते. मग या रिटायरमेंटचं प्लॅनिंग किती लवकर आपण सुरू करायला पाहिजे?
0: आता आधीच्या काळात असं होतं की गव्हर्नमेंट जॉब म्हणा किंवा बँकेत जे नोकरी करत होते किंवा सगळ्याच गव्हर्नमेंट जॉबमध्ये पेन्शन ही गव्हर्नमेंटकडनं मिळत होती. पण आता ओव्हरऑल सगळीकडेच पेन्शन मिळणं हे बंद झालंय. तर आधी असा प्रकार नव्हता की आपल्याला आपल्या भविष्यातील म्हणजे रिटायरमेंट लाईफसाठी काही पैसा गोळा करावा लागेल. तो रिटायरमेंट झाल्यावर तर तुमच्याकडे तुम्हाला मिळतच होता. जो
1: पेन्शनच्या रूपात तो
0: सुरूच राहायचा जो मिळतच होता. रिटायर्ड झाल्यावर सुद्धा मिळत होता. पण आता तसं राहिलं नाहीये. त्याच्यामुळे लोक काय विचार करतात की नाही रिटायर्ड व्हायला तर भरपूर वेळ आहे, पाहू आपण 40 नंतर विचार करू, 45 नंतर विचार करू. पण जेवढं लेट तुम्ही या गोष्टीसाठी प्लॅनिंग करायला सुरुवात कराल तेवढं तुम्हाला येणारा स्ट्रेस जास्त राहील. कारण तुमची नोकरीत असतानाची लाईफस्टाईल ही वेगळी असेल आणि रिटायरमेंट झाल्यानंतर जर तुम्हाला ती लाईफस्टाईल कायम ठेवायची असेल तर तुम्हाला अगदी सुरुवातीपासून या गोष्टीचा विचार करून तेवढा अमाऊंट वेगळा टाकावा लागेल. म्हणजे तुमची रिटायर्ड झाल्यानंतरची सुद्धा लाईफस्टाईल हॅम्पर होणार नाही आणि तुम्ही कमी रकमेमध्ये रिटायर्ड झाल्यानंतर भरपूर मोठा कॉर्पस गोळा करू शकता. म्हणून लवकर वयात रिटायरमेंट प्लॅनिंग सुद्धा करणंही तेवढंच महत्वाचं आहे.
1: पण कांचन ताई काही बाबतीत नवीन मुलं पण खूप स्मार्ट आहे असं म्हणावं लागेल. कारण आधी कसं निवृत्ती नंतर मिळणाऱ्या पैशांनी आपण आपलं घर बांधायचं, प्लॉट घ्यायचा, हे सगळं केलं जायचं. पण आता अगदी तरुण मुलं नोकरी लागल्याच कार घेतात, घर घेतात आणि मग त्याचे EMI देत असतात. याबद्दल काय सांगाल?
0: बरोबर. आता EMI म्हणा किंवा हे म्हणा फेडत असतात ते तर अगदी योग्य आहे. पण ते सगळं करताना तुमच्या रिटायरमेंटसाठी तुम्ही विचार केला का हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. ठीक आहे, तुमचे EMI असेपर्यंत कदाचित तुम्ही कमी पैसा तुमच्या रिटायरमेंटसाठी बाजूला ठेवू शकत असाल. पण जसं तुम्ही म्हणाल की जसं तरुण वयातच आता घर घेतलं तर तुमचं 40 किंवा 45 पर्यंत घर होऊन जाईल. पण मग उरलेल्या 15 वर्षात जेवढा पैसा तुम्ही घरासाठी भरला तेवढाच पैसा तुम्ही जर रिटायरमेंटसाठी सुद्धा बाजूला टाकला तर तुम्हाला तुमच्या रिटायरमेंट नंतर तुमचं लाईफस्टाईल हॅम्पर व्हायला प्रॉब्लेम जाणार नाही.
1: काळजीचं कारण नाही. तर मग शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोल्स यासाठी वेगवेगळी स्ट्रॅटेजी असते का?
0: हो, नक्कीच. शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म साठी नक्कीच वेगळी स्ट्रॅटेजी असते. तर शॉर्ट टर्म म्हणजे काय तर सेफ इन्व्हेस्टमेंट आणि लॉंग टर्म म्हणजे काय तर ग्रोथ इन्व्हेस्टमेंट. शॉर्ट टर्म मध्ये जेव्हा तुम्हाला पैसा हवा असेल तेव्हा तो पैसा हा सेफ मार्गानेच किंवा सेफ ऑप्शन्स मध्येच इन्व्हेस्ट व्हायला हवा. सेफ जे पर्याय आहे त्याच्यातच इन्व्हेस्ट व्हायला हवा. आणि जेव्हा लॉंग टर्म मध्ये साठी तुम्हाला जर पैसा हवा असेल तर त्याची तुम्हाला ग्रोथ व्हायला हवी. जर ती ग्रोथ वाढायला हवी, जर ती ग्रोथ तुमच्या महागाई एवढीच वाढत असेल म्हणजे समजून चला 6-6.5% वाढत असेल तर तुम्हाला मिळणार पुढच्या 10 वर्षांनी तुम्हाला तर मिळतच नाहीये. कारण आज लागणारे 100 रुपये उद्या 150 रुपये तुम्हाला तेवढा खर्च लागेल. तर तुम्ही इन्व्हेस्ट केलेले जर 100 रुपये 150 रुपयांनीच वाढले तर आपण त्याला ग्रोथ इन्व्हेस्टमेंट नाही म्हणणार, ती स्टेबल इन्व्हेस्टमेंटच होईल. तुम्हाला ग्रोथ इन्व्हेस्टमेंट हवी असेल तर तुम्हाला योग्य लॉंग टर्म पर्यायच निवडावा लागेल आणि जर शॉर्ट टर्म हवी असेल तर सेफ इन्व्हेस्टमेंट पर्यायच निवडावा लागेल. तर हे दोन्हीचे प्लॅनिंग वेगवेगळं होईल. दोन्हीसाठी वेगवेगळं मार्गदर्शन किंवा वेगवेगळे पर्याय निवडावे लागतात.
1: मग एका सामान्य पगार असणाऱ्या व्यक्तीनं महिन्याला किती टक्के गुंतवणूक करावी?
0: तसं आयडियली पाहायला गेलं तर तुम्हाला मिळणाऱ्या पगाराचं किंवा तुमचा जर उद्योग असेल, तुमचा बिझनेस असेल तर तुम्हाला मिळणाऱ्या नेट प्रॉफिटच्या 20 किंवा 30% तुम्ही पैसा हा वेगळा ठेवायला पाहिजे ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून. सुरुवातीच्या काळात कदाचित ते मुलांना मुलींना कदाचित शक्य होत नाही किंवा आपले भरपूर स्वप्न असतात, भरपूर काही काही खर्च करायचे असतात. तर छोट्या अमाऊंट पासून सुरुवात करा, पण ऍटलीस्ट सुरुवात होणं ही जास्त महत्वाची आहे. आणि ती सुरुवात करून चालणार नाही तर त्यामध्ये तुमची नियमितता असणं ही तेवढीच आवश्यक आहे. नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं की एक वर्षभर आपण
1: सुरुवात करतो
0: आणि नंतर ते थंड पडतं. तर त्याच्यामध्ये भलेही तुम्ही कमी अमाऊंटनी कमी रकमेनी सुरुवात करा, पण त्याच्यामध्ये नियमितता राखा. जसं जसं ती नियमितता राखेल तसं हळूहळू तुमची आपोआप

0: रक्कम वाढत जाईल आणि मग कॉर्पस मोठा होईल.
1: मग 5 ते 10 हजार पासून गुंतवणूक ज्यांनी सुरू केली आहे त्यांना काय सल्ला द्याल?
0: परफेक्ट अमाऊंट आहे. ज्यांना 25,000, 30,000, 35,000 पगार आहे त्यांनी 5 ते 10 हजारापासून सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. 25-30 वर्षासाठी जरी तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट कायम ठेवली तरी मिळणारा पैसा हा पुष्कळ राहील. कारण त्याच्यामध्ये तू जे आधी बोलली त्याप्रमाणे कंपाऊंडिंगचा फायदा तुम्हाला होईल. म्हणजे इन्व्हेस्ट कराल समजून चला तुम्ही 25-30 लाख अंदाजे, पण मिळणारा पैसा कदाचित 1-1.5 कोटीच्या घरातही जाऊ शकतो जर 25-30 वर्षासाठी हा पैसा तुम्ही नियमितपणे चालू ठेवला तर.
1: आणि मग जर कोणाला आजपासूनच आपला हा कार्यक्रम ऐकल्यापासूनच जर फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करायचं असेल तर त्याने पहिली ऍक्शन काय घ्यावी?
0: पहिली ऍक्शन ही घ्यायला हवी की पहिले तुम्ही तुमचं मिळणारं इन्कम आणि खर्च हे काय आहे याचा ताळमेळ पहिले पहा की किती खर्च होत आहेत आणि किती इन्कम होत आहे. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट मला अशी सांगावीशी असेल की ते खर्च लिहिताना आवश्यक खर्च आणि आवडीचे खर्च याचं सुद्धा बायफर्गेशन करा. कारण काही काही खर्च असे बरेच असतात जे अवॉइडेबल असतात जे तुम्ही अवॉइड करू शकता. ते खर्च करण्याऐवजी ते पैसे तुम्ही इन्व्हेस्टही करू शकता. तर त्या खर्चाचं सुद्धा एक बायफर्गेशन करा, वर्गीकरण करा की आपल्याला आवश्यक असलेले हे खर्च एवढं आहे आणि जे टाळता येऊ शकतो ते खर्च वेगळे अशी. आणि जेव्हा मग तुमचं जेव्हा ती रक्कम जी उरेल ती जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट कराल तेव्हा मग तुम्हाला आपोआप त्याची हळूहळू नियमितपणे सवय लागेल.
1: मग आमचा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी त्यांच्या आर्थिक नियोजनासाठी कोणते 3 गोल्डन रूल्स आपण सांगू इच्छिता?
0: आता 3 गोल्डन रूल्स म्हणजे पहिले आहे की पे युअर सेल्फ फर्स्ट. म्हणजे पहिले स्वतःसाठी खर्च करा, स्वतःच्या कुटुंबासाठी खर्च करा. म्हणजे हे करताना मी हे नाही म्हणणार की फायनान्शियल प्लॅनिंग पासून सुरुवात करा. कारण शेवटी कमवतो आपण स्वतःसाठी,
1: अगदी
0: स्वतःच्या कुटुंबासाठी. त्याच्यामुळे स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी तर खर्च करणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे कुटुंबामध्ये काटकसरीने दिवस काढा आणि पैसा इन्व्हेस्ट करा हे तर मी सल्ला देणार नाही. तर तुम्ही एक साऊंड आणि एक चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी पहिले तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या कुटुंबासाठी पैसा खर्च करा. त्याच्यानंतर उरलेला पैसा हा तुम्ही इन्व्हेस्ट करा रेग्युलरली, कन्सिस्टंटली, नियमितपणे हा पैसा इन्व्हेस्ट करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दूरदृष्टीचा विचार ठेवा. पैसा इन्व्हेस्ट करताना तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये दूरदृष्टी ठेवा की हो मी पुढचे 10 वर्ष किंवा मुलगा झाला, मुलगी झाली तर पुढच्या 10-15 वर्ष त्याच्या हायर एज्युकेशन पर्यंत मी या पैशाला हात नाही लावणार. तर अशी दूरदृष्टी जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा मग तुम्हाला मिळणारा पैसा हा भरपूर राहील.
1: अगदी बरोबर. मग आजकाल बरेच जण गुंतवणूक करताना ब्लाइंडली नाही करत, कारण आजकाल लोक बरेच हुशार झाले आहेत तसे, तर मग एक्सपर्टचा सल्ला घेतात, तर हा एक्सपर्टचा गायडन्स घेणं आवश्यक आहे का?
0: हो नक्कीच. कारण कसं आहे ना, राईट गायडन्स घेणं हा शॉर्टकट नाहीये तर हा स्मार्टकट आहे. म्हणजे आता जसं आपण म्हणतो आपली हेल्थ खराब झाली तर आपण डॉक्टरकडे जातो, तर शेवटी पैसा ही सुद्धा आपली वेल्थच आहे.
1: अगदी.
0: तर वेल्थ, जसं आपली हेल्थ खराब झाली तर आपण डॉक्टरकडे जातो, तर वेल्थचं नियोजन करण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रॉपर एखाद्या फायनान्शियल मॅनेजरकडे जावं लागेल,
1: जायला पाहिजे.
0: की ज्याला मार्केटमधल्या सगळ्या करंट अफेअर्स माहिती असतात, करंट घडामोडी माहिती असतात, कदाचित आपला तेवढा अभ्यास नसेल, पण जो व्यक्ती किंवा जो सल्लागार डे इन डे आउट हेच काम करतो तो तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकेल. त्याच्यामुळे योग्य गायडन्स घेणं हे स्मार्ट कट आहे, शॉर्टकट नाही.
1: मग आजकाल सगळे प्लॅटफॉर्म डिजिटल झाले आहे, तर या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे गुंतवणूक सोपी झाली असं आपल्याला वाटतं का?
0: मी म्हणेल की ईज ऑफ ऍक्सेस इज नॉट द ईज ऑफ सक्सेस. म्हणजे आता ऑनलाईन किंवा डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे आपल्याला सगळं घरी बसून ऑनलाईन आपण सगळं सर्च करून पाहू तर शकतो, पण ह्याच्यामुळे तुम्हाला सक्सेसच मिळेल असं जरुरी नाहीये. गोष्टी ऍक्सेसेबल तर इझिली झालेले आहे, पण त्यामधनं सगळेच सक्सेसफुल होत आहेत का? तर नाही. तर सक्सेसफुल होण्यासाठी काय लागेल की तुम्हाला त्या गोष्टीचं डिटेल नॉलेज घ्यावं लागेल आणि प्रॉपर गायडन्सही घ्यावं लागेल, योग्य मार्गदर्शनही घ्यावं लागेल. तर या दोन्ही गोष्टी घेतल्यानंतरच तुम्ही तुमचे गोल अचीव करू
1: शकता. तर कांचनताई, आज आपण इथं आलात आणि फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक याविषयी इतकं छान सोप्या शब्दात मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद. नमस्कार.

जागर आर्थिक साक्षरतेचा कांचन करंदीकर यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. विषय होता फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं हे छान असं भावगीत.

मैत्रिणींनो, आशा भोसले यांच्या या भावगीताबरोबरच आजचा वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे. तेव्हा तुमचा निरोप घ्यायला हवा. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाचा दक्षतेचा इशारा जारी. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून काल नवी दिल्लीत परतले. मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. या दौऱ्यात भारत आणि इटलीने आपले संबंध विशेष सामरिक भागीदारीपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्याबरोबरच व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. त्याचबरोबर दोन्ही देशांनी कृषी, महत्वपूर्ण खनिजे, आयुर्वेद, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसंच भारतीय परिचारकांना भारतातून इटलीमध्ये ये जा करण्यासाठी सुविधा देण्यासह इतर मुद्द्यांवर देखील सामंजस्य करार केले. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना रोम इथं अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात प्रतिष्ठेचे अॅग्रिकोला पदक प्रदान करण्यात आलं. मोदी यांनी हा सन्मान भारतातले शेतकरी, पशुपालक, मत्स्यशेती करणारे बांधव, कृषी शास्त्रज्ञ आणि कामगारांना समर्पित केला. या सन्मानाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्यसागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलदेसे यांनी आज दिली आहे. ते आज मुंबईत भारत सायप्रस उद्योग मंचाला संबोधित करत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपीय महासंघाचे सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सायप्रसचं सहकार्य आणि मैत्रीचा लाभ भारताला दीर्घकाळपर्यंत मिळत राहील अशी आशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजकांनी, गुंतवणूकदारांनी, व्हेंचर फंड्स आणि विद्यापीठांनी या सहकार्याचा लाभ घेत प्रगती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशात वेगानं विकसित होत असलेल्या हरित द्रुतगती महामार्गामुळे आणि नियंत्रित प्रवेश असलेल्या महामार्गांमुळे रस्ते मार्गानं केलेल्या प्रवासाचं स्वरूप बदललं आहे असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीनंतर मुंबई पुणे विमानसेवा जवळजवळ बंद झाली होती. तसाच बदल आता दिल्ली डेहराडून आणि दिल्ली जयपूर महामार्गामुळे झाल्याचंही त्यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. रस्ते बांधकामात नवनवीन संशोधनामुळे साधन सामुग्रीचा पुनर्वापर होतो तसंच बांधकामाचा दर्जा सुधारतो असं ते म्हणाले.
1: वी कॅन ऍड 30% बायो बिटुमेन इन टू पेट्रोलियम बिटुमेन विथ 15% रबर पावडर वेअर वी कॅन गेट इट फ्रॉम द यूज टायर अँड 7% प्लास्टिक. वी हॅव ऑलरेडी सक्सेसफुली इम्प्लिमेंटेड द रोड ऑलरेडी युझिंग धिस टेक्नॉलॉजी विच इज प्रूव्ह टू बी सक्सेसफुल.
0: भारतीय वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकाचा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं गडकरी यांनी असोचॅमतर्फे आयोजित नेतृत्व शिबिरात सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि कोरियाचे माजी सैनिक कल्याण विभागाचे मंत्री कोन ओह इल यांनी आज संयुक्तरित्या सेओलच्या इमजिनग पार्क इथं भारतीय युद्ध स्मारकाचं उद्घाटन केलं. कोरियन युद्धाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. कोरियन युद्धात भाग घेतलेल्या भारतीय लष्कराच्या रुग्णवाहिका सेवेमधील सैनिकांनी दिलेल्या हौतात्म्याचं स्मरणार्थ हे युद्ध स्मारक बांधण्यात आलं आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जागतिक शांतता आणि मानवतेच्या सेवेसाठी कोरियन प्रांतात भारतानं केलेल्या कार्याचं स्मरण केलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून त्यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांची प्रगतिशील विचारसरणी देशाच्या एकता

अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. पाच देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून प्रधानमंत्री काल नवी दिल्लीत परतले. इटलीमध्ये उभयपक्षी व्यापक सहकार्यासाठी झाले महत्वाचे करार. महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र.

देशासाठी दिलेलं सर्वोच्च बलिदान आणि त्यांचा साधेपणा हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी एबोलाच्या लक्षणांशी साधर्म असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणं दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला अधिसूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहनही संचालनालयानं केलं आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत भारतानं क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा क्षयरोग तपासणी आणि प्राथमिक रुग्ण शोध कार्यक्रम हाती घेतला आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी केलं. जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या 79व्या सत्रात फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत मंत्रीस्तरावरचे दृष्टिकोन यावरच्या चर्चासत्रात ते बोलत होते. ज्यांना क्षयरोगाचा धोका जास्त आहे अशांपर्यंत पोहोचण्यासाठी घराघरातून तपासणी करणारे मोबाईल तपासणी चमू, जनजागृती मोहिमा यावर या कार्यक्रमात भर दिला जात आहे असं त्यांनी सांगितलं. सौंदर्य प्रसाधनांचा वापर औषध म्हणून इंजेक्शनद्वारे करण्यावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की सौंदर्य प्रसाधनाचा वापर शरीरावर चोळून, ओतून, फवारून किंवा शिंपडून केला जातो. सौंदर्य प्रसाधन क्लिनिक्स, सौंदर्यविषयक व्यावसायिक किंवा ग्राहकांनी ही प्रसाधनं शरीरात इंजेक्शन वाटे देऊ नये. या नियमांचा भंग केल्यास सौंदर्य प्रसाधन विषयक नियम 2020 नुसार कारवाई होऊ शकते. सौंदर्य वृद्धीसाठी, वृद्धत्व रोखण्यासाठी तसंच त्वचा गोरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंजेक्शन वाटे सौंदर्य प्रसाधनं घेतली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर CDSOCO हा इशारा दिला आहे. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकाच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारने बंदी घातलेल्या CPI माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले आहेत. 44 जणांना अटक झाली आहे तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चॉकलेटच्या पाकिटात लपवून आणलेलं सुमारे 396 ग्राम सोनं सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी जप्त केलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रियाधून आलेल्या 2 प्रवाशांचा संशय आल्यानं त्यांच्या सामानांची तपासणी केली. त्यावेळी सामानात असलेल्या चॉकलेटच्या पाकिटांमध्ये 396 ग्राम सोनं पावडरच्या स्वरूपात लपवून ठेवल्याचं आढळून आलं. अधिकाऱ्यांनी हे सोनं जप्त केलं असून या दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. IPL स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून प्रधानमंत्री काल नवी दिल्लीत परतले. इटलीमध्ये उभयपक्षी व्यापक सहकार्यासाठी झाले महत्वाचे करार. महामार्गांच्या आधुनिक बांधकामांमुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाचा दक्षतेचा इशारा जारी आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. मुंबईत आज भारत सायप्रस दरम्यान 6 करारांवर स्वाक्षऱ्या. महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा जारी. नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% आणि परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे असं त्यांनी सांगितलं. मुंबई हे जगातलं वेगानं विकसित होणारं आर्थिक केंद्र बनत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगा

0: वॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत असून त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी मेडिसिटी आणि जीसीसी सिटी सारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदोस यांनी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली. सायप्रसकडे सध्या युरोपियन महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद देखील आहे, त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपियन महासंघाचे सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सायप्रसचं सहकार्य आणि मैत्रीचा लाभ भारताला दीर्घकाळपर्यंत मिळत राहील अशी आशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजकांनी, गुंतवणूकदारांनी, व्हेंचर फंड्स आणि विद्यापीठांनी या सहकार्याचा लाभ घेत प्रगती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशात वेगानं विकसित होत असलेल्या हरित द्रुतगती महामार्गामुळे आणि नियंत्रित प्रवेश असलेल्या महामार्गांमुळे रस्ते मार्गानं केलेल्या प्रवासाचं स्वरूप बदललं आहे असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीनंतर मुंबई पुणे विमानसेवा जवळजवळ बंद झाली होती, तसाच बदल आता दिल्ली डेहराडून आणि दिल्ली जयपूर महामार्गामुळे झाल्याचं त्यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. रस्ते बांधकामात नवीन संशोधनामुळे साधन सामुग्रीचा पुनर्वापर होतो, तसंच बांधकामाचा दर्जा सुधारतो असं ते म्हणाले.
1: वी कॅन ऍड 30% बायोबिटुमेन इन टू पेट्रोलियम बिटुमेन विथ 15% रबर पावडर वेअर वी कॅन गेट इट फ्रॉम द यूज टायर अँड 7% प्लास्टिक. वी हॅव ऑलरेडी सक्सेसफुली इम्प्लिमेंटेड द रोड ऑलरेडी युझिंग धिस टेक्नॉलॉजी विच इज प्रूव्ह टू बी सक्सेसफुल.
0: भारतीय वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकाचा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं असोचेम तर्फे आयोजित नेतृत्व शिबिरात त्यांनी सांगितलं. जागतिक स्तरावरच्या संकटातही भारताच्या अर्थव्यवस्थेने 6.4 ते 6.5% अशी प्रगती केल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या परिषदेतल्या भाषणात सांगितलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून त्यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांची प्रगतीशील विचारसरणी, देशाच्या एकतेसाठी दिलेले सर्वोच्च बलिदान आणि साधेपणा हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी एबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणे दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला माहिती द्यावी असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहन संचालनालयानं केलं आहे.

0: नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नीट यूजीची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं राज्यातल्या अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलल्या असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. महाविद्यालयांच्या फी आकारणीवरचे नियम अधिक कठोर करण्यासाठी आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी आर्थिक सहाय्य वाढवण्याच्या उपाययोजना त्यांनी जाहीर केल्या. यात महाविद्यालयांना आता विकास शुल्क, प्रयोगशाळा शुल्क अशा विविध नावांनी स्वतंत्र शुल्क आकारता येणार नाही. एकाच फी संरचनेत सर्व अनिवार्य शुल्क समाविष्ट केलं जाईल आणि त्यावर फी रेग्युलेटरी अथॉरिटीचं नियंत्रण असेल अशी माहिती पाटील यांनी दिली. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारनं बंदी घातलेल्या सीपीआय माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले, 44 जणांना अटक झाली आहे तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. ठाण्याच्या न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना आज दोषमुक्त केलं आहे. 2008 साली रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात 150 उमेदवारांना मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता, परंतु साक्षी पुरावे सादर करता न आल्यानं न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बसकडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं, तिथंच त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना येत्या 48 तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला असून नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता, तर ठाणे, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. मुंबईत आज भारत सायप्रस दरम्यान 6 करार. महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबद्दल आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: राही भाई महाराष्ट्र के अहमदनगर जिले के अकोले आदिवासी ब्लॉक के कुंभले गांव में रहा करती थी. मूल रूप से महादेव कोली आदिवासी समुदाय से वो ताल्लुक रखने वाली उनका राही भाई का जन्म एक बहुत ही निर्धन परिवार में हुआ जिसमें उनके 5 भाई बहन थे. उनका जन्म एक किसान परिवार में हुआ था और आर्थिक हालात ठीक नहीं होने के कारण वो पढ़ाई भी नहीं कर सकी. उनका अधिकांश बचपन अपने माता पिता के साथ खेती बाड़ी करते हुए बीता और जब वो सिर्फ 12 साल की ही तभी थी तभी उनका विवाह हो गया था और उसी गांव के समुदाय के एक किसान थे जिनके साथ उनका विवाह हुआ. शादी के बाद उन्होंने अपने पति के साथ खेती का काम जारी रखा और समय के साथ साथ विभिन्न फसलों की खेती में सराहनीय दक्षता भी उन्होंने हासिल कर ली.
2: बिल्कुल. और जिस तरह से आपने बताया कि महज 12 साल की उम्र में राही भाई का विवाह हो गया था उनका, तो वो उसी गांव के समुदाय के किसान थे और शादी के बाद भी उन्होंने अपने पति के साथ खेती जारी रखी और समय

0: आदत भी नहीं, रूह का एक हिस्सा बन जाता है तब।
1: भूल गया सब कुछ।

आनंद काशीकर यांनी बासरीवर वाजवलेला राग भिंपला सत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ स्वप्नील भिसे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

हाय हॅलो आणि नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मी देविका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात. आजचा दिवस 21 मे, कॅलेंडर वरची फक्त एक तारीख नाही. हा दिवस आपल्याला एक महत्वाची गोष्ट आठवण करून देतो की भारतापेक्षा माणुसकी मोठी असते, द्वेषापेक्षा प्रेम मोठं असतं आणि हिंसेपेक्षा शांतता जास्त शक्तिशाली असते. आज भारतभर दहशतवाद विरोधी दिवस पाळला जातो. हा दिवस आपल्याला त्या सर्व निरपराध लोकांची आठवण करून देतो ज्यांनी दहशतवादामुळे आपले प्राण गमावले. कुणाचं कुटुंब तुटलं, कुणाची स्वप्न अर्धवट राहिली आणि कुणाचं आयुष्य एका क्षणात पूर्ण बदलून गेलं. दहशतवाद हा शब्द जरी लहान असला तरी त्याचं नुकसान खूप मोठं असतं, कारण दहशतवाद फक्त बॉम्बस्फोट किंवा गोळीबार नसतो. दहशतवाद म्हणजे लोकांच्या मनात भीती निर्माण करणं, लोकांना धर्म, जात, भाषा यांच्या नावावर एकमेकांविरुद्ध उभं करणं, समाजात द्वेष निर्माण करणं. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे दहशतवाद कधीच कुणाचा सख्खा नसतो, तो फक्त विनाश करतो. मित्रांनो, आज आपण अशा काळात जगतोय जिथे माहिती एका सेकंदात जगभर पोहोचते, पण याच सोशल मीडियाचा वापर काही लोक चुकीच्या गोष्टी पसरवण्यासाठी करतात. खोट्या अफवा, द्वेष पसरवणारे व्हिडिओ, लोकांना भडकवणारे मेसेज आणि कधी कधी आपणही विचार न करता त्या गोष्टी पुढे पाठवतो. पण आपण कधी विचार करतो का

की एका चुकीच्या पोस्टमुळे किती लोकांच्या मनात राग निर्माण होऊ शकतो, किती लोक एकमेकांविरुद्ध उभे राहू शकतात। म्हणूनच आजच्या काळात फक्त बॉर्डरवर लढणं महत्वाचं नाही, तर चुकीच्या विचारांविरुद्ध लढणंही तितकंच महत्वाचं आहे। आजचा तरुण हा देशाचं भविष्य आहे असं आपण नेहमी म्हणतो, पण खरं भविष्य तेव्हाच सुरक्षित राहील जेव्हा तरुणांच्या मनात द्वेष नाही तर समजूतदारपणा असेल। आपण वेगवेगळ्या धर्माचे असू शकतो, आपण वेगवेगळ्या भाषा बोलू शकतो, आपले विचार वेगळे असू शकतात, पण शेवटी आपण सगळे माणसं आहोत आणि हाच विचार आपल्याला एकत्र ठेवतो। कारण जेव्हा समाजात संवाद संपतो तेव्हा भांडणं सुरू होतात आणि जेव्हा माणुसकी हरवते तेव्हा हिंसा वाढते। आपल्या देशाने अनेक कठीण प्रसंग पाहिले आहेत, अनेक दहशतवादी हल्ले सहन केले आहेत, पण प्रत्येक वेळी भारत पुन्हा उभा राहिला। कारण हा देश फक्त इमारतींवर नाही तर लोकांच्या एकतेवर उभा आहे। जे सैनिक सीमेवर उभे राहून आपलं रक्षण करतात, जे पोलीस दिवस रात्र काम करतात, जे डॉक्टर मदत कार्य करणारे लोक संकटांच्या वेळी जीव धोक्यात घालून इतरांना वाचवतात, ते सगळे आपल्याला एकच गोष्ट शिकवतात, माणुसकी सर्वात मोठी आहे। आज 21 मे निमित्त आपण एक छोटासा संकल्प करूया की आपण कधीही द्वेष पसरवणार नाही, कोणत्याही प्रकारच्या हिंसेला समर्थन देणार नाही, धर्म जात भाषा यांच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपू आणि देशाच्या शांततेसाठी जबाबदार नागरिक बनू। कारण शेवटी गोळ्या आवाज करतात पण शांतता इतिहास घडवते। जय हिंद। मित्रांनो, आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची। ऐकूया सांजवेळ ही मालिका आपली मैत्रीण सन्मती अडावटकर।

नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या सांजवेळ मालेत. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या आयुष्यात असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी आपण एखादं गाणं ऐकत नाही किंवा गुणगुणत नाही. असं न होणं म्हणजे फारच क्वचित. सकाळची भक्तिगीते असोत, प्रवासातले हेडफोन असोत, अभ्यास करतानाची हलकी गाणी असो किंवा मित्रांसोबत गाण्यांच्या मैफिली, संगीत आपल्या प्रत्येक क्षणात असतं. संगीत ही एक फक्त करमणूक नाही तर भावना व्यक्त करण्याची सुंदर भाषा आहे. कधी आनंद झाला की आपण नकळत एखादं गाणं गुणगुणतो, तर कधी दुःखात एखादं शांत गाणं मनाला आधार देतं. आणि गाणी जुनी असो किंवा नवीन, प्रत्येक गाण्याचा एसेन्स वेगळा आणि खासियतही वेगळी. मित्रांनो, पूर्वीच्या काळी लोककला, भजन, अभंग, भारूड यांच्या माध्यमातून संगीत लोकांपर्यंत पोहोचायचं. आज काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण संगीताचं महत्त्व अजूनही तितकंच आहे. आज मोबाईलवर एका क्लिकवर जगभरातलं संगीत ऐकता येतं. मराठी, हिंदी, इंग्रजी, शास्त्रीय, रॅप, फोक अशा प्रत्येक प्रकाराचं संगीत आपल्याला सहज उपलब्ध आहे. आपल्या मराठी संस्कृतीत तर संगीताला खूप मोठं स्थान आहे. अभंग, भारूड, भजनं, नाट्यसंगीत ते आधुनिक चित्रपट गीतांपर्यंत प्रत्येक गाणं काहीतरी सांगून जातं. गाणं म्हणजे फक्त शब्द आणि सूर नसतात, तर त्यामागे भावना, अनुभव आणि कलाकाराची मेहनत असते. आणि खरं सांगायचं तर असं म्हणतात की संगीत माणसाला जोडण्याचं काम करतं. भाषा वेगळी असली तरी सूर सगळ्यांना समजतात. म्हणूनच तर आपण सुद्धा अनेक वेळेला आपल्याला न येणाऱ्या भाषेतली गाणी अगदी मनापासून ऐकतो आणि ती आपली आवडती सुद्धा होऊन जातात. मित्रांनो, आजकालच्या धावपळीच्या जीवनात ताण, चिंता अर्थात स्ट्रेस खूप वाढला आहे. अशा वेळी एखादं आवडतं गाणं ऐकलं की मन अगदी हलक होतं, किंवा अगदी साध्या भाषेत सांगायचं तर मूड चेंज होतो. खरं तर आता अनेक डॉक्टर आणि शास्त्रज्ञ सुद्धा म्युझिक थेरपीचा सल्ला देतात आणि उपयोग करतात. मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात संगीत आहे. गाता आलं नाही तरी आपण संगीत ऐकायला आणि अनुभवायला नक्की शिकायला हवं.

कारण अनेकदा आपण आपल्या भावना शब्दात सांगू शकत नाहीत, तर त्या फक्त गाण्यातूनच जाणवतात. चला तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या सांजवळ मालेत एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर या छान सुमधुर गाण्याने तुमची रजा घेते. नमस्कार.

0: मित्रांनो, आताच आपण सांजवेळ ही मालिका ऐकली आपली मैत्रीण सन्मती अदावतकर हिच्यासोबत. आता पुढे ऐकूया करिअर मंत्र या मालेत अश्लेषा भट हिने घेतलेली मुलाखत.
1: हॅलो मित्रांनो, कसे आहात सगळे? मी तुमची मैत्रीण अश्लेषा मनापासून स्वागत करते आजच्या करिअर मंत्र या मालेत. मित्रांनो, आजकाल आपण सगळेच एआयच्या जगात वावरतोय. आजच्या या स्पर्धेच्या युगात सेटल होण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सायबर सुरक्षा, डेटा सायन्स आणि क्लाउड कम्प्युटिंग यासारख्या अनेक स्ट्रीम्स अवेलेबल असून युवकांना आता अफाट करिअरच्या संधी देखील उपलब्ध आहेत. पण आज आपण या सगळ्या स्ट्रीम पैकी चर्चा करणार आहोत ते म्हणजे आयटी मधील करिअरच्या संधी. आयटी मध्ये तांत्रिक कौशल्ये आणि कल्पक विचारांमुळे तरुण पिढी फक्त भविष्यच घडू शकत नाही तर जागतिक पातळीवरही अनेक बदलांचे नेतृत्वही करू शकते. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या मुलाखतीला. आपल्या सोबत आहेत डॉक्टर निर्मल मुंगळे. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार.
1: तुमचं खूप खूप स्वागत आहे युववाणीच्या आजच्या करिअर मंत्राया मालेत.
2: मी पण अतिशय खुश आहे आज नवीन कार्यक्रमामध्ये.
1: सुरुवातीला आम्हाला तुमच्या बद्दल जाणून घ्यायला फार आवडेल.
2: मी डॉक्टर निर्मल मुंगळे, असिस्टंट प्रोफेसर GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये, आणि एकंदरीत मला 20 वर्ष झालेले आहे लेक्चरर म्हणून काम करण्यामध्ये. आणि असं बघितलं गेलं तर ह्या फील्ड मध्ये आम्हा लोकांना सगळ्यात जास्त रिसर्च ओरिएंटेड व्हावं लागतं. तर रिसर्च म्हणजे काय, तर नेमकं आम्हा लोकांना कुठले पेपर पब्लिश करणं, कुठले कॉन्फरन्सेस अटेंड करणं, कुठे

0: एक रिसोर्स पर्सन म्हणून जाणे, तर अशा बऱ्याच साऱ्या जागांमध्ये खूप सारे एरियाज मध्ये आम्ही आपले नेहमी प्रोसेस वर्किंग ठेवत असतो. तर असे बघितले तर माझ्याकडे माझ्या क्रेडिटला 12 कॉन्फरन्सेस आहे आणि 100 पेक्षा जास्त वर्कशॉप अटेंड केलेले आहे. आणि तसं बघितलं तर 17 ते 18 रिसोर्स पर्सन म्हणून मी वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये गेलेली आहे.
1: नक्कीच मॅडम, तुमचा अनुभव या क्षेत्रातला फार मोठा आहे. सुरुवात करूया आजच्या मुलाखतीला करिअर इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि आव्हाने. तर मॅम, नेमकं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे काय?
0: इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक सरळ भाषेत जरी म्हणायचं असेल तर आपण त्याला म्हणू शकतो की आपण कुठेतरी संगणन करून ठेवणं, म्हणजे डेटा कलेक्शन करून ठेवणं, त्याचं स्टोरेज कुठेतरी करून ठेवणं, म्हणजे ज्याला संघटित करून ठेवणं, आणि त्या गोष्टीवर प्रक्रिया करणं, त्या प्रक्रियेसोबत त्या सगळ्या गोष्टींना सोबत मिळून एक सॉफ्टवेअर किंवा सिस्टीम बनवणं, तेच आपलं आयटी आहे. दॅट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी.
1: अच्छा, यामध्ये कोणकोणत्या स्ट्रीम्सचा समावेश होतो?
0: स्ट्रीम मध्ये असे तर बरेच सारे एरियाज आणि डोमेन्स आहेत आपल्याकडे. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे सॉफ्टवेअर डेव्हलपर हे सगळ्यात मोठा स्ट्रीम आहे. मग आपण म्हणता येईल की क्लाउड इंजिनियर और क्लाउड कम्प्युटिंग, क्लाउड कम्प्युटिंग आहे, सायबर सिक्युरिटी आहे. असं बघितलं तर परत आपल्याकडे स्ट्रीम मध्ये आपण सॉफ्टवेअर वेब डेव्हलपमेंट आहे, ते हा सगळ्या स्ट्रीमचा समावेश इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये जनरली होतो.
1: नक्की सर, जर एखाद्या विद्यार्थ्याला आयटी मध्ये करिअर करायचं असेल तर त्याच्यासमोर कोणकोणत्या करिअर अपॉर्च्युनिटीज अवेलेबल असतात?
0: असं बघितलं तर जरी एखादा विद्यार्थी जरी आयटी स्ट्रीम मधनं निघाला असेल तर आपण सगळ्यात जास्त त्याला अपॉर्च्युनिटी ऍज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून मिळतं. ज्याच्यामध्ये जनरली स्टुडंट्स काय करतात की एक वेब डेव्हलप करणं किंवा एखादी अप्लिकेशन बनवणं. मग दुसरी अपॉर्च्युनिटी आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. तर डेटाला कसं स्टोअर करून ठेवणं, तर त्याला आपण म्हणतो डेटा ऍडमिनिस्ट्रेटर. तर डेटा ऍडमिनिस्ट्रेटर एक पर्टिक्युलर स्ट्रीम आहे ज्याच्यामध्ये आयटी स्टुडंट वर्क करू शकतो. परत आपलं सायबर सिक्युरिटी इंजिनियर, क्लाउड इंजिनियर, डेटा सायंटिस्ट, डेटा अनालिटिक्स, कन्सल्टंट आणि आयटी ऍडमिनिस्ट्रेटर हे सगळे फील्ड त्याच्यात समावेश आहे.
1: नक्कीच मॅम, आयटी सेक्टरमध्ये करिअर करताना कुठली काळजी घ्यायला हवी आणि कोणत्या स्किल्स असणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं?
0: असं बघितलं तर जरी काळजी म्हटलं तर ऍक्च्युली ही स्ट्रीम जी आहे ही अपग्रेडिंग स्कीम आहे की डिजिटलायझेशन मध्ये नवीन टेक्नॉलॉजी चा वापर नेहमी होत राहतो. ते जे कोणी पर्सन तिथे आयटी सेक्टर मध्ये गेले असतील तर त्यांना नेहमी अपग्रेड व्हावं लागतं. मीन्स दे आर शुड बी अ लॉंग लर्नर, ते खूप लॉंग लर्नर असायला पाहिजे. सोबत त्यांनी ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा समावेश कसं करणं, कसं स्किलला अपग्रेड करणं, कुठल्या गोष्टीचं सर्टिफिकेशन करणं, जसं अझूर, AWS हे क्लाउड कम्प्युटिंगचे काही स्किल्स आहे, सेल्स फोर्स नावाचं एक टेक्नॉलॉजी आहे.

0: डॉलर्स आहे, हे विदेशामध्ये जाऊन तिथे वर्क करू शकतात. जसं ऑस्ट्रेलिया झालं, जापान, अमेरिका, USA, सिंगापूर, ह्या सगळ्या देशांमध्ये सगळ्यात जास्त इंजिनियर तुम्ही बघाल तर सगळ्यात जास्त भारतीय इंजिनियर्सचा समावेश आहे. तर मला असं वाटते की भारतीय इंजिनियरसाठी सगळ्यात जास्त अपॉर्च्युनिटी आहे विदेशामध्ये. तरी पण जरी त्यांना नाही जायचं असेल तरी मी आमच्याकडे परत एक अपॉर्च्युनिटी असतं की आम्ही कुठेतरी हायर पोझिशन म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन, लाईकवाईज MS किंवा MBA करूनही आपण आपली अपॉर्च्युनिटी विदेशामध्ये घेऊ शकतो.
1: नक्कीच मॅम, तुम्ही आता बोललात की विदेशामध्ये जास्त अपॉर्च्युनिटी आहे ऍज कम्पेअर टू आपल्या देशात, तर या मागचं नेमकं कारण काय?
0: या मागचं कारण हे असू शकतं की असं बघितलं तर आपला देश तितका विकसित नाही जितकी सॅलरीच्या बाबतीत आपण जे म्हणतो की आपल्या देशामध्ये तितकं लोकांना स्कोप नाही आहे किंवा तितकी सॅलरी नाही आहे. तर त्याच्यामुळे प्रत्येक ग्रॅज्युएट नेहमी अप्रोच करतो की विदेशामध्ये जाऊन त्यांची जे स्किल्स आहे त्याला अपग्रेड करणं आणि तितकी सॅलरी अर्न करणं. तर सगळ्यात मोठा फोकस जे असतं एकाही कुठल्याही ग्रॅज्युएटसाठी ती फोकस असं असतो की स्वतःसाठी कमवणे हे सगळ्यात मोठा फोकस असतो प्रत्येकासाठी. तर मला असं वाटतं की कुठलाही ग्रॅज्युएट सगळ्यात पहिले आपली आमदनी ह्या गोष्टीवर जास्त लक्ष कर आणि त्याच्यामुळे इथे देशामध्ये तितकी सॅलरी नसल्यामुळे लोक नेहमी अप्रोच करतात की विदेशामध्ये जाऊन तितकं अर्निंग करून घ्यावं.
1: अच्छा, नक्कीच मॅम, तुम्ही फार छान माहिती देऊन राहिला आहात या पूर्ण क्षेत्राबद्दल. येऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक. तुम्हाला कुठलं गाणं ऐकायला आवडेल?
0: एक अमिताभ बच्चनचं गाणं जे लता मंगेशकरचं गायलेलं आहे ते सिलसिले पिक्चरचं एक गाणं आहे, देखा एक खाब में जो सिलसिले.
1: नक्कीच, तर ऐकूयात हे गाणं लता मंगेशकर यांच्या सुरेल आवाजात.

0: आता आपण पुढील प्रश्नांकडे. आपण आयटी बद्दल आणि एकूणच विदेशामध्ये जाण्याचा स्कोप का आहे हे तुम्ही फार छान सांगितलं. या क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंटचे संस्थान उपलब्ध आहेत का असं तुम्हाला वाटतं?
1: हो आहेत. असं बघितलं तर जसं बँकिंग सेक्टर म्हटलं तर बँकिंग मध्ये पण आयटी इंजिनियर्सची रिक्वायरमेंट असते. जसं SBI आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे रिक्रुटमेंट निघत असतात, ओपनिंग असतात. पोरांसाठी किंवा ग्रॅज्युएटसाठी तिथे पण एक अपॉर्च्युनिटी आहे. सोबत आपण म्हणू शकतो की एखादा सिक्युरिटी गोष्टींमध्ये पण आहे. इस्रो, DRDO हा फील्ड मध्ये पण अपॉर्च्युनिटी

0: स्पेस अवेलेबल आहेत.
1: नक्कीच मॅम, या क्षेत्रामध्ये करिअर करताना रिस्क आहेत का किंवा कोणत्या प्रकारच्या रिस्क येऊ शकतात?
0: रिस्क असं आहे की ऍज ग्लोबलायझेशन किंवा AI इज द जेन AI एक नवीन फील्ड आलेली आहे, त्याच्यामुळे कुठेतरी सगळं डिजिटलायझेशन झाल्यामुळे तर जॉबची जी रिक्वायरमेंट आहे ती थोडीशी कमी झालेली आहे. ते एक थोडा चॅलेंज तिथे तो पडतो. परत ऍज पर द सेक्युरिटी ऑफ डेटा, सेक्युरिटी जे डेटाची आहे, तर सायबर सिक्युरिटी साठी पण आता खूप सारे ऍप्लिकेशन्स आपल्याकडे आलेले आहे. तर त्या डेटाला सेक्युअर करण्यासाठी कुठल्या डेव्हलपरची किंवा एखादा सेक्युरिटर, एक सायबर सिक्युरिटी इंजिनियरची गरज नाही आहे. तर कुठे ना कुठे लिटल बिल चॅलेंजेस तिथे अवेलेबल आहे. सो टेकिंग दॅट चॅलेंजेस, म्हणजे त्या चॅलेंजेसला घेऊन आपल्याला कुठेतरी स्वतःला अपग्रेड करून आपण आपल्या टेक्नॉलॉजीवर बळ देऊ शकतो.
1: नक्कीच मॅम, एखाद्या मोठ्या कंपनीत जॉब करायचं अनेकांचं स्वप्न असतं, तर त्यासाठी फक्त ग्रॅज्युएट होणं महत्वाचं असतं की म्हणजे त्यानंतर काही एक्स्ट्रा स्किल्स ऍड करणंही तितकंच महत्वाचं आहे?
0: बघा, एखाद्या कंपनीमध्ये एंट्री करायची असेल तर ग्रॅज्युएट इज अ सफिशियंट लर्निंग स्किल्स, और ग्रॅज्युएट इज अ पर्सन की जो आपल्या एंट्री एज अ स्टेप फॉरवर्ड पर्सन टू दी कंपनी आपण म्हणू शकतो. सोबत जरी आपल्याला त्या कंपनीमध्ये काही अपग्रेडेशन करायचे असेल, पोझिशन वाढवायची असेल, तर आपल्याला आपल्या स्किल्स वाढवावी लागेल. सोबत सोबत आपल्याला कुठल्या तरी पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा सर्टिफिकेशन कोर्सेस करावं लागेल.
1: नक्कीच मॅम, तुम्ही गव्हर्नमेंटच्या संधीमध्ये बोलताना बँकिंग या क्षेत्राचा उल्लेख केला, तर बँकिंग सोबत आणखी काही क्षेत्र उपलब्ध
0: आहे ना? जसं आता आपल्याला डेटा सायंटिस्ट बनायचं असेल, ते DRDO आहे, इस्रो आहे, ते पण एक क्षेत्र आहे जिथे आपण सिक्युरिटी रिलेटेड आहे, तिथे पण स्टुडंट्सचे जॉब अपॉर्च्युनिटीज आहे. सोबत आपण म्हणू शकतो की आपल्याला बँकिंगच्या व्यतिरिक्त आपलं CDAC आहे. CDAC इज अ फील्ड की ज्याच्यातून आपण कुठल्या तरी फील्ड वर डायव्हर्ट करू शकतो. तर असे बरेच सारे फील्ड आहेत ज्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो.
1: नक्कीच मॅम, आपण मध्ये एकदा बोलताना AI चा पण उल्लेख केला, तर AI चा परिणाम क्षेत्रावर किंवा IT मधील या नोकऱ्यांवर होऊ शकतो का असं तुम्हाला?
0: असं खूपही नाही आहे की म्हणजे AI सगळं किलर ऑफ दी IT सेक्टर म्हणता येईल. काही टक्केवारी ते थोडं कमी होऊ शकतं, कारण की खूप साऱ्या गोष्टी डिजिटलाइज झालेल्या आहेत. AI मुळे सगळ्या गोष्टींना वर्किंग ऍज अ रोबोट म्हणून कुठल्या तरी गोष्टींना आपण युज करू शकतो, तर मॅन पॉवर जे लागतं ते थोडे कमी होऊ शकतं. इट विल बी नॉट टोटली मिनिमाइज्ड.
1: शेवटी तुम्ही युवकांना काय संदेश द्याल?
0: की तुम्ही एक स्किल्स अपग्रेड करा. सोबत आपले प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, ज्या देशाच्या विकासासाठी जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे त्यांना रिझॉल्व्ह करा, त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करा. कुठल्याही डिग्रीचा उपयोग म्हणून एक डिग्री ठेवणेच नसतं, तर त्या डिग्रीचा कुठेतरी युटिलिटी असायला पाहिजे. युटिलिटी म्हणून ऍज अ प्रोग्रामर म्हणून मला असं वाटतं की त्या गोष्टीवर त्यांनी काम करायला पाहिजे. की माझ्याकडे एक IT डिग्री आहे तर तेच पुरेसी नाही, तर आपल्याला त्याच्यावरती वर्क करावं लागेल. सोबत सोबत त्या डिग्रीला घेऊन कुठेतरी आपण एक स्टार्टअप सुरू करू शकतो ऍज अ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग फॉर दी सोसायटी. आपण देशाच्या विकासापेक्षा आता समाजाचा विकास वर जास्त भर देऊन स्टार्टअप ऍज अ एंटरप्रिनर आपण वर्क करायला पाहिजे.
1: नक्कीच मॅम, तुम्ही फार महत्वाची माहिती दिली आणि शेवटी हा संदेश फार महत्वाचा वाटला की जर कुठेतरी नोकरी भेटत नसेल तर नोकरी देणारे बना, एक एंटरप्रिनर म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो आणि नक्कीच देशाला विकसित होण्यासाठी आपण हातभार लावू शकतो. आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून IT क्षेत्रातील आपण अनेक बारकावे समजून घेतले, भविष्यातील संधीबद्दलही आपण फार महत्वाचं मार्गदर्शन केलं. ही माहिती नक्कीच आजच्या युवकांसाठी दिशादर्शकच ठरेल. तुम्ही वेळात वेळ काढून या मुलाखतीसाठी आला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
0: धन्यवाद.
2: मित्रांनो, आपण आताच अश्लेषा भट हिने घेतलेली मुलाखत ऐकली. मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नागपूर आकाशवाणीची निर्मिती असलेल्या आणि आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. चला तर मग श्रोते हो, पुन्हा भेटूयात पुढच्या युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत मी देविका चौधरी तुमची रजा घेते. बाय बाय. नमस्कार.

देववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ठीक 6 वाजता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात धर्मेंद्र चौधरी यांचं स्वरचित कविता वाचन. नमस्कार कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत धर्मेंद्र चौधरी यांचं स्वरचित कविता वाचन. धर्मेंद्र चौधरी हे छत्रपती संभाजीनगर इथं एका कंपनीमध्ये गेल्या 30 वर्षांपासून कार्यरत आहेत. चला तर ऐकूया धर्मेंद्र चौधरी यांचं स्वरचित कविता वाचन.
1: नमस्कार, मी धर्मेंद्र संभाजी चौधरी. कविता असावी तर कशी असावी आणि कशा पद्धतीने लिहिली जावी त्याविषयी एक पहिली कविता मी आपल्या समोर सादर करत आहे. तिचं नाव आहे पंचारती प्राणाची. सहज बोलावे ते काव्य बनावे, सहज बोलावे ते काव्य बनावे, एका एका ओळीमध्ये भावतरंगी जल कुंभ असावे, एका एका शब्दामध्ये अमोल विपुल अर्थ असावे, प्रत्यंगातून अक्षराच्या सरस्वतीचे रूप दिसावे, प्रत्यंगातून अक्षराच्या सरस्वतीचे रूप दिसावे, एका एका कवनाचे मंथन होता अमृत निघावे, एका एका कवनाचे मंथन होता अमृत निघावे, हर एका काव्य सरितेला इंद्रायणीचे सामर्थ्य मिळावे, सरितेच्या या प्रेम लाटींना चैतन्याचे पंख फुटावे, सरितेच्या या प्रेम लाटींना चैतन्याचे पंख फुटावे, अंतरंग उजळित जीवांचे स्वर्गपंथी मार्ग दिसावे, अंतरंग उजळित जीवांचे स्वर्गपंथी मार्ग दिसावे, काव्यगंधी भावमूर्तीला अमरत्वाचे वरदान मिळावे, काव्यगंधी भावमूर्तीला अमरत्वाचे वरदान मिळावे, शब्दरूपिणी फुलांचे या सरस्वती चरणी स्तोत्र बनावे, वंदन करीत शारदेला मन मस्तक माझे तेथे झुकावे, वंदन करीत शारदेला मन मस्तक माझे तेथे झुकावे, हस्ता हस्ता अश्रूंचेही तिच्या चरणी तीर्थ व्हावे, हस्ता हस्ता अश्रूंचेही तिच्या चरणी तीर्थ व्हावे. माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे प्रगत पिढी. कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी, कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी, गरीबा घरची पोर

संस्कारी वर्गात शिकती थोडे विचारी, गरीबा घरची पोर संस्कारी वर्गात शिकती थोडे विचारी, कैक जणांचे चोरण मने फेकतच आले दिवसा ताणणे, कैक जणांचे चोरण मने फेकतच आले दिवसा ताणणे, प्रेमापायी त्या राजपरीचा फकीर वेडे बनले कवी, तर कोणी तिचे चित्र चितारी आणि कॉलेजाची लई गंमत नारीन काळीच चोरती पोर पोरी, कैक जणांचे चोरण मने फेकत चालती ती दिवसा ताणणे, प्रेमापायी त्या राजपरीचा फकीर वेडे बनले कवी, तर कोणी तिचे चित्र चितारी कॉलेजाची लई गंमत नारीन काळीच चोरती पोर पोरी, ओ वरांड्यात नाचती उन्हाड माकडे वर्गात तोडती कोणी बाकडे, वरांड्यात नाचती उन्हाड माकडे वर्गात तोडती कोणी बाकडे, तरुण रक्ताची गाती बोकडे कार्टून काढती फळ्यावर किडे, प्रेमी जंतू ही तुकार टपोरी हळूच धाडती प्रेम चितोरी, प्रेमी जंतू ही तुकार टपोरी हळूच धाडती प्रेम चितोरी, आणि वाट पाहत प्रतिसादाची खात बसले घुटका सुपारी, आणि वाट पाहत प्रतिसादाची खात बसले घुटका सुपारी, आणि कॉलेजाची लई गंमत नारीन काळीज चोरती पोर पोरी, प्रेमाचा तो रोग कसा ज्यास जडे ते जीवन सडे, म्हातारे नव तरुण पहा गिरूपाती पुन्हा बेचे धडे, म्हातारे नव तरुण पहा गिरूपाती पुन्हा बेचे धडे, असे पुजारी रूपवतींचे मिळता उत्तर पादत्राणांचे, क्षणात म्हणती स्वारी, आणि कॉलेजाची लई गंमत नारीन काळीज चोरती पोर पोरी, आणि कॉलेजाची लई गंमत नारीन काळीज चोरती पोर पोरी, अरे हटरोगी काही स्वप्रेमाचे करू पाहती जबरी, कि हटरोगी काही स्वप्रेमाचे करू पाहती जबरी, नकार कळता विकार भडके प्रेम पॅसेंजर मध्ये चाडके, नकार कळता विकार भडके प्रेम पॅसेंजर मध्ये चाडके, रॉकेल ऍसिडची करुणी फवारी सुकुमारिकेची करे शिकारी, दिवसा ढवळ्यावर रस्त्यावरीन काळीज चोरती पोर पोरी, कॉलेजाची लई गंमत नारीन काळीज चोरती पोर पोरी, अव शिक्षणाची ह्या प्रगत भरारी, शिक्षणाची ही या प्रगत भरारी, गुरुजनांची करे मस्करी, नवशिक्यांची ते घेतात फिरकी चांडाळ गटाचे जुने गुराखी, नवशिक्यांची ते घेतात फिरकी चांडाळ गटाचे जुने गुराखी, छेद करुणी निष्पाप मनाला बळी देती दर मासाला, छेद करुणी निष्पाप मनाला बळी देती दर मासाला, विटंबवणी मृदुल भावना आत्मघातींचा करती भरणा, या विज्ञानाचा विकास भारी गर्भाशयातच मरे कन्या विचारी, या विज्ञानाचा विकास भारी गर्भाशयातच मरे कन्या विचारी, आणि कायद्याच्या त्या नजरेसमोरी सतीच्या जागी आज जळे कुमारी, आणि कायद्याच्या त्या नजरेसमोरी सतीच्या जागी आज जळे कुमारी, आणि काळीज चोरती माणसे सारी, कॉलेजाची लई गंमत नारीन काळीज चोरती पोर पोरी, कॉलेजाची लई गंमत नारीन काळीज चोरती पोर पोरी, यानंतरच्या कवितेचं नाव आहे वाट शांतीची, भेटेन कुठे शांततेची वाट वस्तीचे सर्वत्र झाली दाट, भेटेन कुठे शांततेची वाट वस्तीचे सर्वत्र झाली दाट, हरपली ती रम्य पहाट निसर्गाचाही संपलाय थाट, पशु पक्षी ही कागदावरच राहिले कोणी अग्नीमध्ये जळून गेले कोणी वाऱ्यासंगे उडून गेले, पशु पक्षी कागदावरच राहिले कोणी अग्नीमध्ये जळून गेले कोणी वाऱ्यासंगे उडून गेले, वनस्पतींची झाली लुटालूट भेटेन कुठे शांततेची वाट, रान जेते होते ओसाड जन ठेपले तेथे विराट, अपवाद नसे कोणी याला नसे आज मोकळा घाट, दिसेना वाहणारी संत नदी भेटे फक्त गुन्हेगार आणि फिर्यादी, स्मशानातही होतोय गोंगाट भेटेन कुठे सुशांत वाट, स्मशानातही होतोय गोंगाट भेटेन कुठे सुशांत वाट, माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे माझ्या बापाचं जीवन, माझ्या बापाच्या जीवनी सदा कस रत कस सांगू मी कोणाशी नसे आख दिन पुरत, माझ्या बापाच्या जीवनी सदा कस रत कस सांगू मी कोणाशी नसे आख दिन पुरत, अहो शिकून मोठ व्हायची त्यांची इच्छा होती मोठी, शिकून मोठ व्हायची त्यांची इच्छा होती मोठी, अर्ध्या वाटेतच घेतली त्यांच्या नशिबानं कट्टी, अर्ध्या वाटेतच घेतली त्यांच्या नशिबानं कट्टी, कंदिलाच्या पोटातलं सरल केरोसिनन पुस्तकाले झालं दिवसा गोवर कांजन, पुस्तकाले झालं दिवसा गोवर कांजन, दोन्ही हाती आली दुधाची ती कॅन कांडीतली गोटलीशाही बंद शाळेची लेखन, अव वैशाखाचं ऊन आणि पावसाचं तुफान, वैशाखाचं ऊन आणि पावसाचं तुफान घेऊन अंगावरी करी कष्ट रातून दिन, नाही कुणब्याचं तिफन नाही डॉक्टरचं इंजेक्शन, नाही कुणब्याचं तिफन नाही डॉक्टरचं इंजेक्शन, कुशल वायरमनाच्या हाती आली छिन्नी हातोड्याची साधन, कुशल वायरमनाच्या हाती आली छिन्नी हातोड्याची साधन, गार हिवाळ्यातही त्यांचं अंग निथळे घामानं, कारे हिवाळ्यातही त्यांचं अंग निथळे घामानं, विहिरींच्या त्या चढाउतरीत होई तसं तिन्ही वेळी नाहन, विहिरींच्या त्या चढाउतरीत होई तसं तिन्ही वेळी नाहन, श्रम त्यांची पूजा आणि कष्ट त्या जीवाचे जीवन, कामामध्ये रमे मन ते विसरत भूक तान, काम करता करता पाय एकच सपान,
न झालो डॉक्टर वकील परी पोरास बने।

बनवीन न झालो डॉक्टर वकील परी पोरस बनवीन सपनावरीत बसला त्यांचा हातातला घन अन भंगविल सारे काही याच थोरल्या लेकरान अन भंगविल सारे काही याच थोरल्या लेकरान तळव्याची फोडे मुकी बनली निगरट तळव्याची फोडे मुकी बनली निगरट पुसल्या त्या भाग्यरेषा दळ गिरणीवर पीठ पुसल्या त्या भाग्यरेषा दळ गिरणीवर पीठ यानंतर माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे स्वार्थी स्नेही. सुखामध्ये जेव्हा असतात नवनवीन नाती जन्मास येतात सुखामध्ये जेव्हा असतात नवनवीन नाती जन्मास येतात तेच मात्र दुःखात डुबता सर्व नाती अंत पावतात तेच मात्र दुःखात डुबता सर्व नाती अंत पावतात. वैभवात सगळे भागीदार होतात संकटात सर्व दुरावतात जेव्हा आपण पैशात लोळतात सर्वच आपल्या भोवती घोळतात जेव्हा आपण पैशात लोळतात सर्वच आपल्या भोवती घोळतात ज्यावेळी समस्यांच्या गुफेत भरकटतात तेव्हा जवळील माणसे सुद्धा दूर जाऊन टाटा करतात मदत आपली घेताना नको तेवढी स्तुती करतात मदत आपली घेताना नको तेवढी स्तुती करतात मदत कधी आपण मागता कोरडे सल्ले देऊने मोकळे होतात मदत कधी आपण मागता कोरडे सल्ले देऊने मोकळे होतात. असते जेव्हा संपत्ती नातेवाईक बसतात शेजारी असते जेव्हा संपत्ती नातेवाईक बसतात शेजारी मात्र येते जेव्हा आपत्ती फिरतात सर्वजण माघारी मात्र येते जेव्हा आपत्ती फिरतात सर्वजण माघारी असे स्वार्थी स्नेह. यानंतरच्या पुढच्या कवितेचं नाव आहे तिच्या उंजळीत भक्ती आणि काळजात शक्ती. कधी पत्नी कधी ताई कधी बाळस गाई अंगाई कधी पत्नी कधी ताई कधी बाळस गाई अंगाई ज्ञानाची ही प्रेरणा ती उपासकांची चेतना ती ज्ञानाची ही प्रेरणा ती उपासकांची चेतना ती लखलखणारी वीज ती थोर संस्कारांचे बीज ती लखलखणारी वीज ती थोर संस्कारांचे बीज ती बने कधी ज्ञान देवाची मुक्ताई ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी तेज तीच प्रीत तीच वात्सल्याचा झराई तीच तेज तीच प्रीत तीच वात्सल्याचा झराई तीच वीर पत्नी वीर माता सर्वांमध्ये तिचेच रूप वीर पत्नी वीर माता सर्वांमध्ये तिचेच रूप शांत मूर्ती सरस्वती पुत्री शांत मूर्ती सरस्वती पुत्री बने कधी शमची आई शांत मूर्ती सरस्वती पुत्री बने कधी श्यामची आई ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी तीच जानकी तीच अस्मिता तीच जानकी तीच अस्मिता जिजाऊ आपली राष्ट्रमाता तीच जानकी तीच अस्मिता जिजाऊ आपली राष्ट्रमाता पाहुणी कारभार ज्यांचा धन्य झाली वसुंधरा मंदिरी बनुनी कधी मीरा मंदिरी बनुनी कधी मीरा बने कधी विठ्ठलाची लेख जनाई ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी कधी पत्नी कधी ताई कधी बाळास गाई अंगाई ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी. या पुढच्या कवितेचं नाव आहे सेनापती. जो कोणी सावरकरांचं जीवन समजेल माथा त्याचा आदराने झुकेल जो कोणी सावरकरांचं जीवन समजेल माथा त्याचा आदराने झुकेल मानव म्हणू की अवतार म्हणू प्रश्न करीतो स्वमनाशी थोर त्या विनायकाचा एक एक प्रसंग जो पण कोणी वाचेल विस्ता विस्त अंतरीचा जाळ होऊन हर्ष नाचेल अन्यायाला जाळणारा धकधकता तो निखारा होता अन्यायाला जाळणारा धकधकता तो निखारा होता विज्ञानाची दृष्टी देणारा हिंदुत्वाचा विद्वान तारा होता अन्यायाला जाळणारा धकधकता तो निखारा होता विज्ञानाची दृष्टी देणारा हिंदुत्वाचा विद्वान तारा होता वाणी लेखनी त्या राष्ट्रपुरुषाची दुधारी तलवार होती जुलमी शत्रूंना पळवणारी ती प्रचंड अंगार होती देशभक्तीचा हिमालय हृदयात देशभक्तीचा हिमालय हृदयात नसा नसात त्यांच्या प्रीती स्वातंत्र्य देवता उगम पावली मेंदूतणी शुभ्र स्वच्छ वाहती स्वातंत्र्य गंगा उगम पावली मेंदूतणी त्यांच्या शुभ्र स्वच्छ वाहती तीच बनली कविता ग्रंथ राष्ट्रभक्तीचा पवित्र पंथ तीच बनली कविता ग्रंथ राष्ट्रभक्तीचा पवित्र पंथ नराचा नारायण होणारी स्वाभिमानदायी ती मूर्ती जीवन अर्पुणी भारत मातेला उपकार करून गेले आम्हावरती जीवन अर्पुणी भारत मातेला उपकार करून गेले आम्हावरती त्यांचे चरित्र प्रेरणा आदर्श जाणता आमचा होई उत्कर्ष त्यांचे चरित्र प्रेरणा आदर्श जाणता आमचा होई उत्कर्ष स्फूर्तीदायी ती महान विभूती मी नवा त्यांचा सेनापती स्फूर्तीदायी ती महान विभूती मी नवा त्यांचा सेनापती.
माझ्या या पुढच्या कवितेचं नाव आहे

0: कामगाराचं जीणं, पगार वाढे ना आणि सुट्ट्या भेटे ना, पगार वाढे ना आणि सुट्ट्या भेटे ना, जीणं कठीण झालंय माझ्या कामगाराचं, कर्जावर हाके गाड संसाराचं, जीणं कठीण झालंय माझ्या कामगाराचं, कर्जावर हाके गाड संसाराचं, घेऊन घेऊन पैसा उसना सावकाराचा, घेऊन घेऊन पैसा उसना सावकाराचा, वाडे डोंगर रोज मोठा व्याजाचा, वाडे डोंगर रोज मोठा व्याजाचा, या धावत्या महागाईचा कधी दम फुटेना, या धावत्या महागाईचा कधी पाय घसेना, पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना, जीणं कठीण झालंय माझ्या कामगाराचं, कर्जावरी हाके गाड संसाराचं, कि गणवेशाविना गेलं पोरांचं शिक्षण सुटून, गणवेशाविना गेलं पोरांचं शिक्षण सुटून, वह्या पुस्तकही दिलीत त्यांची रद्दीत विकून, वह्या पुस्तकही दिलीत त्यांची रद्दीत विकून, आवाढव्य फी डोनेशन भरवेना, आवाढव्य फी डोनेशन भरवेना, पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना, जीणं कठीण झालंय माझ्या कामगाराचं, कर्जावर हाके गाड संसाराचं, पण वर्षभर बसलो ज्याची आशा धरून, वर्षभर बसलो ज्याची आशा धरून, तो बोनसही गेला अवघ्या तासात सरून, तो बोनसही गेला अवघ्या तासात सरून, सण सारे गेले सुने चांदन चमकेना, सण सारे गेले सुने चांदन चमकेना, पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना, जीणं कठीण झालंय माझ्या कामगाराचं, कर्जावर हाके गाड संसाराचं, नसीबासी आला मोठा आजार घेरून, नसीबासी आला मोठा आजार घेरून, औषधी विना मेला बाप खोकून खोकून, औषधी विना मेला बाप खोकून खोकून, दुःख त्याच बोचर आता नाही सवेना, दुःख त्याच बोचर आता नाही सवेना, पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना, जीणं कठीण झालंय माझ्या कामगाराचं, कर्जावर हाके गाड संसाराचं, मजूर मुनी भिजला चिंतेत ओला चिंब, मजूर मुनी भिजला चिंतेत ओला चिंब, आधार भेटला दारूचा तशात एक थेंब, तिने मारली गळ्यात मिठी कधी सोडवेना, ओ तिने मारली गळ्यात मिठी कधी सोडवेना, पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना, जीणं कठीण झालंय माझ्या कामगाराचं, कर्जावरी हाके गाड संसाराचं, बायको गेली कंटाळून रोजच्या कटकटीला, जाऊन राहे आनंदाने तिच्या माहेराला, जाऊन राहे आनंदाने तिच्या माहेराला, पत्र दिलीत फोन केले तरी येईना, पत्र दिलीत फोन केले तरी परत येईना, पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना, जीणं कठीण झालंय माझ्या कामगाराचं, कर्जावर हाके गाड संसाराचं, जीणं कठीण झालंय माझ्या कामगाराचं, कर्जावर हाके गाड संसाराचं। माझे स्वलिखित एक पात्री देखांगेगा, त्यातील स्वगत एक कविते समान स्वगत आहे।
1: टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन। सोडून पळावं की इथेच घासून मरावं, हा एकच सवाल आहे। या अप्पलपोट्या कंपनीच्या बुरशा धोरणांवर कारखानदारांच्या पायाशी भिखऱ्याची चप्पल बनून जगावं बेशरमपणे चाटुगिरी करत कुत्र्याप्रमाणे आनंदानं, की फेकून द्यावं हे अंगातील समानतेचं घोंगडं जोडं, त्यात गुंडाळलेल्याला किमान हक्कांचं कट, त्या गेंड्यांच्या थोबाडावर पागलखान्याच्या भयान दरीमध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट एका राजीनाम्याच्या पत्रानं, माझा तुझा या साहेबाचा आणि त्या मालकाचाही, गरिबीच्या काळ्या विंचवानं या मालकशाहीला असा डंक मारावा की नंतर येणाऱ्या करारकर्त्याला असावी वेदना पिचडणाऱ्या दुःखाची, भरून निघणाऱ्या अश्वत्थाम्याच्या त्या जखमेची, कधीही कधीही

पण पण त्या करार करत्यालाही पुन्हा प्रमोशनची भांग चढली तर तर तर इथेच मेघ आहे. नव्याने संप करण्याचा धाडस होत नाही आणि नव्या कायद्यांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून सहन करतो आम्ही कमी पैशात वाढचं काम, सहन करतो कोळूच्या बैलाप्रमाणे पारतंत्रातील गुलामांवर होणारे अत्याचार आणि संसाराच्या भुयारात होत असलेली या कष्टकरी पुजाऱ्याची कुचंबना आणि अखेर दयेचा कमंडलू घेऊन उभे राहतो आम्ही खालच्या मानेने पुन्हा त्याच जुलमी भांडवलदारांच्या दाराशी. विधात्या, तू इतका निष्ठूर का झालास? एका बाजूला ज्यांच्या मशिनींना घामण स्नान घालून आमचं रक्त पाजलं आणि उत्पादनातून ज्यांना जगात श्रीमंतीच्या शिखरावर चढवलं ते आम्हाला विसरतात, ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना आमचं नशीब त्यांच्या दावणीला बांधलं तो तूही आम्हाला विसरतोस. मग काजेच्या गंजानं खंगलेल्या या देहाच्या पिंजऱ्याला त्या कातडचं ठिगळ लावून हे करू नका. आम्ही कामगारांनी व्याकुळ नजरेनं कोणाकडे न्यायाच्या अपेक्षेनं पाहायचं कोणाकडे न्यायाच्या अपेक्षेनं पाहायचं. माझ्या पुढच्या आणि शेवटच्या कवितेचं नाव आहे हे कष्टकऱ्यांनो.

शेतकरी देशाची खरी नौका तरंगते तुमचा घामावरी हमाल मापाडी बेट बिगारी सालदार शेतकरी।

अन्नदाते लाखो जीवांचे तरी कर्जामध्ये डुबवून तुम्हा पाडून तुमचा संसार उघडा देतो कोण दगा हो रे कष्ट कर्या जागा माझा कामगार राजा शोचून रक्त आमचे वरतून आश्वासनांचा पडतो पाऊस भावावीन कुजला जातो इथे नंबरी कापूस दाऊन तोटा सदा तिजोरीचा खिशात भरतो नोटा अनमाती मोलाने धनिक करतो काबाडाची चेष्टा फोडून दरकाळी आवाज दे रे माझ्या भुकेल्या वाघा हो रे कष्ट कर्या जागा माझा कामगार राजा अधू करूनी नशिबा तुमचा बढती कोण मिळवतो लावणी खपाटी जीवना तुमचा न पोट स्वतःचेच भरतो अधू करूनी नशिबा तुमचा बढती कोण मिळवतो लावणी खपाटी जीवना तुमचा पोट स्वतःचेच भरतो वस्त्र विनूनी तुम्ही झाकिता जनतेची लज्जा अन निर्वस्त्र करुणी तुम्हासे येते वाजतो समानतेचा वाजा हो रे कष्ट कर्या जागा माझा कामगार राजा हमाल मापाडी बेट बिगारी सालदार शेतकरी देशाची खरे नौका तरंग

0: कर राजा। धन्यवाद।
1: धर्मेंद्र चौधरी यांचं स्वरचित कविता वाचन आताच आपण ऐकलं। बरेत कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमातून मी स्मिता नांदे आपला निरोप घेते। या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार। ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती।

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.

0: आकाशवाणी मुंबई। राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन। दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार। खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा। आणि नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक। भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदेस यांनी दिली। मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते। मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली। सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे, त्यामुळे सायप्रससोबतच युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील भारताला मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं। सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे। ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 मेगावॉट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे, त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे। तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी, मेडिसिटी आणि जीसीसी सिटी यासारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली। यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: द पार्टनरशिप बिटवीन सायप्रस अँड महाराष्ट्र देअरफोर इज व्हेरी स्ट्रॅटेजिक। आय फर्मली बिलीव्ह दॅट द नेक्स्ट डिकेड कॅन विटनेस अँड एक्स्ट्राऑर्डिनरी expansion in our economic relationship. Shipping and maritime cooperation can become a defining pillar of this partnership. Cyprus is a globally respected maritime power and Maharashtra is rapidly expanding its ports, logistics and shipping ecosystem.
0: खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खरीप नियोजन आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं। राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज देण्याचा दर वाढवावा तसंच कृषी कर्जांसाठी सिबिल रेटिंग विचारात न घेण्याच्या सूचना त्यांना केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। या मोसमात पाऊस उतरत्या स्वरूपाचा आणि जास्त अंतराने येणार असल्यानं जलयुक्त शिवाराची कामं वेगानं करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली। शेतकऱ्यांना यावर्षी हवामानाच्या अंदाजानुसार पिकांचं नियोजन करावं लागेल असं त्यांनी सांगितलं। अल निनो संदर्भात हवामान बदलांना तोंड देऊ शकेल असं बियाणं उत्पादन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सेंद्रीय नैसर्गिक शेती मिशन, फलोत्पादन, नानाजी देशमुख कृषी उत्पादन योजना यात महाराष्ट्रानं आघाडी घेतल्याचं त्यांनी नमूद केलं। कृषी निर्यातीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून एआयच्या वापरानं उत्पादन खर्च 25% कमी करून उत्पादकता वाढवण्याचे प्रयत्न शासन करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। हमीभावानं कांदा खरेदीत नाफेडकडून

वाचक अटी लावल्या जात असल्याच्या तक्रारीसंदर्भात नाशिकमध्ये आज नाफेडच्या केंद्रीय समितीची बैठक झाली. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत दिल्लीत उच्चस्तरीय चर्चा करण्याचं आश्वासन समितीनं दिलं. शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना कायदा नाफेडला विकला जात असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्या होत्या, त्यानंतर ही बैठक झाली. नाफेडच्या समितीनं नाशिक जिल्ह्यातल्या काही बाजार समित्यांना भेटी दिल्या. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. दहशतवाद आणि हिंसाचाराविरोधात जनजागृती करून समाजात शांतता, एकता आणि सलोखा कायम राखण्याच्या उद्देशानं दरवर्षी 21 मे रोजी दहशतवाद विरोधी दिन पाळला जातो. धुळे तसंच रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आज दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. नाशिकमध्ये शासकीय कार्यालयामध्ये राजीव गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. आरोग्य विद्यापीठातही राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दहशतवादी विरोधी शपथ घेण्यात आली. नाशिक शहर काँग्रेसनं कार्यक्रम आयोजित करून राजीव गांधी यांना अभिवादन केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येईल.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इबोलाचा प्रसार असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असलेल्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचाही यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव आणि उलटी अशी लक्षणे दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला सूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबतची माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असंही आवाहन संचालनालयानं केलं आहे. आफ्रिकेतल्या इबोलाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत 28 ते 31 मे या कालावधीत आयोजित केलेली चौथी भारत आफ्रिका फोरम परिषद पुढे ढकलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोगतज्ञ डॉ मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरोरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरोरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं असून तिथंच त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे इथल्या गावदेवी मार्केट परिसरात आज पहाटे लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला. पहाटे 4:15 सुमारास गावदेवी मार्केट कॉम्प्लेक्समधून आगीच्या ज्वाळा येत असल्याचे अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं. आगीत एक सुरक्षा कर्मचारी आणि अग्निशमन दलाचा 1 जवान मृत्युमुखी पडल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी दिली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान

तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 47.1°C नोंदवलं गेलं. येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. आणि नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. 1 एप्रिल पासून देशात नवीन आयकर कायदा लागू झालाय. 6 दशकं जुन्या आयकर कायद्याची जागा नव्या आयकर कायद्यानं घेतलीय. या कायद्यात कर कायदे सोपे, तार्किक आणि सुलभ करून सांगितलेत. या कायद्यातल्या तरतुदी, सर्वसामान्य करदात्यांना या नव्या कायद्यामुळे काय फरक जाणवणार आहेत, याविषयी आपण आज सनदी लेखापाल अनिकेत कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
1: सर, नवीन आयकर कायदा आपल्याकडे 1 एप्रिल पासून लागू झालाय, या नव्या कायद्याची काय प्रमुख वैशिष्ट्य आहेत?
2: नवीन कायद्याची वैशिष्ट्य अशी की पूर्वीचा जो कायदा होता त्याच्यामध्ये बरेच असे सेक्शन, त्याच्यानंतर नोटिफिकेशन, सर्क्युलर्स आणि मग क्लॅरिफिकेशन, असे वेगवेगळे केसेस वगैरे झाले असेल हायकोर्ट सुप्रीम कोर्टचे, ते सगळे आल्यामुळे त्या पार्श्वभूमीवरती खूपच त्याच्यामध्ये कायदा फारच असा बल्की आपण त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये झाला होता. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, नवीन कायदा असा बनवलेला आहे जेणेकरून सगळे सेक्शन असे एकत्रित असे काय आणलेले आहेत आणि त्याने ह्याच्यात काम होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात कसं आहे की आधी आपल्याकडे फायनान्शियल इयर, असेसमेंट इयर ही कन्सेप्ट होती, आता त्यांनी टॅक्स इयर हा कन्सेप्ट चालू केलेला आहे. सो बेसिकली तुमच्या ज्या वर्षी इन्कम संदर्भात जो काही टॅक्स लागू होतो त्या वर्षाला आपण टॅक्स इयर असं संबोधित करतो. असे सगळे काही वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये. बेसिकली काय, आता डिजिटल युग पण आलेलं आहे आणि त्याला अनुरूप असं बनवणं गरजेचं होतं, त्याच्यामुळे त्यांनी नवीन असा कायदा त्यांनी आणलेला आहे. बाकी त्या गोष्टी तर तुम्ही त्यात बघाल, त्या ऍक्टचा जो प्रोव्हिजन किंवा एसेन्स जे आहे ते फारसे काही चेंज झालेले नाहीयेत.
1: सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न, नवीन कायद्यामुळे काही नवीन कर द्यावे लागतील की जुने काही कर कमी होणार आहेत?
2: कराचे दर वाढवणं किंवा नवीन कर लावणे हा या नवीन कायद्याचा काही उद्देशच नाहीये. सगळे जे काही बहुतांश जे काही बाबतीत कराचे जे दर आहेत, स्लॅब, डिडक्शन, एक्झेम्पशन, हे जे आधीच्या कायद्यामध्ये होते ते सारखे तसेच राहिलेले आहे. त्यामुळे असा काही असा काही फारसा काही फरक सामान्य माणसाला असो किंवा कॉर्पोरेट्सला असो कोणालाही असा काही फार असा काही फरक पडलेला नाहीये. म्हणून मला असं म्हणायचं की सामान्य करदात्यांना काही घाबरण्याची काही गरज नाहीये त्याच्यामध्ये. ज्या सीएला तुम्ही जे आधी कन्सल्ट जसं करत होतात तसंच कन्सल्ट करत राहा आणि जे काही त्यांना काही ऍडव्हान्स टॅक्स वगैरे जे काही भरण्यासाठी तुम्हाला जो काही टॅक्स भरावा लागतो किंवा तुम्ही ज्या वेळेला तुम्ही काही घर वगैरे विकता किंवा शेअर विकता त्याच्यात काही कॅपिटल गेन्स वगैरे जे काही भरता ते सगळं तसंच राहिलेलं आहे. ज्यात काहीही कुठेही असा बदल नाहीये. इंटरप्रिटेशन पण तेच आहे, कम्प्लायन्स पण तेच आहे, काहीच नाही, फक्त फॉर्म्स बदलले असे, बाकी काही बदललेलं नाही.
1: सर, आता हा जो नवीन कायदा आहे तर त्याच्यातनं जर आपण दरवर्षी जो आयकरचा रिटर्न भरतो तर त्याच्यासाठी काही वेगळे अर्ज भरावे लागतील की जुनेच अर्ज कायम राहणार आहेत?
2: बेसिकली जे तुम्ही अर्ज जे म्हणतात त्याला आपण सामान्य भाषेत आयटीआर फॉर्म्स म्हणतो. ते काही फॉर्म्स बदललेले नाहीयेत, त्याची रचना आणि काही संदर्भ बदलू शकतात परंतु जे फॉर्म्स आहेत त्यात काही फारशी अशी काही बदल नाहीये. ऍक्ट मध्ये इनफॅक्ट असं कुठेच काही लिहिलेलं नाहीये. रुल्स मध्ये त्यांनी फॉर्म्स इंट्रोड्यूस केलेले आहेत नवीन, तर ते सेमच आहेत, काही त्यात बदल अशी काहीच नाहीये त्याच्यामध्ये. फायलिंग सिस्टम पण सेमच राहिलेली आहे. पण तुम्हाला जसं मी म्हटलं तसं एकच कन्सेप्ट चेंज झालाय आणि तो म्हणजे आपण जसं फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर म्हणायचो त्याच्याऐवजी आपण त्याला टॅक्स इयर असं आपण म्हणतो. म्हणजेच काय, सपोज आपण 2026 मध्ये काही सॅलरी आपण अर्न केली असेल, काही मिळालेली असेल आपल्याला सॅलरी, तर ती सॅलरी जी आहे ते 26-27 टॅक्स इयर मध्ये आपल्याला त्याच्यावर टॅक्स भरावा लागेल. आता फायनल

0: फायनान्शियल इयर असेसमेंट इयर हे जे कन्फ्युजिंग जे कन्सेप्ट होते त्याच्यामुळे करदाता नेहमी असे संकुचित असायचे की याचा अर्थ काय, तर ते सगळं निघून गेलेलं आहे. आता एकच टर्मिनॉलॉजी वापरणार ती म्हणजे टॅक्स इयर. बाकी त्यात काही बदललाय, त्याच्यामध्ये आपण टॅक्स भरतो, पोर्टल पण सेम आहे, सगळं सेम आहे, रिटर्न्स पण सेम आहेत, काही त्याच्यात बदल झालेला नाही.
1: इन्कम टॅक्सचे जे फॉर्म्स आहेत 1, 2, 3, 4 तर ते सगळे सेम राहतील, त्याच्यात काहीच बदल झाला नाही. बरं, इन्कम टॅक्स भरण्याची जी मुदत आहे त्याच्यात काही बदल किंवा आता पहिलं वर्ष आहे म्हणून काहीतरी बदल?
0: रिटर्न भरण्याची जी मुदत आहे ती 31 जुलै पर्यंतच आहे सॅलरीड लोकांसाठी. सॅलरीड जे काही आपले करदाते असतील त्यांच्यासाठी 31 जुलै पर्यंतच त्यांनी तो रिटर्न फाईल केला पाहिजे, त्यात काही अजिबात बदल नाहीये. परंतु जेव्हा आपण काही पैसे जेव्हा बाहेर पाठवतो अंडर एलआरएस स्कीम जी आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा पैसे बाहेर पाठवतो तेव्हा आपल्याला 15 CA CB आपल्याला काही फॉर्म भरावे लागायचे आधी, त्याच्याऐवजी आपण फॉर्म 145 आणि 144 असे आपण भरतो. आता ते फॉर्म नंबर बदलले परंतु त्यात काही आतमध्ये काहीच बदललेलं नाही. तुम्ही जर तुमच्या CAला जर विचारलं तर त्याप्रमाणे ते CA तुम्हाला बरोबर जाहीर करतील. त्यामुळे आपण एक अधिकृत घोषणा जे काही असेल त्याच्याकडे लक्ष देऊन त्याप्रमाणे आपण आपला कर भरावा आणि रिटर्न फाईल करावे.
1: सर, आता असेसमेंट इयर आणि टॅक्स इयर जी कन्सेप्ट तो तुम्ही एक्सप्लेन केलीस, म्हणजे मग आता लोकांना फायनान्शियल इयर असेसमेंट इयर हे दोन स्वतंत्र लक्षात ठेवावे लागणार, त्यांना फक्त टॅक्स इयर लक्षात ठेवायचं आहे.
0: हो, एकदम बरोबर. सामान्य करदात्यांना हे अनेकदा गोंधळात टाकणारी गोष्ट आहे की असेसमेंट इयर काय असतं, फायनान्शियल इयर काय असतं, मग ते दोन्ही वेगवेगळे आहेत का. तर त्यासाठी सरकारने असा विचार केला की एवढा गोंधळ नकोच नको, आता आपण एकच कन्सेप्ट ठेवूया आणि ती म्हणजे टॅक्स इयर. ही एकच संकल्पना आपण वापरण्यात यावी सरकारला असं वाटत होतं, त्यामुळे त्यांनी तसंच केलंय.
1: सर, आता 15 नंबर, 15G, 15H याची सगळ्यांची सवय झालेली होती किंवा फॉर्म 16 हा एक अगदी तोंडपाठ झालेला होता, तर मग आता हे फॉर्म नवीन कायद्यात नवीन येत आहेत तर त्याच्याविषयी सांगाल.
0: फॉर्म काही बदललेले नाहीयेत, फॉर्म नंबर फक्त तुमचे बदलले आहेत. जसं आता तुमचा जो फॉर्म 15G, 15H जो फॉर्म होता त्याच्याऐवजी आता फॉर्म 121 असं नंबरिंग झालेलं आहे, बाकी त्यात काही बदल नाहीये. आणि फॉर्म 16 जो होता, फॉर्म 16 तुमचा कशाशी रिलेटेड होता, तो TDS सर्टिफिकेट होता सॅलरीजचा, तो त्या TDS सर्टिफिकेटच्या बेसिसवरती तुम्हाला पुढे त्यात काही तुमचा जो टॅक्स जो भरायला यायचा तो त्या सर्टिफिकेटमुळे तेवढा आपण तो टॅक्स भरला गेला आहे या अनुषंगाने आपला टॅक्स कमी पुढचा भरावा लागायचा. पुढे पण तेच चालू राहणार आहे, फक्त त्याचा फॉर्म नंबर बदललाय. फॉर्म 16 चा आता रिनंबरिंग त्यांनी 130 असा केलेला आहे, फक्त फॉर्म नंबरिंग बदललंय, बाकी त्यात काहीही बदल नाही आहे, कन्सेप्च्युअली काहीही बदल नाही आहे त्याच्यामध्ये.
1: सर, आता या नवीन कायद्यामध्ये जे कॅश ट्रान्झॅक्शन होते किंवा मग बँकेत आपण जे काही कॅश जमा करायचो तर त्याचे पण नियम काहीतरी बदललेले आहेत, काहीतरी अमाऊंट आता चेंज केलेली, आधी डेली अमाऊंट होती आता ती काहीतरी अॅन्युअल झालेली आहे, तर हे नक्की काय बदल आहेत, म्हणजे जे सामान्य श्रोते आहेत तर त्यांना जरा सोप्या पद्धतीने सांगू शकाल का तुम्ही?
0: इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये काही कायद्यात बदल नाहीये, हे हळूहळू हे जे कायदे आहेत ते हळूहळू अंमलात आणले होते आणि त्याप्रमाणे जुन्या ऍक्ट मध्ये सुद्धा या गोष्टी होत्या, त्या हळूहळू आलेल्या आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर बेसिकली जर तुमचं सेव्हिंग अकाउंट आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही 10 लाखापेक्षा जास्त रक्कम जर जमा केली तर त्याच्यामध्ये आयकर विभागाकडे त्याची नोंद केली जाते, त्याचा रिपोर्ट दिला जातो. आणि जर करंट अकाउंट आहे, जे बिझनेसवाले जे लोक वापरतात करंट अकाउंट, त्याच्यात 50 लाखाच्या पेक्षा जास्त जर जमा झाली तर ते नोंद होऊन जाते. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला TDS पण त्यात लागू होऊ शकतं त्या ट्रान्झॅक्शन्सवरती. जसं सेव्हिंग मध्ये जर 20 लाखापेक्षा जास्त जर विड्रॉवल असेल तर मग 2% TDS कापला जातो. तर हे सगळे TDS वगैरे कशासाठी आहे, म्हणजे त्याची कुठे ना कुठेतरी नोंद घेतली पाहिजे सरकारनी आणि त्याप्रमाणे त्यांचं जे अनालिसिस असतं की या खात्यामध्ये किती विड्रॉल होत आहेत आणि किती डिपॉझिट होत आहेत पैसे, याची सगळ्याची एक ओव्हरऑल त्यांच्याकडे पूर्ण अनालिसिस केली जाते. आणि मग काही विचित्र काही ट्रान्झॅक्शन वाटले त्याला इंग्लिशमध्ये फ्लॅगिंग ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणतात, त्याचा एक बरोबर त्याला एक रेड फ्लॅग होऊन जातो त्या ट्रान्झॅक्शनचा. आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात कारण कुठे ना कुठेतरी कॅश इकॉनॉमी कमी केली पाहिजे असं सरकारला पहिल्या बऱ्याच वर्षांपासून वाटत आहे आणि त्याच अनुषंगाने या गोष्टी करून घेतलेल्या. त्याच्यात नवीन इन्कम टॅक्स ऍक्टशी काही संबंध नाहीये.
1: सर, आता वेगवेगळे जे ट्रान्झॅक्शन आहेत तर ते ट्रान्झॅक्शन करताना आपल्याला पॅन द्यावा लागायचा, गाड्या खरेदी करणं किंवा मग बँक्वेट हॉलचं वगैरे बुकिंग, तर त्याच्यासाठीचे जे नियम आहेत पॅन देण्याचे त्याच्यात काहीतरी बदल झालेले आहेत, हे नेमके बदल काय आहेत?
0: हे जे पॅन आधार देणं होतं जे वाहन खरेदीसाठी झालं, बँक्वेट साठी झालं किंवा प्रॉपर्टी व्यवहारासाठी झालं, तर याच्यासाठी आपल्याला पॅन आधार जो द्यायला लागायचा तो अजूनही आपल्याला द्यावा लागणारच आहे. त्यात काही बदल नाहीये. कसं असतं की याचं जे आपण पॅन आधार मध्ये रिपोर्टिंग देऊ त्याचंच रिपोर्टिंग पुढे सरकार या लोकांकडनं घेते. म्हणजे जसं कोणी शेअरचा व्यवहार करतोय तर शेअर ब्रोकर कडनं त्याचे डिटेल घेतले जातात, किंवा जर का त्यांनी काही प्रॉपर्टीचा व्यवहार केला तर रजिस्ट्रार कडनं

0: डिटेल घेतले जातात. तर तसे सगळे डिटेल मग ते सगळ्या ट्रान्झॅक्शनचे डिटेल एका लेवलच्या वरती, म्हणजे प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन 30 लाखाच्या वरती जर व्हॅल्यू असेल त्याची, तर त्याच्यावर रिपोर्टिंग केलं जातं. रजिस्ट्रारला रिपोर्टिंग करावं लागतं, तर त्याची सगळ्याची पूर्ण नोंद गव्हर्नमेंटकडे असते. तर या सगळ्या गोष्टी जशा आहेत तशाच आपण चालू ठेवलेल्या आहेत, असं काही वेगळं काही त्याच्यामध्ये झालेलं नाहीये.
1: जी घर भाडे भत्त्याची जी सवलत मिळायची ती आता आणखी काही शहरांमध्ये लागू होणार आहे, नक्की हा बदल काय आहे आणि ही शहरं कोणकोणती आहेत?
0: तर त्याच्यामध्ये कसं आहे की HRA आहे, HRA त्याला म्हणतात, हाऊस रेंट अलाउन्स. तुम्हाला हे माहिती असेल HRA बेसिकली काय आहे की उदाहरणार्थ म्हणजे जर मुंबईत ते लोक काम करत आहेत तर मुंबईमध्ये काम केल्यामुळे आणि तर राहतात दुसरीकडे बाहेर जसे गावात कुठेतरी राहतात, त्यांना त्याच्यावरती रेंट भरावं लागतं. तर रेंट ते लोक जे भरत आहेत कुठेतरी त्यांना अलाउन्स काहीतरी मिळू शकतं. तर त्या अलाउन्स साठी काहीतरी बेनिफिट्स अवेलेबल आहेत, त्याला हे म्हणतात HRA चे बेनिफिट इन्कम टॅक्स मध्ये मिळतात. तर आधी कसं होतं, फक्त चारच जे मेट्रोपॉलिटन सिटीज त्याला आपण म्हणतो, दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई, या चार मेट्रोपॉलिटन सिटीजला फक्त 50% डिडक्शन अव्हेलेबल होतं HRA चं. आता जे झालेले आहेत 8 शहरं, म्हणजे दिल्ली, मुंबई, कलकत्ता आणि चेन्नई तर आहेच आहेत, त्याच्या व्यतिरिक्त बंगलुरू, हैदराबाद, पुणे आणि अहमदाबाद पण याच्यात सामील झालेले आहेत. हे सगळे आता जे महत्वाचे शहर आहेत जिकडे बरेच मोठे मोठे कंपनीज, कॉर्पोरेट्स आणि जसे IT कंपनीज आहेत बँगलोर, हैदराबाद मध्ये आणि पुण्यामध्ये, अहमदाबाद मध्ये असे मोठे मोठे फार्मा वगैरे कंपनीज आलेले आहेत आणि जसे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर पण अहमदाबाद मध्ये आलेले आहेत, तर त्याच्यासाठी या अनुषंगाने 8 शहरांना त्यांनी 50% HRA ची मदत केलेली आहे April 1, 2026 पासून.
1: सर याच्या व्यतिरिक्त आणखी काही राहिलंय आपलं की जे आपण कव्हर करू शकतो, जे कॉमन मॅनला समजावं असं दृष्टीने?
0: एवढंच म्हणायचं आहे, हा जो नवीन कायदा आहे कोणाला घाबरण्याची गरज नाही. हा कायदा जो जुना कायदा होता त्याचंच एक आपण त्याला इंग्लिशमध्ये कंटिन्युटी म्हणतो, तशीच एक कंटिन्युटी आहे. त्याच्यामध्ये फार फेरबदल झालेले आहेत असं काही आपण नाही बोलू शकत. त्याच्यामध्ये हा काही हळूहळू नवीन नवीन गोष्टी येतच राहणार, जसे जुन्या कायद्यामध्ये पण काही बदल व्हायच्या तसंच नवीन कायद्यामध्ये पण होत राहतील. जे चांगले तुमचे जे कोणी सल्लागार असतील, जे कन्सल्टंट असतील, त्यांना तुम्ही संपर्क करावा आणि त्यांच्याकडून नवीन नवीन जे काही त्याच्याशी संबंधित जे काही आयडियाज असतील ते घेऊन त्याच्यावरती आपण व्यवस्थित हा टॅक्स भरावा आणि त्याचा रिटर्न वगैरे व्यवस्थित फाईल करावे. म्हणजे आपले कम्प्लायन्सेस जे आहेत ते प्रॉपर होणं गरजेचं आहे.
1: सर थँक्यू व्हेरी मच.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि मुलाखत जीवन भावसार, निर्मिती सहाय्य भारती गांधी आणि निवेदन अंकिता आपटे.

102.9 MHz हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी मानवासाठीचा कार्यक्रम किसानवाणी.

0: राम राम शेतकरी बंधूंनो, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 31 वैशाख शके 1948 अर्थात 21 मे 2026। किसानवाणी कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला अद्रक लागवडचा अनुभव याविषयी जगन्नाथ लहानाजी यमपुरे, सेवानिवृत्त कृषी अधिकारी बीड यांची कल्याण शेळके यांनी घेतलेली मुलाखत। राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, खरीप हंगामाला सुरुवात होत आहे आणि या खरीप हंगामाच्या सुरुवातीला आपण बऱ्याचशा पिकांचं लागवड व्यवस्थापन कसं करायचं याविषयीचे नियोजन करत असतो। आज आपल्या स्टुडिओमध्ये अद्रक लागवडीचा मंत्र देणारे आणि लोकांनासुद्धा याचा फार मोठा मोलाचा उपदेश करणारे असे सेवानिवृत्त कृषी अधिकारी जगन्नाथ लहानाजी यमपुरे, मुकाम पोस्ट उदंडवडगाव, तालुका जिल्हा बीड यांना आपण आमंत्रित केलेलं आहे। नमस्कार बापू।
1: नमस्कार साहेब।
0: तर मला प्रथम हे सांगा की तुम्हाला गावातील, गावाच्या बाहेरची लोक, लहान थोर मंडळी कोणत्या नावानं बोलतात?
1: यमपुरे बापूच्या नावाने ओळखतात मला।
0: मग मी बापू म्हटलं तर
1: चालेल।
0: बापू, मला एक प्रथम सांगा की या अद्रक लागवडीचा अनुभव किती वर्षापासून तुमच्याकडे आहे?
1: माझ्याकडे अद्रक लागवडीचा अनुभव साधारणतः मी 1996 अद्रक लावित होतो। तिथून पुढे मी 10-15 वर्ष सलग अद्रकीचं पीक घेतलं, पण त्याच्यामध्ये मला जी अद्रकीचं पीक घेत असताना सगळ्यात महत्वाचं आढळलं की शेतकरी मोठ्या प्रमाणात चूक करतात ते बियाणामध्ये, आणि बियाणामध्ये अशा प्रकारची चूक करतात कारण बियाणावरच अद्रकीच्या उत्पन्नाचं सगळं पुढचं भवितव्य अवलंबून आहे। आणि बियाणं जर योग्य निवड झाली त्यासाठी काय त्या अद्रकीला बियाणाला डॉर्मन्सी पिरियड म्हणायचं, तो 35 ते 45 दिवसाचा असतो। आणि साधारणतः शेतकरी काय करतात, हे कळले म्हणजे प्लॉट मधलं अद्रक काढते त्यांना डायरेक्ट तिकडे नेऊन लावतात, तर त्याच्यामध्ये धोका असा होतो कारण त्याच्यामध्ये जे काय अन्नाचा साठा असतो ते अन्नाचा साठा जे झालेला असतो ते डॉर्मन्सी पिरियड मध्ये काय होतं ते सगळं त्या बडच्या तिथे येऊन थांबतो, म्हणजे डोळा जिथून फुटतो तिथं, आणि त्याच्यातून ताकद

0: पाच कोंब निघत आहेत आणि मग ती जी असते ती पूर्ण आदरकीतलं काय होतं सगळं अन्नाचा अंश कमी होऊन त्या आदरकीच्या जर्मिनेशनच्या डोळ्याच्या तिथे येतो आणि तिथं आल्यानंतर त्याच्यात सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम असा असतो की आदरकीचं बियाणं ते कोंब सुद्धा 35 ते 45 ग्रामचा असला पाहिजे. त्याच्यापेक्षा बारीक जर कोंब असला तुकडे करून जर बारकाला लावला शेतकरी बंधू आदरकीच्या बियाण्यामध्ये काटकसर करण्यासाठी कमी क्विंटल मध्ये जास्त एकरेज निघावा असा प्रयत्न करतात. पण ओलं जी बियाणं असतं ते जवळपास 10 क्विंटल वापरलं तर म्हणजे ते वाळून वगैरे त्या म्हणजे काही खराब वगैरे निघतं त्याच्यात कारण डॉर्मन्सी पिरियड मध्ये 10-20% बियाणं खराब होतं. मग ते जर 3-3 डोळ्याचं आदरकीचं बियाणं लावलं ते लावायचं पण ते लावित असताना त्याचबरोबर सीड ट्रीटमेंट करायची.
1: डॉर्मन्सी पिरियड म्हणजे नेमका काय?
0: डॉर्मन्सी पिरियड म्हणजे सुप्त अवस्था.
1: तर किती दिवसाचा असा?
0: 35 ते 45 दिवसाचा असतो ते काढल्यापासून पुढं. सगळ्यात आदरकीचा प्रॉपर लागवडीचा टाईम हा 21 मे त्याच वेळेस लावायचं. त्याच्या अगोदर 45 दिवस आदरकीचं बियाणं काढायचं आणि ते आदरकीचं बियाणं त्याचं काढून शेणी त्याचा पिरियड केला कारण त्यावेळेस आणि त्यावेळेस काय 21 मेच्या आदरकीला जेवढं उत्पन्न येतं तेवढं पुढे लावलेल्या आदरकीला येत नाही कारण त्यावेळेस लावलेली जी आदरक असते त्याच्यामध्ये काय असतं की त्या आदरकीला उगवायला किती दिवस लागतात साधारणतः त्याला जवळपास 30 ते 35 दिवस लागतात जर्मिनेशनसाठी.
1: महिन्यामध्ये
0: कोंब बाहेर निघायला आणि त्यावेळेस कडक ऊन असतं म्हणजे मे महिन्यामध्ये आणि जमिनीची जे वाप असतात ती योग्य असते आणि त्या वापीमध्ये हे भडवडून उगवत पांढऱ्या मुळ्या फुटतात आणि ती वगवत आणि त्यावेळेस कसं त्या होट असल्यामुळं त्याच्यावर रोगराई पडत नाही आणि ती रोगराईच्या कालावधीत सापडत नाही आणि जर जून महिन्याच्या पुढे जर अद्रक लावली तर ती उगवली की त्याच्यामध्ये ते रोगराई किडे स्टेम बरोबर वगैरे होते. रूट रॉट म्हणजे काय होतं ते कोंब म्हणजे सडतात आणि ते कसे सीड बोर्न डिसीज आहे हा काय काही सॉइल बोर नसतो कारण आदरकीवरचं पीक आदरकीवर आदरकीचं पीक जर सतत घेतलं तर तिथं सुद्धा त्याच्यामुळे रूट रॉट होतो. जनरली शेतकऱ्याचा आदरकी आदरकीसाठी त्याच आदरकी एकदा लावलेल्या आदरकीच्या रानात 3 वर्ष आदरक लावायची नाही असं बदल करायचा आणि मग त्याचसाठी त्यात काय ट्रीटमेंट सोपे येतात. ट्रीटमेंट मध्ये काही विशेष नाही पण त्याच्यात हे पथ्य आणि ते पथ्यानुसार जर त्या आदरकीचं तुम्ही हे केलं तर त्याला काय करायचं कॉपर अग्री क्लोराईड म्हणजे किंवा 22-3 ह्याच्यामध्ये त्या आदरकीचं बियाणं बुडवायचं आणि त्याच्यासाठी एक कीटकनाशक वापरायचं. आता कीटकनाशकामध्ये त्यांच्या शेतकऱ्याच्या उपलब्धतेनुसार वापरलं तर चालतं पण 15 मिनिट बियाणं बुडवून ठेवायचं आणि बियाणं बुडलेल्याच्या नंतर बाहेर काढूनच ते बियाणं लावायचं. पण तिथं लोक सगळे सगळे हे करतात लागवड गडबड होती आणि मग त्यावेळेस पुन्हा एकदा तिथं गडबड झाली आणि मग तुम्ही किती जरी पुन्हा औषध फवारीत बसले तर ते रोग काही कंट्रोल होत नाहीत. त्याच्यामुळे बियाण्याची निवड सगळ्यात फर्स्ट आणि बियाण्याची निवड जर योग्य झाली तर उत्पन्नामध्ये 100% बदल होतो. आणि आदरकीचं पीक प्रचंड खाताड आहे
1: बर
0: त्याला लय म्हणजे आता 350 ते 250 क्विंटल माल निघायचा म्हणजे तितकं म्हणजे अपटेक असतो त्याचा. त्याच्यामुळे त्याला म्हणजे चांगलं कुजलेलं खत टाकून शेणी उभी आडवी नांगरट पाळी करून शेणी ते भुसभुशीत जमीन करणं आणि मग आदरकीचं आदरक लावताना काय करायचं आता काय बेड आहेत आता बेडवर काय करायचं बेड तयार करायचं बेडवर अगोदर सॅच्युरेट करून घ्यायचं कारण काय होतं ते बियाणं जर लावताना तुम्ही जर असं कुरडीला लावलं पाणी जर दिलं तर त्याला पण उष्मघात होतो त्याला बी
1: बर
0: जमिनीची हीट आणि वरून दिलेलं पाणी अगोदर काय करायचं बेड थंड करून घ्यायचे आणि आदरकीला काय करता येते की आदरकीला मल्चिंग पेपर वापरता येत नाही कारण ते खालून कोंब निघत चलतेत ना त्याच्यासाठी त्याच्या तणाचं नियंत्रण करण्यासाठी त्या पद्धतीने ते बेड ओला करायचा आणि 2 बेड मध्ये अंतर ठेवायचं 6 फुटाचं आणि अशी जर वरी 1.5 फुटाची वळ करायची कारण मध्ये आऊच चलतं त्याच्यात म्हणजे तणाचा बंदोबस्त होतो. अशा प्रकारे ते आदरकीची लागवड सध्या चालू आहे ती आदरकीची लागवड.
1: आणि प्रत्यक्ष लागवड करताना काय काळजी घ्यायला पाहिजे?
0: प्रत्यक्ष लागवड करताना 2 म्हणजे कोंबातलं अंतर साधारणतः 15 सेंटीमीटर असं ठेवायचं आणि ते एक रेषेत लावायचं आणि ते जे म्हणजे कोंब टाकताना पालता पडला नाही पाहिजे.
1: बरोबर.
0: म्हणजे ते डोळे त्याशी वरीच आले
1: पाहिजे
0: आणि बारीक तुकडे लावायचे नाहीत. बारीक तुकडे जर

0: मिलावली तर आदरकीचं काय होतं, त्याला पुन्हा येणारी फणी बारीक येते आणि मग त्याच्यामुळे ते मोठे तुकडे असले की त्याची त्या ठिकाणी अगदी 3-3 किलो पर्यंतची फणी होती ह्याला.
1: बर
0: हो
1: बरं. मग आता लागवडीसोबत काही खताच्या मात्रा,
0: खताची मात्रा लागवडीसोबत जी असते का नाही, ह्या अद्रकीला साधारणतः 175-175 डोस. आता लिक्विड फर्टिलायझर वगैरे सगळे निघले, ते पोटॅश सुपर फॉस्फेट मिसळून टाकायचं आणि नंतरच बेड काढायची त्याच्यात, म्हणजे ते हे खत येतं आणि मग बेडच्या पूर्वी टाकली म्हणजे मग ते जमिनी चांगले मिसळत येत आणि चांगले मिसळल्यानंतर त्याला, कारण एक तर काय होतं सुपर फॉस्फेट झालं पोटॅश झालं हे पिकाला उपलब्ध व्हायला सुद्धा त्याला सुद्धा 1-1.5 महिन्याचं पिरियड आहे,
1: वेळ लागतो.
0: कारण तोपर्यंत मग आता ह्याला उगवायला 1 महिना लागतो वेळ, आणि मग ह्याला 1 महिना उगवायला लागल्याच्या नंतर ह्याला ते त्यावेळेस ते खत अवेलेबल फॉर्म मध्ये व्हायला, आणि ह्याच्या कारण हे जे तुम्ही लिक्विड फर्टिलायझर वापरतात त्याचा खर्च खूप आहे आणि ते परवडत नाही शेतकऱ्याला. त्या ठिकाणी आता सुपर फॉस्फेट पांढऱ्या मुळ्या फोडायचं काम करतं आणि पोटॅश ओलावा धरायचं काम करतं, नायट्रोजन त्याचे पुन्हा बेसल डोसच्या नंतर मग टॉप ड्रेसिंग मध्ये ते खत वापरता येतात, त्याच्यामुळे हे खत टाकून बेड काढायचे.
1: आणि मग आता जसं तुम्ही खताचं नियोजन सांगितलं, पाणी व्यवस्थापनाविषयी काय सांगा?
0: पाणी व्यवस्थापन अद्रकीला जास्त पाणी लागत नाही, अद्रकीला सतत वापसा कंडिशन पाहिजे जमीन, अद्रकीला पाणी निचरा पाहिजे चांगला. मग त्याच्यामुळे मुळात जमिनीचं कसं आहे जे पीएच आहे का, ते जमिनीचं पीएच म्हणजे ऍसिडिक आणि अल्कलाईन, जमीन ही ऍसिडिक लेवलची पाहिजे, ती तांबड्या मुरमड्या जमिनीत का त्याच्यात अद्रकीचं उत्पन्न चांगलं येतं, आणि जर तुमची अल्कलाईन सॉइल असेल म्हणजे काळी जमीन तर तिच्यात अद्रकीचं उत्पन्न चांगलं येत नाही, कारण तिच्यात एरेशन होत नाही. आणि ह्याच्यासाठी मग पाण्याची देताना आता ठिबकमुळे पाण्याची व्यवस्थापनाला काय अडचण नाही, जेवढं पाहिजे तेवढं पाणी देता येतो. जुनं कसं होतं बेडला, बेडमध्ये गज भरित होते पाणी देत होते ते, म्हणजे पाट पद्धतीने पाणी होतं. आता पाण्याचं व्यवस्थापन एकदम सुंदर झाले, जेवढं पाहिजे तेवढं देता येते.
1: बापू आता याच्यावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव किती प्रमाणात होतो?
0: बियाण्याचं ट्रीटमेंट जर साधली तर मग का नाही, रूट रॉट नावाचा जो रोग आहे मूळ कुजव्या तो 100% कंट्रोल होतो, आणि कीड जी आहे ते करपा हे दोनच रोग आहेत त्याच्यावर, करपा आणि रूट रॉट म्हणजे हे दोन आहे जास्तीचे, बाकीचे काय म्हणजे किडीचा जास्त प्रादुर्भाव होत नाही आणि अद्रकीला तसे जनावर खात नाहीत, काय होत नाही काय नाही बाकीचे नाही, पण हे दोन. पण एकदा जर रूट रॉट जर अद्रकीत घुसला तर ते फळची फळ सगळे हे करतो.
1: बरोबर.
0: तर त्याच्यामुळे पण ती सीड ट्रीटमेंट जर योग्य झाली तर मग मात्र त्याला काही धोका राहत नाही आणि विशेष किडीची वेगळं काही प्रादुर्भाव होत नाही अद्रकीमध्ये. आणि त्याचा पंजंट स्मेल आहे म्हणजे त्याच्यामध्ये कीड वगैरे जास्त काय त्याच्यावर अट्रॅक्ट होत नाहीत, हे दोनच कीड त्याच्यावर रोग येतात.
1: आणि मध्ये मग काही म्हणजे मशागतीची कामं आहेत, आंतर मशागतीची कामं कोणकोणती करावी लागतात?
0: मध्ये बेड सिस्टीम असल्यामुळं मध्ये तर आऊत चलते, आऊत आपलं बैलाचे आऊत, मग ती बैलाने आवतानी जर पाळ्या घालीत राहिलं तर त्याच्यामुळे तणाचा प्रादुर्भाव कमी होतो. आणि अद्रकीचं सगळ्यात महत्वाचं, अद्रकीच्या ह्याच्यावर जेवढी माती असेल तेवढं त्याचं उत्पन्न वाढतं.
1: मातीची भर लावायची
0: मग ते मातीची भर लावायची, मग मातीची भर कवा लावायची 5.5 महिन्यात अद्रकीचं साधारणत पीक 10-11 महिन्यात तयार होतं. म्हणून शिनी त्याच्यात पहिले 4-5 महिन्यापर्यंत त्याला कोंब येते आणि त्या कोंब येऊन शिनी त्याच्यामध्ये असं एक हे येतो बघा थिंबू सायला असतं अद्रकीसारखं, आणि ती आले की त्याची ती फुटवे फुटायची संपत्तीत तिथून पुढे अद्रक पोसायची प्रक्रिया चालू होती. जोपर्यंत अद्रक पोसायची प्रक्रिया चालू होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये सतत तुम्ही जमीन मोकळी करीत राहिलं तरी काय हरकत नाही, पण एकदा अद्रक पोसायची प्रक्रिया सुरू झाली की मग मात्र जमिनीला जास्त उलथापालथ करायचं नाही आणि मातीची भर जास्तीत जास्त द्यायची, त्याच्यामुळे उत्पन्न वाढतं त्याचं.
1: ज्यावेळेस हे गर्भावस्थेमध्ये पीक आहे त्यावेळेस त्याला जास्त खाद्य वगैरे लागतं?
0: नाही, तसं
1: म्हणजे
0: सुरुवातीपासून त्याचं कसं होतं, त्या गर्भावस्थेला काय त्याने सगळं घ्यायचं तेवढं मटेरियल उचललेलं असतं, त्यानंतर त्याची नुसती पोसायची प्रक्रिया चालू असते. आणि त्याचं कसं आहे, त्या अद्रकीचं जे म्हणजे आतमध्ये खोड आहे ते खोड आहे ते, आणि ती खोडाचीच प्रक्रिया म्हणजे त्याच्या मुळ्यातून. बाकीच्या झाडामध्ये कसं आहे, झाडाकून कोण पाण्याकडे जातं, पाण्याकून मग पुन्हा खोडात येतं आणि पुन्हा मुळ्याकडे जातं. पण ह्याचं कसं आहे, बाकीची मधीच खोड टाईप असल्यामुळं त्याच्यामुळं झाडाचं वरचं पानातलं अन्न तिथंच येतं आणि मुळ्यातलं अन्न तिथंच येतं, त्याच्यामुळे तिथं अन्न

0: त्याचा साठा भरपूर असतो त्याच्यात.
1: काढणीचं व्यवस्थापन,
0: काढणीचं काय करायचं तसले ते म्हणजे हे आपले पंचायत समितीकडचे आवत असतात बघा, ते बेडवर ते असं पाळी घालायची आणि ते एक दीड फूट जर आवत खाली लागलं तर नुसतं शेंग असले आदरकी असते त्यात खांदून काढायची वगैरे काही गरज नाही, त्याच्या फण्या वगैरे मोडत नाहीत. जर ते आदरकीचं फक्त एकच लक्ष करायचं, मार्केटमध्ये तुकडे झालेल्या आदरकीला भाव कमी येतो.
1: बरोबर,
0: जेवढी फणी मोठी असेल तेवढा रेट चांगला मिळतो आणि त्याच्यामुळं वापसा कंडिशनला जर काढलं तर मग त्याच्यातलं ते आदरकीचं काय होतं त्याच्या ते आऊत खालून चलतं आणि मध्ये आज असं गर्भात राहते आणि ते सगळ्या सोपं जातं. कारण असं जर म्हणजे तुम्ही असे आदरक जर नांगराने वगैरे काढायला गेलं तर तिचे तुकडे जास्त होते, खांदून काढायला गेलं तुकडे जास्त होते आणि तुकडे जास्त झाला की त्याला भावाचे नुकसान होते. कारण आदरकीचं तेच वैशिष्ट्य, माल दिसायला चांगला दिसतो त्याने, अशा प्रकारचं आदरकीचं व्यवस्थापन करायचं.
1: म्हणजे काढणीचं व्यवस्थापन झालं तर आता विक्री महत्वाची.
0: आदरकीचं विक्री जी आहे ती आदरकीचं काय करते असं बाजारामध्ये लिलाव पद्धतीने होतो, तर शेतकऱ्यांनी काय करायचं जी म्हणजे आदरकीचे जे फणे आहेत का त्याचं मालाचं ग्रेडिंग करायचं. ग्रेडिंग म्हणजे मोठाले मोठाले कांद्याचं जसं असतं तसं, तर आदरकीचं तसं म्हणजे आदरकीच्या पोत्यावर विक्री होती. मग आता ते मार्केटमध्ये ह्याच्यामध्ये मी जेव्हा आदरक केलं ना तेव्हा आम्ही काय करायचं खाली सहा पाट्यात सात पाट्यात पोतं भरायचं, मग काय खाली दोन पाट्या मोठ्याला टाकायच्या फणीच्या, वरी दोन पाट्या मोठ्याला टाकायच्या आणि मध्ये तुकड्याच्या पाट्या दोन टाकायच्या. म्हणजे ते असं केलं ते बाजारात कसं विकतानी आले की ते काय करायचे असे फळीत पोत वरून वरून पोत फळले ते फण्या वास्तविक म्हणजे. आणि त्याच्यामध्ये जेवढं मालाचं शॉर्टिंग शॉर्टिंग करायला दुसरा वाव नाही, फक्त आदरकीचा माल मोडून द्यायचा नाही,
1: तुकडे पडू द्यायचे,
0: तुकडे पडू द्यायचे नाही. आणि पाण्यामध्ये धुतानी काय करायचं एखादा मोठा हौद वगैरे असेल त्याच्या हौदामध्ये टाकून चांगली 10-12 घंटे अगोदर भिजून द्यायची आणि भिजून दिल्यानंतर मस्त धुवून काढायची, कारण तिच्यामध्ये चमक येत नाही. पण आता ह्याच्यामध्ये कसं आहे आपल्याकडे हिकडलं जी मार्केट आहे म्हणजे महाराष्ट्रातलं तसंच, पण ते हैदराबादचं मार्केट आहे ना, हैदराबादच्या मार्केटला मातीत म्हणजे भरविलेली आदरक चांगली एकती आणि आपल्याकडल्या नांदेड मार्केटला, आपल्याकडं महाराष्ट्रात सगळ्यात मोठं मार्केट नांदेड आहे आणि नांदेड कोण तिथून आदरक काय तिथं आंध्रात जाते म्हणून सिनी त्या ठिकाणी तिथं आदरक विकले जाते. म्हणजे परभणी नांदेड या एरियातच आज बी त्या पट्ट्यात आदरक चांगली आणि आदरकीचं पीक कोणीकडे घेतलं जातं सगळ्यात जास्त सांगली सातारा वाई हा आदरकीचं रिसर्च स्टेशन वाईला येतं. त्याच्यामुळं आदरकीचं पीक हे अतिशय जास्त पावसामध्ये बी येतं आणि कमी पावसामध्ये बी येतं.
1: बरं बापू, तुम्ही कृषी अधिकारी असताना सुद्धा कागदावरच्या जे योजनेत लोकांना सांगायचं हे तुमचं काम होतं, पण तुम्ही प्रत्यक्षात तुम्ही हे कृतीनं शेतीवर केलेलं कसं वाटतं, म्हणजे कसा अनुभव तुम्हाला?
0: मला त्यावेळेस होतं की मी सुरुवातीला हे जे आदरकीचं पीक लावलं विद्यापीठातून आल्यानंतर मी 82 नोकरीला लागलो, त्याच्यानंतर मी 96 आदरक लावली, 96 आदरक लावल्यानंतर मी 4 क्विंटल आदरक लावली होती, 1750 रुपये क्विंटलनी घेतली होती, पांढऱ्याच्या वाडीहून बियाणं आणलं होतं आणि मला ती 7000 आदरकीचे 800 रुपये बियाण्याप्रमाणे फक्त 48 रुपये झालते. पण मी ज्यावेळेस त्याच्या पाठीमाग पिच्चा केला त्यावेळेस मला 10 गुंठ्यामध्ये 42 क्विंटल उत्पन्न मिळालं आदरकीचं, म्हणजे 170 क्विंटल एकरी उत्पन्न मिळालं. विद्यापीठाचा हायएस्ट यील्ड किती होत 300 क्विंटल हेक्टरी
1: फक्त
0: आणि माझं बघा ना 17 × 2 = 34 आणि 17 निम म्हणजे जवळपास मी 350 क्विंटल पर्यंत गेलतो. म्हणजे असं मला आदरक
1: हायएस्ट
0: उत्पन्न निघलं. कारण आदरकीचं आदरक ही सगळ्यात टॉप पीक आहे. पण आदरकीत अजून एक शेतकरी बंधूला मोलाचा सल्ला, आदरकीचं आणि लसणाचं सगळ्यात जवळचं नातं आहे. ज्यावेळेस लसणाचे भाव चढत आहेत त्यावेळेस आदरकीचे भाव पडत आहेत आणि ज्यावेळेस आदरकीचे भाव चढत आहेत त्यावेळेस लसणाचे भाव पडत आहेत. त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनी हे दोन पिकाचं जर त्यांनी क्रॉप रोटेशन ठेवलं आणि ते लसणाच्या जागेवर आदरक चांगली येते आणि आदरकीच्या जागेवर लसण चांगला येतो, हे दोघं माझे सांग कॉम्बिनेशन जमतं. त्याच्यामुळे दर 5 वर्षामध्ये ह्या पिकाची उलता पालत होती. 5 वर्षाला आदरकीत एक वेळेस नक्कीच भाव चांगला येतो. आणि ज्यावेळेस शेतकरी बंधूंनी म्हणजे एक लक्षात ठेवायचा सल्ला ह्याच्यात की आदरकीचं मार्केटमध्ये 100% डाऊन होईल त्याच वेळेस नवीन शेतकऱ्यांनी आदरक लावायची आणि जर ते शेतकऱ्याने हायएस्ट रेटमध्ये आदरकीमध्ये आला तर ते शेतकरी नुकसानी जातो. कारण अनुभव कमी असतो मग त्याच्यामुळे त्याच्याकडून होणाऱ्या चुका म्हणून सेने आदर

0: किमतीचा लोएस्ट भाव ज्यावेळेस होईल त्यावेळेस आर्द्र किमतीचं जो पिकामध्ये येते लागवड करणे आणि आर्द्रकीचं पिकाचं फक्त बियाण्याचं नियोजन करणे कारण आर्द्रकीचं चुकत लोकांचं ते काय बियाणाचं म्हणजे बियाणाची निवड चुकती आणि बियाणाची निवड योग्य केली लागवड योग्य झाली की तुम्ही 70% उत्पन्न आलं तुमचं बाकीचं ते पुढचं जे उत्पन्न आहे ते फक्त 30% पण मॅक्झिमम उत्पन्न हे बियाणाच्या निवडीत आहे.
1: बरं मग अशी जी पिकं तुम्ही घेतले मसाला वर्गीय पिकं जसं अद्रक आहे कांदा लसूण वगैरे
0: लसूण घेतला लसूण घेतला मी अद्रक आणि लसणाचं हे केलं ना मग मी त्याच्यावर अभ्यास करीत करीत काय केलं मग अद्रकीच्या वेळेस पर्याय काय तर त्याला लसणाचा पर्याय मी 12 एकर लसूण पेरला होता कारण ते नळ्याने पेरला होता आणि 9 इंचाची तिपणीने पेरला होता तर त्यावेळेस म्हणजे मला एका एकरीमध्ये 7 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळतं मी 82-84 क्विंटल लसूण झालता आणि मला त्यावेळेस हायएस्ट रेट मिळाला म्हणजे त्याच्यामुळं आता काय झालंय अद्रक आणि लसूण हे जी पिकं आहेत आता तर ट्रॅक्टरनी सगळ्या म्हणजे हे निघले लागवडीचे तंत्र निघले सगळं झाले ते सगळ्या गोष्टी पण लसणाचं पीक किचकट आहे लसणाला काय करावं लागतं ते बियाणं जी फोडायची प्रक्रिया आहे का ते 1 एकर लसणाचं बियाणं फोडायला 20 लेबर लागतील आणि ते आजच लसणाचं बियाणं फोडायचं आणि आजच लावायचं
1: लगेच लावायचं
0: आणि ती जर कुडी जर तुम्ही ते शिल्लक ठेवली तर पिवळी पडती तिचं जर्मिनेशन मार खातं त्याच्यामुळे तिचे ते किचकट पीक आहे त्याच्यामुळे अद्रकीचं सोपं पीक आहे अद्रकीत लागवड काय नाही अद्रकीला बेडवर कारण बेडवर लावताना सुद्धा काय करायचं बेडवरी करायचा आणि बेडवर 1.5 फुटाच्या तिपणीने काकऱ्या काढायच्या बेडवर आणि काकऱ्या एका रेषेत काढायच्या आणि त्या रेषेत काकऱ्या काढल्या की त्याच्यात नुसतं ऊसाची हजून बियाणं खवायचं म्हणजे ते कमीत कमी खर्चात होतं तसं लसणाला प्रचंड खर्च येतो पण लसणाच्या जागेवर अद्रक चांगली येते अद्रकीच्या जागेवर लसूण चांगला येतो ह्या दोन्ही पिकाची एकमेकाला साथ आहे आणि भावामध्ये सुद्धा सांगड आहे कारण लसणाचा भाव जर पडला तर अद्रकीचा भाव 100% चढतो आणि अद्रकीचा भाव पडला तर लसणाचा भाव चढतो म्हणून शेतकऱ्याचे नुकसान होण्याचे चान्सेस त्या दोन पिकामध्ये कमी येतं कारण ते एकमेकाला सपोर्टिव्ह आहेत.
1: बरं बापू आता तुम्ही हे जे स्वतः केलं अनेक शेतकरी बांधवांना सांगितलं उत्पन्न घ्यायला लागलं
0: सगळ्याला उत्पन्न आमच्या परिसरामध्ये बऱ्याच शेतकरी माझी एक काळाची ओळख होती एमपुरी आद्रकीवाली एमपुरी बापू
1: आद्रक पीक म्हटलं की लोकांना तुमची आठवण
0: येते
1: अशी काही उदाहरण त्यांच्या शेतीमध्ये फार तुमचं ऐकलं नाही चांगलं उत्पन्न
0: पुष्कळ म्हणजे नाही आता त्यावेळेस जे होतो का नाही आम्ही होतो ना तेवढं सांगतो मी ते माझ्याकडे तुमचे ते कन्नड तालुक्यातले शेतकरी ते दापके वगैरे बघायला आले ते दापके वगैरे ते नामांकित शेतकरी झाले पुन्हा पुढं कारण ते विद्यापीठ मला परवा आपले औरंगाबादच्या जेडीए ऑफिस मधून त्यांनी पत्ता घेतला आणि माझ्याकडे शेतावर बरेचसे लोक यायचे ते इंगोले आबा मनसिन एक होते ह्याचे तुमच्या त्या खरड्याचे त्याने गॅलन नावाच्या वांग्यामध्ये प्रचंड हे केलं असे बरेचसे शेतकरी यायचे त्या त्यावेळेस आमच्याकडे कसं होतं मी सुरुवातीला सर्व्हिस मध्ये लागतं आणि बॅनर मध्ये लावलं होतो म्हणून माझ्याकडे कसं एक्सटेन्शन मध्ये लोकांना प्रचार करणं प्रसार करणं बॅनरचं मूळ रोल काय होता शेतकऱ्याला माहिती देणं आणि ते मी 10-12 वर्ष बॅनर मध्ये असल्यामुळं माझी बऱ्याच शेतकऱ्याची ओळख होती मी कारंडी गोलंगडीला असे प्रयोग केले पुन्हा मी त्याच्यानंतर एक आदरकीत असा प्रयोग केला ते संभाजी चव्हाण नावाचा शेतकरी हिंगणीचा आणि त्याच्या शेतामध्ये आदरकीचं पीक लावलं होतं आम्ही 5.5 एकर आणि तिथं ते आदरक परवडत नाही म्हणली होती तर मी काय केलं 11 शेतकऱ्याचा ग्रुप तयार केलता 35-35 हजार रुपये तयार केलते आणि त्याच्यामध्ये आम्ही तिथं आदरकीचं पीक लावलं होतं तर तुम्हाला सांगतो त्यांना त्याच्यामध्ये हे भोरे त्याच्यामध्ये हे कळाचे हे संभाजी चव्हाण मी असेच काही एक शेतकरी नायकोडे होते असे 7-8 जण होते तर त्यांना 10 महिन्यामध्ये आम्ही 70-70 हजार रुपयाची चेक परत दिली
1: 10 महिन्यामध्ये
0: 35 हजार आलखी दिले 35 हजार आणि संभाजीला आम्ही 30% दिल तो मार्जिन त्याच्यात म्हणजे शेतकऱ्याचं कारण त्याला त्यावेळेस सगळं लागवडीपासून ते काढणीपर्यंत सगळं म्हणजे मी प्रयोग केलता आणि प्रयोग करून सिनी त्याच्यातून आद्रकीतून चांगले पैसे मिळतात हे प्रयोगातून सिद्ध केलं त्याच्यामुळं अशा प्रकारे तिथं म्हणजे त्या परिसरामध्ये सगळीकडे त्यावेळेस प्रसिद्ध झालता बातम्या पेपरला हे ते आल्या म्हणजे असे मी शेतकऱ्याच्या शेतावर माझ्या शेतावर प्रयोग करता करता मी दुसऱ्या शेतावर सुद्धा प्रयोग केले आणि त्याच्या शेतामध्ये त्यांनी तिथं मोगले लावली होती म्हणजे जमिनीची क्वालिटी बघा इतक्या खराब जमिनीमध्ये सुद्धा त्यांना उत्पन्न काढून दाखवलं होतं त्याच्यामुळे आमच्याकडं अजून एक स्कीम होती कारण

0: गोलंगडीला पाझर तलावाखाली जे होते का ना त्यावेळेस शेतकऱ्याचे काही प्रयोग केले तर त्याच्यामध्ये तिथे एक ते चव्हाण नावाचा शेतकरी त्याच्या शेतामध्ये आम्ही टरबूज लावली होती आणि त्या टरबूज लावून त्याच्या तिथं शेतामध्ये टरबूज 2.5-3 एकर टरबूज होती त्याच्यात तर त्याला त्यावेळेस 3.5 लाख रुपयाचं उत्पन्न मिळालं होतं
1: टरबूजाचं.
0: तर मी तशी शेतकऱ्याची सहली म्हणजे पाल विमल चावडापर्यंत पुढे जळगावला इकडे शेतकऱ्याच्या सहली नेल्या होत्या आणि त्याच्यातून ते विमल चावडाचे तिथं म्हणजे रायपूर ना म्हणजे नागपूरच्या पुढं तर तिथं अद्रकीचं उत्पन्न बेडवर लावलेली अद्रक होती का तिची उंची साधारणतः 6 फूट होती म्हणजे बेड होती 1-1.5 फुटाची उंच आणि 3-3.5 फूट म्हणजे 6-6.5 फुटाच्या माणसाला छाती इतकाच माणूस दिसायचा इतकेपर्यंत अद्रकीचं उत्पन्न होतं. असे मी अनेक प्रयोग केले त्या त्यावेळेस
1: म्हणजे शेतकऱ्यांच्या सहली काढून त्यांना प्रत्यक्षात प्रात्यक्षिक
0: दाखवलं होतं आणि त्यांना ते शेती परवडते ही त्यांना सिद्ध करून दाखवली
1: म्हणजे आधी केले मग सांगितलं
0: आधी केली
1: आणि अनेक शेतकऱ्यांना तुम्ही तर शेतीमध्ये प्रगती केलीच केली आणि अनेकांना सुद्धा प्रगती
0: पटवली. बालाघाट कृषी विकास मंचाचा एक गट स्थापन केला 2008 ला. आज त्याची चांगली सीड कंपनी सगळ्या प्रकारचं सीडचं उत्पन्न घेते अशी बरीच शेतकऱ्याची त्यामध्ये क्रांती झाली आणि शेतकरी आज बी त्या बालाघाटामुळे साधारणतः 2-2.5 हजार क्विंटल सोयाबीनचं सीड आहे कांद्याचं सीड घेतात त्याच्यानंतर तुमच्या हरभऱ्याचं सीड घेतात मुगाचं सीड घेतात उडदाचं सीड घेतात त्याच्यानंतर तुमचं सोयाबीनचं सीड घेतात गव्हाचं सीड घेतात पुन्हा मिरचीचं सीड घेतात त्यांनी मध्ये भेंडीचं सीड घेतलं घासाचं सीड घेतलं अशा प्रकारचं ते आणि ती शेत आणि हा विशेष म्हणजे हे सगळे शेतकरी इथं ह्याच्यात ह्याच्यात व्यापारी कोणीच नाही व्यापारी कोणीच नाही सगळे शेतकरी इथं आणि आज सुद्धा शेतकऱ्याचं 400-500 शेतकऱ्याचा गट टिकून आहे कायम आहे तिथं कारण त्या शेतकऱ्यांनी आणि तिथं मालक कोणीच नाही आज बी.
1: म्हणजे तुम्ही शेतीतून जर निवृत्ती घेतली कृषी खात्यातून निवृत्ती घेतली पण काम तुमचं अजून
0: काम चालूच आहे आणि मग ते काय करतात आपल्या आपल्या आता शेतकऱ्याला काय केलं कारण शेतकरी सगळ्यामध्ये परेशान कशात आहे उत्पन्नापेक्षा शेतकऱ्याला बाजार ची किंमत मिळत नाही कारण उत्पन्न शेतकरी काढू शकतो पण त्याच्या हातामध्ये भावाची अस्थिरता आहे आणि भाव पडल्यावर शेतकऱ्याच्या हातात काहीच राहत नाही तर मग भाव जर स्थिर असते तर शेती व्यवसायासारखा सुंदर व्यवसाय कोणताच नाही फक्त शेती डब घ्यायला आणली भावानी कारण तुम्ही सांगा ज्यावेळेस एक शेतकऱ्यापाशी जीव माल पिकन त्याचीच मार्केटिंग मध्ये काय होतं माल भाव उतरतो आणि मग शेतकऱ्याला एकदा लिंक आली त्याला माल पिकवायची ग्रीप आली की बाजार ढासळतो आणि शेतकरी नर्वस होतो त्याच्यामुळे बाजारामध्ये स्थिरता नसल्यामुळं शेतकरी परेशान आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे बाजारामध्ये जीववान टाकून द्यायचा कमी भावामध्ये दुर्लक्षित आहे त्याची लागवड करायची आता हा मंत्र आहे. मी हाच मंत्र घेऊन शनी जवळपास 20 वर्ष शेती केली कारण मला शेती त्याच्यामध्ये चांगलं कारण मी हे वेळेस म्हणजे मी म्हणायचो शेती परवडते ते नाही होत तर त्यांना मी शेतकऱ्याच्या शेतावर प्रयोग करून दाखविले आणि त्याच्यातून त्यांना त्याच्यातून त्यांना पैशाच्या रूपामध्ये त्यांना पैसे प्रत्यक्ष आम्ही सगळ्यांनी मिळवून दाखवले होते तर त्याच्यामुळं त्या शेतीमध्ये खेवडं नेमकं होतं काय होतं शेतकऱ्याकडे अनेक अडचणी येतात पण त्या अडचणीला कसं आहे एकतर शेतीला भाव जर चांगला मिळाला तर शेतकरी आज सुद्धा डब घ्यायला नाही पण भाव जर नाही मिळाला तर काही सुविधा जरी दिल्या तर भावाशिवाय काही शेतकऱ्याचं कल्याण होऊ शकत नाही.
1: स्थिर भाव पाहिजे नक्कीच. शेतकरी बांधवांना हा शेतीचा मंत्र तुम्ही चांगला दिलेला आहे. आमचे शेतकरी बांधव आज अद्रक लागवडीचा जो तुमचा मंत्र आहे ते अवगत करतील आणि या पिकाकडे वळतील. तुमचा मोलाचा सल्ला आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही आज आलात आणि दिलात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व शेतकरी मित्रांच्या वतीनं मी आपले आभार मानतो. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन। दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार। इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा। नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक। पुलवामा हल्ल्यातला आरोपी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या। आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदोलिदेस यांनी दिली। मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते। मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली। सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद देखील आहे, त्यामुळे सायप्रससोबतच युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील भारताला मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं। सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे। ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे, त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे। तसंच आंतरराष्ट्रीय एजू सिटी, मेडी सिटी आणि GCC सिटी यासारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली। यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: द पार्टनरशिप बिटवीन सायप्रस अँड महाराष्ट्र देअरफोर इज व्हेरी स्ट्रॅटेजिक। आय फर्मली बिलीव दॅट द नेक्स्ट डिकेड कॅन विटनेस अँड एक्स्ट्राऑर्डिनरी एक्सपान्शन इन अवर इकॉनॉमिक रिलेशनशिप। शिपिंग and maritime cooperation can become a defining pillar of this partnership. Cyprus is a globally respected maritime power and Maharashtra is rapidly expanding its ports, logistics and shipping ecosystem.
0: इबोलाचा प्रसार असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे। डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे। ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणं दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला आधी सूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे। प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असंही आवाहन संचालनालयानं केलं आहे। आफ्रिकेतल्या इबोलाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत 28 ते 31 मे या कालावधीत आयोजित केलेली 4थी भारत आफ्रिका फोरम परिषद पुढे ढकलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने लातूरचे बालरोगतज्ञ डॉ मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे। लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयने कसून चौकशी केली होती, नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत भारताने क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा क्षयरोग तपासणी आणि प्राथमिक रुग्णशोध कार्यक्रम हाती घेतला आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी केलंय। जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या 79व्या सत्रात फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत मंत्री स्तरावरचे दृष्टिकोन यावरच्या सत्रात ते बोलत होते। ज्यांना क्षयरोगाचा धोका जास्त आहे अशांपर्यंत पोहोचण्यासाठी घराघरातून तपासणी करणारी फिरती तपासणी पथकं, जनजागृती मोहिमा यावर या कार्यक्रमात भर दिला जात आहे असं त्यांनी सांगितलं।

हत्या केली. मुझफ्फराबाद मधल्या एका महाविद्यालयासमोर त्याची कार वाहतूक कोंडीत अडकली असताना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा इथं भारतीय लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात 40 सैनिकांचा मृत्यू झाला होता. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारने बंदी घातलेल्या सीपीआय माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले, 44 जणांना अटक झाली तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. पश्चिम आशियातला संघर्ष कायमस्वरूपी संपवण्यासाठी अमेरिकेनं पाकिस्तानमार्फत इराणला नवीन युद्धविराम प्रस्ताव पाठवल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. इराण सध्या या प्रस्तावावर विचार करत असून त्यानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी सध्या तेहरानमध्ये असून लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी इराण दौऱ्याचं नियोजन केलं आहे. अमेरिकेने इराणचा गोठवलेला निधी मोकळा करून सागरी वाहतुकीतले अडथळे दूर करावेत आणि इराणी जहाजांवरचे हल्ले थांबवावेत अशा मागण्या याआधी इराणने अमेरिकेला पाठवलेल्या प्रस्तावात केल्या होत्या. लेबनॉनसहित सर्व आघाड्यांवरचं युद्ध थांबवणं ही आपली प्राथमिकता असल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलंय. अमेरिकेवर आपला विश्वास नाही, परंतु तरीही इराण ही चर्चा सुरू ठेवेल असं बघाई यांनी म्हटलंय. आंतरराष्ट्रीय योग दिनाला 1 महिना राहिला असताना आज दुबईतल्या इंडियन पीपल्स फोरमने योगासनांचा कार्यक्रम आयोजित केला होता. दुबईतल्या ऐन मोक्याच्या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमात शारीरिक आणि मानसिक आरोग्य तसंच जागतिक एकता आणि कल्याणाचा संदेश देण्यात आला. यंदाचा 12वा योग दिन असून स्वास्थ्य, सामंजस्य आणि जागतिक शांततेसाठी योग अशी यंदाची संकल्पना आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं गेलं, तिथंच त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 8 षटकात बिनबाद 81 धावा झाल्या होत्या. ठाण्याच्या न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना आज दोषमुक्त केलं. 2008 साली रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा तसंच उमेदवारांना मारहाण झाल्याचे कोणतेच आरोप सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही, त्यामुळे न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. पुलवामा हल्ल्यातला आरोपी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

लोकसंगीताचा कार्यक्रम. उत्तम गवांडे आणि सहकार्याने गायलेली ही लोकगीतं. छत्रपती संभाजीनगर केंद्राचा हा कार्यक्रम आहे.

गुलाबराव माणिकराणे पाटील आणि सहकार्याने गायलेली ही लोकगीत होती. छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला हा लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. भावधारा कार्यक्रमात उषा मंगेशकर आणि उल्हास केणी यांनी गायलेलं हे सुरुवातीचं गीत आहे प्रसाद कुलकर्णी यांचं.

उल्हास केणी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं प्रसाद कुलकर्णी यांचं हे गीत होतं आत्ताचं. आणि आता ऐकूया प्रदीप निफाडकर यांचं हे गीत, भीमराव पांचाळे यांनी गायलेलं आहे.

ये है विविध भारती। आज की फनकार कार्यक्रम कुछ ही पलों के बाद।

चल तू, ले हाथों में हाथ चल तू, साथी चल। एक तो ये मौसम है बड़ा